सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 12 वैशाख, शके 1948, 2 मे 2026. पहाटेचे 5:50 आणि 27 सेकंद झाले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. आकाशवाणी पुणे केंद्राच्या या प्रातकालीन सभेत मी संज्ञा कुलकर्णी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आरंभ करूया या मंगलध्वनीनं.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. सकाळचे ठीक 5:55 मिनिटं झालेली आहेत. ऐकूया गिरवाणवाणी. आज यामध्ये आपण ऐकणार आहोत अश्विनी हिंगे यांच्या स्वरात हनुमान पंचरत्नम स्तोत्र.

निर्वाण वाणी यामध्ये आत्ताच आपण अश्विनी हिंगे यांच्या स्वरात हनुमान पंचरत्नम स्तोत्र ऐकलं. उद्या रविवार, उद्या गिर्वाणवाणीमध्ये आपण ऐकू शकाल सतीश आघरकर यांच्या स्वरात मार्कंडेय पुराणातील अर्गला स्तोत्र.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नभोवाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 6 वाजतात. आता हिंदी मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

प्रभात वंदन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शाहीर परशुराम यांची रचना. संगीतबद्ध केली वसंत पवार यांनी. स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकार्यांचा.

श्रोतेहो, आज शास्त्रीय आणि नाट्यसंगीतातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा जन्मदिवस. कार्यक्रमात आता ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांच्या स्वरातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं.

डॉक्टर वसंतराव देशपांडे, राणी वर्मा यांच्या स्वरातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची रचना महेंद्र कपूर यांच्या स्वरात, संगीत राम लक्ष्मण यांचं.

महेंद्र कपूर आणि सरकार यांच्या स्वरातली ही होती जगदीश खेपूळकर यांची रचना. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातली जगदीश खेपूळकर यांची रचना, संगीत राम कदम यांचं.

0: पंडित भीमसेन जोशी, डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली ही होती जगदीश खेबुडकर यांची रचना. संगीत होतं राम कदम यांचं. सकाळचे 6:25 आणि 35 सेकंद झालेत. आता ऐकूया चिंतन. आज यामध्ये आपण ऐकणार आहोत अविनाश धर्माधिकारी यांचे विचार.
1: आत्ता दीपो भव, तुझा प्रकाश तूच आहेस. भगवद्गीतेच्याही 6व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगतात, उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. 2 ओळींच्या 1 श्लोकामध्ये बुद्धाच्या या अत्तदीपो भवच्या अर्थाचं ब्रह्मांड श्रीकृष्णांनी पण मांडले की आत्माच आपला मित्रही असतो, आत्माच आपला शत्रूही असतो. तर तू स्वतःचा शत्रू बनून स्वतःचा घात करून घेऊ नकोस. ते जे आत्मस्वरूप आहे ते तू ओळख. तुझा मित्र तू, तुला घडवणारा तू, तुझ्या जीवनालाही आकार देणारा तूच आहे. ती शक्ती, तो प्रकाश तुझ्यात आहे, पण अरे तो ओळख. आपल्याला स्वामी विवेकानंदांनी आधुनिक काळामध्ये तोच अर्थ सांगितला की स्वतःला घडवणे, तुझ्यामधलं ते बळ, ज्याला सर्वात सुंदर शब्द आहे आत्मबळ, ते तुझ्यातच आहे, पण ते ओळखावं लागतं. आधुनिक काळातले मूळचे शासकीय अधिकारी, पण अधिकारी असल्यापासून ते पुढे निवृत्तीनंतर, ज्यांनी समाजाला अध्यात्मविचार शिकवला असे सद्गुरू वामनराव पै यांचा सुद्धा त्यांच्याच एका सुंदर ओळीत त्यांच्या विचाराचा सारांश आहे. सद्गुरूंची ती ओळ आहे, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, की आपलं जीवन आपणच घडवतो, पण तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार होण्यासाठी तुला तुझ्या आतला तो प्रकाश ओळखला पाहिजेस. गीतेच्या 17व्या अध्यायातल्या सुद्धा एका श्लोकाचा अर्धा चरण फार अर्थपूर्ण आहे. यो यत श्रद्ध स एव सहा, जो जशी श्रद्धा ठेवतो तो तसा होतो. विवेकानंदांनी याची आठवण करून देताना आपल्याला सांगितलंय की मी जर काय म्हणायला लागलो की मी दुबळा आहे, मी बावळट आहे, मला काहीच कळत नाही, तर तू खरंच दुबळा बावळट काहीच न कळणार होशील. पण तू जर तुझ्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवलास आणि हे जे आत्मसामर्थ्य आहे त्याच्यावर, तर तुझ्यामधनंही तो सामर्थ्याचा, आणि ते सामर्थ्य सत्याचं सामर्थ्य आहे, तो तुझ्यामधनं प्रकट होणं चालू होईल. बुद्धासहित आपल्या भारतीय विचारांनी सांगितलं की आपलं मूळचं स्वरूप बुद्ध स्वरूप आहे. ज्ञान तुझ्यापाशी आहेच, पण तू तुला ओळखावं लागतं. बुद्ध आपल्याला सांगतो तुझ्यातला बुद्ध तू ओळख. आणि तो समृद्ध भारतीय विचार पण आपल्याला सांगतो की आपलं मूळचं स्वरूप दुःखातून मुक्ती मिळवलेला सच्चिदानंद स्वरूप असे शब्द आहेत की सत, चित आणि आनंद हे सर्व विश्व ज्या एकाच तत्वामधून आकाराला आलंय, आपण त्याच तत्वाचे अंश आहोत. ते तत्व आणि आपण सत, चित आणि आनंद स्वरूप आहोत. हे आपलं असणं हे एक सत्य आहे, ते चैतन्यदायी आहे, आणि त्याचं मूळ स्वरूप आनंद स्वरूप आहे. पण अरे तू स्वतःला ओळख, ते भगवान बुद्धांनी आपल्याला सर्वात आदर्श तऱ्हेने सांगितलं. अत्त दीपो भव.
0: चिंतन यामध्ये आत्ताच आपण अविनाश धर्माधिकारी यांचे विचार ऐकले. श्रोते हो, याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:30 होत आहेत. ऐकूया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 आपण ऐकू शकाल दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 आणि संध्याकाळी 7:30 कृषीवाणी, यामध्ये यांत्रिकीकरण आणि काटेकोर तंत्राचे शेती

0: महत्त्व याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याचा भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुरभी कोहोजकर. आणि 6:50 परिसर, यामध्ये हवामान बदलाचे सागरी परिसंस्थेवर होणारे परिणाम याविषयी सागरी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्या रोशन जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. हे दोन्ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपल्या केंद्रावरून, तर 12:30 आणि 8:05 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:00 मराठी चित्रपट संगीत. सकाळी 9:30 स्वरांजली हा सुगम गीतांचा कार्यक्रम. 9:40 हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाचा विषय, HPV माहिती हीच आरोग्याची सुरक्षा. तज्ज्ञ आहेत बालरोगतज्ञ डॉक्टर विजय बडे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन यांचा, सादर करते धीरज केदारी. 10:10 हिंदी भजन, 10:25 काही स्थानिक निवेदनं. 10:30 आणि 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग मिश्र पिलू दादरा आणि गारा दादरा. 11:30 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 12:00 आज आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला महिला श्रोत्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये चला तिला समजून घेऊ यामध्ये महिलांसाठी कार्य याविषयी वैशाली झाले यांच्या सारिका दांडगे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. यानंतर प्रिया सफळे यांची कथा भंभेरी या कथेचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. सादर करते विजय भुयार. 12:45 आकाशवाणी @90 या संकल्पनेवर आधारित मालिका निरंतर स्वरलहरी. आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कोकणातील शेती आणि मासेमारी. सादर करते विवेक वानखडे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य ऋचा गद्रे यांचं. 1:00 आपकी पसंत हा पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम. 1:40 अमरावती जिल्हा वार्तापत्र. 1:45 आणि 2:30 नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम नेक्स्ट वेव. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, यामध्ये स्टेट ट्यून्ड या सदरात हिंदुस्थानी संगीत शैलीतील प्रसिद्ध गायक डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम. स्वरसम्राट डॉक्टर वसंतराव देशपांडे, लेखन दिशा जोशी यांचं, सादर करते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 संस्कृतवाणी या कार्यक्रमात प्राचीन महाराष्ट्राची भावगीते अंतर्गत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांचं भाषण. त्यानंतर गहा सत्यसई या मालेचा भाग पहिला, लेखन डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी, निर्मिती सहाय्य वंशिका पोवार यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, तर 7:30 माझं घर माझं शेत शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम आम्ही शेतकरी. प्रगतीशील शेतकरी संतोष मोरे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आणि शेवटी बाजारभाव. 7:15 कार्यक्रम एक कलाकार. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाइट. 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका. 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात HM स्मिथा आणि सिंधू सुचेतन यांची कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादनाची जुगलबंदी आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आपण ऐकली आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 अर्थात 792 किलो हर्ट्झवरून, तसंच News on AIR या मोबाईल ॲपवरून. सकाळचे 6:35 होत आहेत. आता ऐकूया काही दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज 2 मे हा दिवस ज्या गोष्टींसाठी आठवणीत आहे त्यापैकी काही घटना अशा होत्या. 1945 दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हिएत रशियानं या दिवशी बर्लिनचा पाडाव करून जर्मन संसदेवर आपला ध्वज फडकावला. 1964 साली व्हिएतनाम युद्धामध्ये सायगावच्या बंदरा

0: अमेरिकन युद्धनौका यूएसएस कार्ड बुडाली. 1997 टोनी ब्लेअर हे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. 2 मे हा ज्यांचा जन्मदिन आहे त्यापैकी काही महत्वाची नावं अशी आहेत. चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचा 1898 साली या दिवशी जन्म झाला.
1: अँड नाव दी दादासाहेब फाल्के अवॉर्ड फॉर 1991 टू श्री भालजी पेंढारकर.
2: राजाचा रंग माली सोन्याचा बाई पलंग. राजाचा रंग माली.
0: दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित भालजी यांचे मराठा तेतुका मेळवावा, साधी माणसं, तांबडी माती, मोहित्यांची मंजुळा हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. आज प्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांची जयंती. 1920 साली त्यांचा जन्म झाला. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतासोबतच नाट्यगीत गायनासाठीही त्यांची ख्याती होती. कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकातली त्यांनी केलेली खासाहेबांची भूमिका गाजली होती. जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांचा जन्म 2 मे 1921 या दिवशी झाला.
3: You face this problem, but you make the kind of films, I make the kind of films that I want to make. I make the kind of films that I enjoy making, that engages my attention, my creativity. That's all I can do.
4: Ami chini go chini tomare.
0: 20व्या शतकातल्या सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक असा लौकिक असलेला राय यांचे पथेर पांचाली, चारुलता, अपराजितो, अपूर संसार हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. दादासाहेब फाळके तसंच भारतरत्न या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. महान वेस्ट इंडियन फलंदाज ब्रायन लारा याचा जन्म 1969 साली आजच्याच दिवशी झाला. आजवरच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या गेलेल्या लाराच्या नावावर एका कसोटी डावात सर्वाधिक धावा नाबाद 400 करण्याचा विक्रम आहे.
5: 399 लारा विल हॅव द स्ट्राइक. बॅटी टू लारा. देअर गोज द स्वीप. देअर इट इज. Perhaps the most significant single ever in the history of Test match cricket. Brian Charles Lara becomes the first man in the history of the game to register a score of 400. A remarkable human being.
0: आजचा दिवस स्मृतिदिन असणारी काही व्यक्तिमत्व ही आहेत. 1519 साली लिओनार्डो द विंची यांचं या तारखेला निधन झालं. एक गणितज्ञ, चित्रकार, शिल्पकार, वास्तुविशारद, संगीतकार आणि अभियंता असं त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. 1972 FBI या अमेरिकन गुप्तचर संघटनेचे पहिले संचालक जे एडगर हूवर. मराठी समीक्षक डी के बेडेकर यांचं 1973 साली निधन झालं. 1991 भारतीय कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे. 1999 जयपूर घराण्याचे गायक सुधाकर बुआ डिग्रजकर.
6: 1947 दिनविशेष आपण ऐकले. सादर करते होते मुजम्मिल पटेल. सकाळचे 6:40 होतात. आता कृषीवाणी. यामध्ये यांत्रिकीकरण आणि काटेकोर तंत्राचे शेतीतील महत्व याविषयी माहिती ऐकूया.
7: शेतकरी बंधूंनो नमस्कार. गेल्या काही दशकात शेतीसमोरील आव्हानं अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. वाढती लोकसंख्या आणि कमी होत चाललेली शेतीयोग्य जमीन, हवामानातील बदल, पाण्याची कमतरता आणि मजुरांची उपलब्धता कमी होणं या सर्व घटकाचा शेती उत्पादनावर थेट परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी यांत्रिकीकरण आणि काटेकोर शेती ही काळाची गरज बनली आहे. पारंपरिक शेतीत बैलजोडी आणि हातमजुरीवर अवलंबून असलेल्या प्रक्रियांना आज ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटावेटर, कंबाईन हार्वेस्टर, स्प्रेयर्स यासारख्या यंत्रांनी मोठ्या प्रमाणावर पर्याय दिला आहे. विशेषतः

0: कापणी आणि पेरणीच्या काळात मजुरांची कमतरता भासते, अशावेळी यंत्र अत्यंत उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ, कंबाईन हार्वेस्टरच्या वापरामुळे कापणीचं काम काही तासात पूर्ण होऊ शकतं. भारतातील कृषी यांत्रिकीकरणाचा स्तर अजूनही विकसित देशांच्या तुलनेत कमी असला तरी गेल्या काही वर्षात त्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सरकारकडून विविध अनुदान योजना, कस्टम हायरिंग सेंटर्स आणि कृषी यंत्र बँक यासारख्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना यंत्र सहज उपलब्ध होत आहेत. काटेकोर शेती पद्धतीमध्ये योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात संसाधनाचा वापर केला जातो. यासाठी GPS, ड्रोन, सेन्सर्स आणि उपग्रह प्रतिमा, AIचा आणि डेटा विश्लेषण याचा वापर केला जातो. काटेकोर शेतीमध्ये पाणी आणि खतांचा अचूक वापर होतो. कीटकनाशकांचा मर्यादित आणि नियंत्रित वापर केला जातो. उत्पादनात 20-30% वाढ होण्याची क्षमता असते. निविष्ठा खर्चांमध्ये मोठी बचत होते. उदाहरणार्थ, मातीतील ओलावा सेन्सरच्या मदतीनं मोजल्यानं योग्य प्रमाणात पिकाला पाणी दिलं जातं. त्याचप्रमाणे ड्रोनद्वारे फवारणी केल्यास केवळ प्रभावित भागावर कीटकनाशकाचा वापर केला जातो. शेतीचं डिजिटल रूपांतर याविषयी जाणून घेऊयात. ड्रोन तंत्रज्ञान काटेकोर शेतीमध्ये पिकाच्या गरजेनुसार योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी संसाधनाचा वापर केला जातो. या प्रक्रियेत ड्रोन तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. ड्रोनद्वारे शेताचं हवाई निरीक्षण करून पिकाची स्थिती, वाढ, रोग आणि कीड याची माहिती मिळते. NDVI तंत्रज्ञान निर्देशकांनुसार कमकुवत भाग ओळखता येतो. ड्रोनमुळे खतं, कीटकनाशकं आणि पाणी याचा वापर नियंत्रित करता येतो. फक्त गरज असलेल्या भागावर फवारणी करता येते. रसायनांचा अपव्यय कमी आणि खर्चामध्ये बचत होते. शेताचं मॅपिंग आणि डेटा संकलन ड्रोनद्वारे 2D आणि 3D नकाशे तयार करून शेताची सविस्तर माहिती देतात. मातीची स्थिती, उंच सकल भाग समजतो. जलसंचय आणि निचरा व्यवस्थेसाठी फायदेशीर आहे. पिकाच्या उत्पादनाचा अंदाज ड्रोनद्वारे मिळालेल्या डेटाच्या विश्लेषणातून उत्पादनाचा अंदाज लावता येतो. बाजारपेठेचं नियोजन करणं यामुळे सोपं होतं. ड्रोनद्वारे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कळतो, त्यामुळे वेळेवर उपाययोजना करणं शक्य होतं. पिकांचं नुकसान कमी करणं शक्य आहे. आता जाणून घेऊयात स्वयंचलित यंत्रणा याविषयी. भारतीय शेती पारंपरिक पद्धतीपासून आधुनिक तंत्रज्ञानाकडे वेगानं वाटचाल करत आहे. या बदलामध्ये स्वयंचलित यंत्र आणि रोबोटिक्स याची महत्वपूर्ण भूमिका आहे. यामुळे शेती अधिक कार्यक्षम, अचूक आणि कमी श्रमामध्ये होत आहे. शेतीमध्ये स्वयंचलित ट्रॅक्टर, ड्रोन, रोबोटिक हार्वेस्टरचा वापर वाढत आहे. स्वयंचलित पेरणी यंत्राद्वारे अचूक अंतरावर बियाणं पेरणी, वेळ आणि बियाण्यांची यामुळे बचत होते. रोबोट आणि ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी सहज शक्य होते. यामुळे मानवांचं रसायनापासून संरक्षण होतं. तणनियंत्रणामध्ये रोबोट तण ओळखतात, त्यामुळे रसायनांचा वापर कमी प्रमाणात होतो. स्वयंचलित हार्वेस्टरमुळे कमी वेळेत मोठ्या क्षेत्राची कापणी शक्य होते. सेन्सर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा एकत्रित वापर केल्यानं अचूकता वाढते. हरितगृह शेतीमध्ये तापमान, आर्द्रता नियंत्रण, स्वयंचलित सिंचन आणि खत व्यवस्थापन करणं सोपं होतं. दुग्ध व्यवसायामध्ये रोबोटिक मिल्किंग मशीन, जनावरांची आरोग्य तपासणी करणं सोपं जातं. ड्रोन आणि रोबोटिक्स एकत्रित वापरल्यानं रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.
1: कृषीवाणी या सदरात आत्ताच आपण यांत्रिकीकरण आणि काटेकोर तंत्राचे शेतीतील महत्त्व याविषयी माहिती ऐकली. हीच माहिती संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात पुन्हा प्रसारित होईल.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यात श्रोतेहो आता काही क्षणात म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा. यामध्ये निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याचा भाग दुसरा. तज्ञ आहे डॉक्टर सुरभी कोहोजकर. तर 6:50 परिसर, यामध्ये हवामान बदलाचे सागरी परिसंस्थे.

0: आज आपण त्यामागची मूलभूत तत्व आणि ती आपल्या दैनंदिन जीवनात कशी आणायची हे पाहूया. निसर्गोपचार पूर्णपणे निसर्गाच्या पंचमहाभूतांवर आधारित आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पाचही तत्व आपल्या शरीरातही आहेत आणि जेव्हा यांचं संतुलन बिघडतं तेव्हा आजार निर्माण होतात. उदाहरणार्थ पचन व्यवस्थित न होणं, शरीरात उष्णता वाढणं किंवा सतत थकवा जाणवणं हे सगळं या तत्वांच्या असंतुलनाची चिन्ह असू शकतात. पण ही तत्व संतुलित ठेवायची कशी? तर याचं उत्तर आहे आपली दैनंदिन जीवनशैली. आपण रोज काय खातो, किती पाणी पितो, किती वेळ झोपतो आणि किती चालतो हे सगळं आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करत असतं. निसर्गोपचारात एक खूप साधा पण महत्त्वाचा नियम आहे, जसं नैसर्गिक तसंच आरोग्यदायी. सकाळी लवकर उठणं, ताजी हवा घेणं, सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवणं आणि साधं नैसर्गिक अन्न जेवणं हे सगळं आपल्या शरीराला संतुलित ठेवायला मदत करतं. आजच्या काळात आपण खूप प्रोसेस्ड फूड खातोय, रात्री उशिरापर्यंत जागतोय आणि सतत स्क्रीन समोर असतो, त्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही आणि हळूहळू इम्बॅलन्स तयार होतं. म्हणूनच मोठे बदल करण्याची गरज नाही, छोट्या छोट्या सवयी बदलणं हेच महत्त्वाचं आहे. जसं की दिवसभरात पुरेसं पाणी पिणं, जेवताना शांतपणे आणि लक्ष देऊन जेवणं आणि दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढणं. हे सगळं खूप साधं वाटतं पण याचा परिणाम खूप खोलवर होतो. निसर्गोपचारात आपल्याला हेच शिकवतो, आरोग्य बाहेरून मिळत नाही तर आपल्या रोजच्या सवयींमध्येच तयार होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे खातो तेवढंच नाही तर आपण कसं खातो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. घाईघाईत, मोबाईल पाहत किंवा ताणात खाल्लेलं अन्न शरीराला पूर्णपणे पचवता येत नाही, म्हणूनच माइंडफुल ईटिंग वर भर दिला जातो. शांतपणे प्रत्येक घासाची जाणीव ठेवून खाणं यामुळे पचन सुधारतं आणि शरीराला योग्य पोषण मिळतं. ही सवय छोटी वाटते पण दीर्घकाळात आरोग्यावर खूप मोठा परिणाम करते, कारण शेवटी आरोग्य ही फक्त आपण काय खातो यावर नाही तर आपण कसं जगतो यावर अवलंबून असतं. म्हणूनच निसर्गाशी जोडून रहा आणि आपल्या दैनंदिन जीवनात छोटे पण योग्य बदल करा. पुढच्या भागात आपण पाहूया सामान्य तक्रारींमध्ये निसर्गोपचाराचा दृष्टिकोन नेमका कसा असतो आणि तो इतर उपचार पद्धतींपेक्षा कसा वेगळा आहे याबद्दलची माहिती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण निसर्गोपचार म्हणजे काय हे समजून घेतले.

0: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं, नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz वर छोट्यांचं मोठं विश्व.
0: सहा 50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
2: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं जाणून घेणार आहोत की डेड झोन्स किंवा हायपॉक्सिया अशी एक टर्म आहे, तर त्यासंबंधित आम्हाला थोडं समजून सांगा मॅडम.
1: हायपॉक्सिया म्हणजे ऑक्सिजनचा अभाव. कोणताच जिवंत

0: प्राणी ऑक्सिजनच्या अभावात जिवंत राहू शकत नाही आणि हे जे प्रमाण आहे ऑक्सिजनचं ते बारीक बारीक प्राण्यांसाठी सुद्धा समुद्र आणि त्यातील जैवविविधतेसाठी सुद्धा 2 मिलीग्राम प्रति लिटर असं आहे. 2 मिलीग्राम प्रति लिटर असा जर का ऑक्सिजन नसेल तर ते प्राणी मरण पावतात आणि ह्याच्यामुळे अर्थातच जैवविविधतेचा नाश होतो. परंतु ही परिस्थिती केव्हा उद्भवते तर जेव्हा प्रदूषित पाणी मिसळतं. मी ते एक दुष्टचक्रासारखं ते सुरू होतं की प्रदूषित पाणी मिसळलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप जास्त न्यूट्रियंट्स होते, खनिज होते, त्याच्यामुळे ती अल्गल ब्लूम हा एक प्रकार असतो की ते भरपूर प्रमाणात शेवाळ तयार होतं त्याच्यामधून आणि हे शेवाळ इतकं वाढतं की ते हवेतला ऑक्सिजन पाण्यामध्ये विरघळायला देत नाही.
1: मॅडम, अल्गल ब्लूमचा आपण उल्लेख केला तर हे जे काही डेथ झोन वाढत जात आहेत त्यामुळे एकूणच मासेमारीवर म्हणा किंवा तळाशी राहणारे जे काही जीव आहेत यांच्या जगण्यावर किती याचा परिणाम होतोय?
0: हे जैविक वाळवंट जे निर्माण होतं त्याचा अभ्यास जेव्हा वैज्ञानिक करतात तेव्हा अनेक रोबोटिक साधनं वापरून आणि सी ग्लायडर्स नावाची उपकरणं आणि इतर अभियांत्रिकी उपकरणं वापरून त्याचा अभ्यास केला जातो. कारण की खोल समुद्रात तर आपण जाऊ शकत नाही. तेव्हा असं आढळलं की वाढते तापमान आणि मान्सून वाऱ्यांमध्ये बदल त्याच्यामुळे सुद्धा एक जे दुष्टचक्र तयार होतं की अल्गल ब्लूम येते, त्याच्यानंतर हवेतला प्राणवायू पाण्यामध्ये विरघळू शकत नाही, ज्याच्या अभावी वनस्पती प्लवक प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत ते मरतात, त्याच्यामुळे प्राणी प्लवकांना खाद्य मिळत नाही, प्राणी प्लवक उपलब्ध होत नाही म्हणून मोठे मासे मरतात जे त्यांच्यावर जगत असतात आणि त्यांच्याहून इतर मोठे मासे असतात त्यांनाही खाद्य मिळत नाही म्हणून ते अजैविक वाळवंट तयार होतं. आणि ऑक्सिजनच्या अभावात नायट्रस ऑक्साईडची निर्मिती होते आणि हा 300 पट अधिक धोकादायक हरितगृह वायू आहे जो पुन्हा वातावरणात फेकला जातो. पण अशा वेळेस होतं काय की जे मासेमारीसाठी योग्य मासे असतात त्यांना सुद्धा ऑक्सिजनचा अभाव जाणवतो आणि ते समुद्र सपाटीवर येतात आणि ते मासेमारी बोटींच्या जाळ्यात अडकतात आणि तेव्हा कदाचित अति मासेमारी पण होऊ शकते. अति मासेमारी जर का झाली तर एक कोणती तरी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गापर्यंत जाऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे वा भरपूर मासे मिळत आहेत, तर तसं नसून हे मासे संपले की यापुढे मिळतील की काय अशी शंका निर्माण होते. तर हा एक त्याचा दुष्परिणाम आहे. तसेच समुद्र तळाशी राहणारे बेंथिक प्राणी जे असतात, जे बिळांमध्ये राहतात, गाळामध्ये राहतात, ते सुद्धा प्राणवायूच्या अभावी मरतात. असंही होतं कधी कधी की खूप विषम परिस्थिती निर्माण झाली की त्यातूनही काही प्रजाती अशा आपल्याला अभ्यासल्या जातात की ज्या ही सगळी विषम परिस्थिती असून सुद्धा त्यात तग धरून राहतात.
1: श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या आपण भागात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की समुद्राच्या पाण्यात जर ऑक्सिजन कमी झाला तर त्यामुळे काय होऊ शकतं. पुढच्या भागात आपण जाणून घेऊया की समुद्राच्या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढलं तर त्याने काय होतं. नमस्कार.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण, सूर गौरव संध्या।
2: थोड़ा वेळ संस्कृत मधून बातमी।
3: इयं आकाशवाणी, संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्, प्रवाचिका ऋचा झा।

0: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
4: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
5: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
6: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
5: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
6: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
5: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
6: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
5: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल लेजर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
7: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
8: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
9: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
2: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
10: आता ऐकूया आजचा विचार. जन्मामुळे नव्हे तर केवळ सद्गुणामुळेच, कर्तृत्वामुळे आपली ओळख निर्माण होते. थोर कृती हीच थोर मनाची साक्षीदार आहे. जॉन फेचर. आजचा विचार पुन्हा एकदा. जॉन फेचर म्हणतात, जन्मामुळे नव्हे तर केवळ सद्गुणामुळेच, कर्तृत्वामुळे आपली ओळख निर्माण होते. थोर कृती हीच थोर मनाची साक्षीदार आहे. आजचा विचार आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
10: आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
11: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
12: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारवेकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
13: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पुरुषांचा गराड आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
14: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
12: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
15: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभिरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले.
16: त्यामुळे मी खरा कसा आहे माझं मलाच कळेन असं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्या बद्दलचं मत म्हणजे कोण? बेमट्यानं आमचा शुंभ.
12: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.

0: मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गाणी आवडतात. कधी त्या गाण्याचे शब्द आवडतात, तर कधी चाल आवडते. कधी गायक कलाकार आवडीचे असतात, तर कधी चित्रपटातला तो प्रसंग आवडतो. काही काही गाणी तर आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जोडली गेलेली असतात. यातलंच एखादं गाणं आपल्या मनात अगदी घर करून राहतं. मग तुमच्या मनातलं गाणं आम्हालाही सांगा यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात. मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर नेहमीचेच 25-53-17-05 आणि 25-53-17-06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा गाणं मनातलं.
1: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे, माझे गाणे. पुस्तकातली सून.
2: वाचन म्हणजे समृद्धी.
3: वाचन संस्कृतीची वृद्धी.
2: वाचन दृष्टी देतं.
3: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
2: वाचन माणूस बनवतं.
3: वाचन मनांना घडवतं.
2: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
3: वाचन चळवळ वाढवू.
2: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
3: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
1: पुस्तकातली
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
6: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.

0: हाल।
1: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी नेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध।
2: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो। या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात। निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो।
1: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन।
3: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन, पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते। मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते। मला माणूस म्हणून जगायचे असते।
1: आणि विद्यागौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम।
4: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं।
1: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा.

विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचे कौतुकोद्गार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण आणि महाराष्ट्रासह विविध राज्य आणि हिमालयाच्या पायथा क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत आयोजित शिवाजी पार्कवरील मुख्य सोहळ्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राष्ट्रध्वज फडकवला आणि उपस्थितांना संबोधितही केलं. युवक, महिला, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासह नागरिकांसाठी राज्यात राबवण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना तसंच विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं महत्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. विधानभवनामध्ये विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानीही ध्वजवंदन करण्यात

स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत आयोजित शिवाजी पार्कवरील मुख्य सोहळ्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राष्ट्रध्वज फडकवला आणि उपस्थितांना संबोधितही केलं. युवक, महिला, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासह नागरिकांसाठी राज्यात राबवण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना तसंच विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. विधानभवनामध्ये विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानीही ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला, तर ठाण्यात पोलीस क्रीडा संकुलात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा पार पडला. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. 1 मे हा कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 106 हुतात्म्यांचं स्मरण करणाऱ्या हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. महाराष्ट्र ही जगातील 30व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून अनेकांच्या बलिदानातून घडलेलं हे राज्य देशाच्या प्रगतीचं विकास इंजिन झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्याच्या तसंच देशाच्या प्रगतीत कामगारांचा मोठा वाटा असून त्यांच्यामुळे संपन्न राज्याची उभारणी झाल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी कामगारांना अभिवादन केलं. राज्यात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आणि सचिव आर विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विकसित भारत 2047 या ध्येयपूर्तीला विकसित महाराष्ट्र 2047 जोड महत्वाची असून हे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात काढले आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करत केंद्र सरकार महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या पत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र हा नागरी संस्कृतीचा प्रेरणास्त्रोत असल्याचं सांगून शौर्य, राष्ट्र उभारणी आणि समाज सुधारणेची परंपरा खोलवर रुजल्याचं मोदींनी यात नमूद केलं आहे. महाराष्ट्राशी निगडीत काही महत्वाच्या बाबींचाही उल्लेख पंतप्रधानांनी या पत्रात केला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असलेल्या या 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही तर हा मार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटी रुपयांची गती देणारा आर्थिक बहुगुणक ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार असून प्रवास जलद, सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. बोरघाटातील वाहतूक कोंडीवर यामुळे उपाय होईल. या मार्गावरील बोगद्यांची नोंद जागतिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. हा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक असून दोन मोठे बोगदे आणि दोरीच्या सहाय्यानं बांधलेला पूल ही या प्रकल्पाची वैशिष्ट्यं आहेत. या प्रकल्पाचं नाव बदलण्याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की एक स्वप्न जे आम्ही सगळ्यांनी मुंबई पुणे, पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता बघितलं होतं, आज त्याचा एक अतिशय महत्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. पहिल्यांदा तर आजपासून याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे. ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो, पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा. लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत, पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे. नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस. आणि म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी

0: एमएसआरडीसीचं मनापासून अभिनंदन करतो की हा एक अतिशय आयकॉनिक प्रकल्प या ठिकाणी तयार झाला.
1: यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात केवळ 7 ते 8 तासात पोहोचता यावं यासाठी सरकार ऍक्सेस कंट्रोल ग्रीडवर काम करत असून लोकोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. तर हा प्रकल्प म्हणजे केवळ 2 शहरांमधील अंतर कमी करणारा रस्ता नसून महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीची नांदी असल्याचं मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गानं सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा टप्पा गाठल्या गेल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र दिन आणि पुढील सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर काल पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोंडीचा फटका बसल्यानं त्या 3 तास अडकून पडल्याचं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. पुणे नाशिक महामार्गाच्या पुण्याकडे येणाऱ्या मार्गाच्या काँक्रिटीकरण कामामुळे तिथेही 3 तास वाहतूक कोंडी झाली होती. त्याचप्रमाणे खेड शिवापूर पथकर नाक्यापासून नव्या कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. उन्हाळी सुट्ट्या आणि सलग सुट्ट्या यामुळे सकाळपासूनच या महामार्गांवर वाहतुकीचा ताण वाढल्याचं दिसून आलं. राज्यात जनगणनेच्या प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी स्वगणनेमध्ये सहभाग घेऊन याची औपचारिक सुरुवात केली. महाराष्ट्र दिनानिमित्त या मोहिमेचा शुभारंभ करताना राज्यपालांनी नागरिकांना या देशव्यापी मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी कुटुंबासह आपली स्वगणना नोंदणी पूर्ण केली. राज्यातल्या जनतेलाही त्यांनी स्वगणनेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
2: स्वगणनेचा टप्पा 1 ते 15 मे 2026 या कालावधीत होईल. अतिशय साध्या सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने आपण यात डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता.
1: उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तर राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीडमध्ये स्वगणनेचा शुभारंभ केला. संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी काही ठिकाणी महापालिका आयुक्तांनीही स्वगणनेत सहभाग घेत नोंदणी पूर्ण केली. स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रगणक घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती संकलित करतील. ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांची नोंदणी करतील. स्वगणना करण्यासाठी 10 मिनिट कालावधी लागणार असून त्यामध्ये 33 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. या संपूर्ण कामासाठी 2.5 लाखांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्य जनगणना अधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी दिली आहे. सोलापूर आकाशवाणी केंद्राच्या ग्रंथपाल जयश्री पुराणिक 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल 30 एप्रिल रोजी निवृत्त झाल्या. आकाशवाणीच्या दुर्मिळ ध्वनिफीती आणि कार्यक्रमांचा ठेवा डिजिटल स्वरूपात सुरक्षित करण्यात पुराणिक यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे या केंद्राला देशभरातल्या आकाशवाणीच्या वर्तुळात अव्वल क्रमांक मिळवणं शक्य झालं. त्यांच्या तांत्रिक कौशल्याची दखल देशपातळीवर घेतली गेली. भारतीय हवामान विभागानं काल मे महिन्याच्या तापमान आणि पर्जन्यमानाचा मासिक अंदाज जारी केला. हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात महाराष्ट्र गुजरात पूर्व किनारपट्टीवरील राज्य आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या काळात कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा असल्याचं मोहपात्रा म्हणाले. देशाच्या बहुतांश भागात पर्जन्यमान सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक असण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे पंतप्रधानांचे कौतुकोद्गार. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण आणि महाराष्ट्रासह विविध राज्य आणि हिमालयाच्या पायथ्याशी क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी मेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध.
4: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
3: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचत.
5: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. मला हवे असते समंजस सहजीवन, पण मला कुठल्याच राजाची

0: राणी बनून राहायचे नसते, मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते, मला माणूस म्हणून जगायचे असते.
1: आणि विद्यागौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
2: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
1: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:22 झालेली आहेत।

0: मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गाणी आवडतात. कधी त्या गाण्याचे शब्द आवडतात, तर कधी चाल आवडते. कधी गायक कलाकार आवडीचे असतात, तर कधी चित्रपटातला तो प्रसंग आवडतो. काही काही गाणी तर आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जोडली गेलेली असतात. यातलंच एखादं गाणं आपल्या मनात अगदी घर करून राहतं. मग तुमच्या मनातलं गाणं आम्हालाही सांगा यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात. मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर नेहमीचेच 25-53-17-05 आणि 25-53-17-06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा गाणं मनातलं.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:23 झालेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:25 होत आहेत. आता थोड्याच वेळात दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातून आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्या सोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक हे महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग 16 त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेले आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातान्हात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्यपात्र जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर ही आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे, सेंटर फॉर हीट वेव्ह मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारे परिणामांचा अभ्यास करणारे आणि त्यासंदर्भात संशोधन करणारे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ऍडवायझरीज इश्यू केलेल्या आहेत. त्या ऍडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माइन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माइन्स यांच्यासाठी आपण ऍडवायझरी इश्यू केलं आहे. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
0: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूर परिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं. तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूर परिस्थिती आपण हाताळली.
1: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
0: हो ना.
1: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे अवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता, परंतु प्रथमतःच आपण या भागात पूर अनुभवला. याशिवाय जी सिन्हा नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठचा प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसादाची यंत्रणा जी अलर्ट एजन्सीज आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे. या दरम्यान मला 2025 आपण जवळपास

0: 250 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी, आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत, अगोदर सांगितल्याप्रमाणे एनडीआरएफ यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण शून्य मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखरच चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
1: नक्कीच खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे शून्य मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात. मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
0: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात. त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत. उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्री सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ऍक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट, म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या वेळोवेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
1: नक्कीच म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय. वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार, ते वादळ येणार. तर मग अशा या चक्रीवादळांना, त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
0: चक्रीवादळ जर बघितले तर आपण दोन कालावधी, एक मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर, साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्मित केल्यात. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सी, समजा IMD आहे, भारतीय हवामान विभाग आहे, किंवा नॅशनल रिसोर्स NRSC यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं आपलं चक्रीवादळ येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे. हे साधारण आपल्याला हे अलर्ट्स आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे क्षेत्र असेल त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज, NDRF, SDRF यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीच काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना. याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करत आहे. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये, कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर येईल. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राउंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतले या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण या नियंत्रण मिळवण्यात प्रयत्न करतोय.
1: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे. त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
0: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत, म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केलेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट्स घेतोय. मग ते आपले राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय.

0: आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय, तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर एनआरसी आहे, आयआयटी दिल्ली आहे, यासारख्या संस्थेकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईड साठी पण आपण काम करतोय त्यावर.
1: नक्कीच, आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
0: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र वा पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः एनसीसी, एनएसएस, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करतो, तर यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार आहोत की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि एनजीओ यांचं आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. आज आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी 7:25 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे ठीक 7:40 आणि 15 सेकंद झाले. त्यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा

0: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर, कोथरूड, फिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
4: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
5: सकाळचे 7:41 आणि 26 सेकंद झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा जन्मदिवस. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वाराकांत यांचं गीत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातली ही होती वाराकांत यांची रचना. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया शंकर रामाणी यांचं गीत, स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: शंकर रामाणी यांचं गीत श्रोते हो आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 888-94-2222.
0: श्रोतेहो, आज चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी, गीतकार शांताराम आठवले यांचा स्मृतिदिन ऐकूया. विदुषी माणिक वर्मा यांच्या स्वरात शांताराम आठवले यांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं.

0: श्रोत्यो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोत्यो, आता ऐकूया जनजागृतीपर निवेदन. श्रोत्यो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढते तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. जसं दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची विशेष लक्षणं जसं चक्कर येणं, डोकेदुखी, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत करा. आपल्या आरोग्याची काळजी आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही जागृत करा. धन्यवाद. श्रोते, आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं कनकलता. पश्चिम बंगाल के 2 विधानसभा क्षेत्रों में 15 मतदान केंद्रों पर पुनर्मतदान जारी. 5 राज्यों और 1 केंद्र शासित प्रदेश में पहले चरण की जनगणना के अंतर्गत मकान सूचीकरण और आवास गणना शुरू हो गई है. मौसम विभाग ने आज पूर्वोत्तर क्षेत्र और दक्षिणी प्रायद्वीप में मूसलाधार बारिश का

झाली. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात घरं यादी आणि गृहमोजणी संबंधित कामकाजाला आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये सुरुवात झाली. या राज्यांसह संपूर्ण देशभरातल्या विविध राज्यांमध्ये स्वगणना या 15 दिवसांच्या मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आला. यामध्ये नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावर 33 प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन स्वगणना करता येणार आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जून कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन घर यादी करणार आहेत. यावेळी स्वगणना केली असल्यास त्याचा क्रमांक देणं अपेक्षित आहे. जनगणना 2027 मध्ये प्रथमच सुरू करण्यात आलेल्या स्वगणना सुविधेला जनतेकडून अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतो आहे. जनगणना 2027 साठी स्वीकारण्यात आलेल्या डिजिटल दृष्टिकोनाचा भाग म्हणून आतापर्यंत सुमारे 82 लाख कुटुंबांनी SE.census.gov.in या अधिकृत पोर्टलद्वारे या सुविधेचा यशस्वीपणे लाभ घेतला आहे. दरम्यान स्वगणना मोहिमेत महाराष्ट्रातही काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्री, पालिका आयुक्त आदींनी सहभागी होत नोंदणी पूर्ण केली आहे. महाराष्ट्र राज्याचा काल 67वा स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन होता. यावेळी राज्यात मुख्य सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तसंच सर्व जिल्ह्यांमध्ये ध्वजवंदन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. विकसित भारत 2047 या ध्येयपूर्तीला विकसित महाराष्ट्र 2047ची जोड महत्वाची असून हे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्रात काढले आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करतानाच केंद्र सरकार महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या पत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र हा नागरी संस्कृतीचा प्रेरणास्त्रोत असल्याचं सांगून शौर्य, राष्ट्र उभारणी आणि समाज सुधारणेची परंपरा राज्यात खोलवर रुजल्याचं मोदींनी नमूद केलं आहे. महाराष्ट्राशी निगडीत काही महत्वाच्या बाबींचाही उल्लेख पंतप्रधानांनी या पत्रात केला आहे. देशभरात काल बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्तानं गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लेहमधील जीवत्सल इथं तथागत बुद्धांच्या पवित्र अस्थींच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी लडाखचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आणि केंद्रीय गृहसचिव उपस्थित होते. हे प्रदर्शन या महिन्याच्या 14 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाला कालच्या दिवसात 20,000 लोकांनी उपस्थिती लावल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लडाखच्या भूमीमधून मिळणारा संदेश जगभरातील साधकांना जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचं शहा यावेळी म्हणाले. त्याचबरोबर अमित शहा यांच्या हस्ते कारगिलमधील 25 कोटी रुपये खर्चाच्या आणि 10 टन प्रतिदिवस क्षमतेच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणीही करण्यात आली. तसंच एक मोबाईल लॅब, बल्क मिल्क कूलर आणि ॲप आधारित दूध संकलन प्रणालीचाही शुभारंभ करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे वाटाघाटीतून तोडगा निघण्याच्या शक्यतांवर शंका निर्माण झाली आहे आणि संघर्ष आणखी वाढण्याचा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इराणनं आपला सुधारित प्रस्ताव मध्यस्थांमार्फत सादर केला असून सरकारी माध्यमांनी या हस्तांतरणाची पुष्टी केली आहे. ट्रम्प यांनी मान्य केलं की तेहरान वाटाघाटींमध्ये प्रगती करत आहे, परंतु सध्याच्या अटींवर ते असमाधानी आहेत. इराण अशा सवलती मागत आहेत ज्या त्यांना मान्य नाहीत असं सांगून इराणचं नेतृत्व अत्यंत विस्कळीत असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे. दुसरीकडे लेबनानमध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात एकाच दिवसात 2 मुलांसह 30 हून अधिक लोक ठार झाल्याचं वृत्त आहे. लेबनानमध्ये या व्यापक संघर्षात आतापर्यंत 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सध्या सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियानं लावलेले निर्बंध आणि तेल क्षेत्रावरील लक्षित हल्ल्यांमुळे 2026 मध्ये आतापर्यंत सुमारे 7 अब्ज डॉलर्सचं नुकसान झाल्याचा दावा केला आहे. एप्रिलमध्ये युक्रेनचे दीर्घकालीन निर्बंध अधिक तीव्र झाले असून रशियाचा तेल महसूल कमी करणं आणि त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरील निर्बंधांचा प्रभाव वाढवणं यावर लक्ष केंद्रित केलं आहे.
महाराष्ट्रात मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असलेल्या या 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटी रुपयांची गती देणारा आर्थिक बहुगुणक असेल असं प्रतिपादन मुख्य

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार असून प्रवास जलद, सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. या मार्गावरील बोगद्यांची नोंद जागतिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत मुंबईत 1700 कोटी रुपयांहून थोडे अधिक किमतीचं 349 किलोग्राम कोकेन जप्त केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या एका संदेशात गृहमंत्री अमित शहा यांनी ही कारवाई तळापासून वरच्या स्तरापर्यंत केलेल्या कारवाईचं उदाहरण आहे. यामध्ये अंमली पदार्थांच्या कमी प्रमाणातील खेपेचा मागोवा घेत प्रचंड मोठं जाळं उघडकीस आणलं आहे. या यशाबद्दल त्यांनी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचं अभिनंदन केलं आहे. या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्याचा निर्धार सरकारनं केला असल्याचे शहा यांनी यावेळी नमूद केलं आहे. भारतीय मानक ब्युरोनं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सुरू केलेल्या नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल असिस्टिव्ह प्रॉडक्ट या उपक्रमाचा भाग म्हणून वैद्यकीय सहाय्यक तंत्रज्ञानासाठी काही मानकं निश्चित केली आहेत. यामध्ये कुबड्या, चालण्याच्या काठ्या आणि 3 किंवा अधिक पाय असलेल्या चालण्याच्या काठ्यांसाठी काही मानकं ठरवली आहेत. त्याचबरोबर ॲक्सेसिबल डिझाईन माहिती सामग्री, स्पर्शात्मक मार्गदर्शक नकाशांची आकृती आणि प्रदर्शन पद्धती, ॲक्सेसिबल डिझाईन चिन्ह, उपकरणं आणि साधनांवर ब्रेलचा वापर आणि पोर्टेबल रॅम्प यांसाठीचीही मानकं निश्चित केली आहेत. पंचायत राज मंत्रालयानं आज हैदराबाद इथं आत्मनिर्भर पंचायत उपक्रमावर आधारित एका संपर्क कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत हाती घेतलेल्या आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रमाचा दृष्टिकोन, उद्दिष्ट आणि कार्यपद्धतीची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज बीजभाषण करतील. त्यानंतर आत्मनिर्भर पंचायत पोर्टलचं प्रत्यक्ष आणि संपूर्ण प्रात्यक्षिक दाखवून सहभागींना या ॲप्लिकेशनची कार्यप्रणाली आणि डिजिटल डॅशबोर्डची माहिती करून देण्यात येईल. आयपीएल क्रिकेटमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना मुंबई इंडियन्स संघाशी चेन्नईत होणार आहे. संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. देशात आसाम, मेघालय, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर ईशान्येकडील राज्य तसंच तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळम, जम्मू आणि काश्मीर, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि किनारपट्टीवरील काही भागातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदानाला सुरुवात. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा सुरू. स्वगणनेचाही पर्याय उपलब्ध. विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यात विकसित महाराष्ट्र 2047 जोड महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला. आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत 1700 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:40 झालेत. प्रसारित करीत आहोत भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं हे होतं कवी अनिल यांचं गीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात वसंत निनावे यांचं गीत. संगीत दशरथ पुजारी यांचं.

0: वसंत निनावे यांचं गीत श्रोते हो आपण ऐकलं. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. आता ऐकूया आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन.
1: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे, माझे गाणे.
2: मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गाणी आवडतात. कधी त्या गाण्याचे शब्द आवडतात, तर कधी चाल आवडते. कधी गायक कलाकार आवडीचे असतात, तर कधी चित्रपटातला तो प्रसंग आवडतो. काही काही गाणी तर आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जोडली गेलेली असतात. यातलंच एखादं गाणं आपल्या मनात अगदी घर करून राहतं. मग तुमच्या मनातलं गाणं आम्हालाही सांगा यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात. मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर नेहमीचेच 25-53-17-05 आणि 25-53-17-06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा गाणं मनातलं.
1: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे, माझे गाणे.
0: श्रोते कार्यक्रमात आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत, आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरातलं हे होतं योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं कवी अनिल यांचं गीत. संगीत यशवंत देव यांचं.

डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं हे होतं कवी अनिल यांचं गीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्झवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे ठीक 9 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज चित्रपट दिग्दर्शक लेखक कवी गीतकार शांताराम आठवले यांचा स्मृतिदिन. आजच्या कार्यक्रमात ऐकूया त्यांच्या चित्रपटातली काही गीतं. सुरुवातीला ऐकूया संत तुकाराम चित्रपटातलं विष्णुपंत पागनीस यांच्या स्वरातलं शांताराम आठवले यांचं गीत.

0: शाहू मोडक यांच्या स्वरातलं हे होतं शांताराम आठवले यांचं गीत. संगीत होतं केशवराव भोळे यांचं. चित्रपट होता संत ज्ञानेश्वर. श्रोतेहो, यानंतरची गीतं ऐकण्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती.
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं. सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं. सुरैया, नूरजहा, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं. आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार ह्यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं.

शांताराम आठवले यांचं गीत श्रोतेहो आपण ऐकलं. आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. चित्रपट होता सुभद्रा हरण. यानंतरची गीतं थोड्या वेळात.

0: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी नेपाळच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध.
1: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
0: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन.
2: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते, मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते, मला माणूस म्हणून जगायचे असते.
0: आणि विद्यागौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
3: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
0: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे होतं शांताराम आठवले यांचं गीत. संगीत होतं सुधीर फडके यांचं. चित्रपट होता शेवग्याच्या शेंगा. कार्यक्रमात आता ऐकूया शेजारी चित्रपटातलं जयश्री श्रीराम यांच्या स्वरातलं शांताराम आठवले यांचं गीत. संगीत मास्टर केशवराव यांचं.

0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
1: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारवीकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
2: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पोलिसांचा गराड आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
3: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
1: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
4: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभिरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला

0: दर्शन घडवले.
1: त्यामुळे मी खरा कसा आहे माझं मलाच कळेन असं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्या बद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ.
2: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.
3: श्रोत्यांनो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया कुंकू चित्रपटातलं मास्टर परशुराम यांच्या स्वरातलं शांताराम आठवले यांचं गीत, संगीत केशवराव भोळे यांचं.

कुंकू चित्रपटातलं हे होतं मास्टर परशुराम यांच्या स्वरातलं शांताराम आठवले यांचं गीत. संगीत होतं केशवराव भोळे यांचं. श्रोते, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आजच्या कार्यक्रमात आपण चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी, गीतकार शांताराम आठवले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चित्रपटातली काही गीतं ऐकली. चित्रपट होते संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, रामशास्त्री, सुभद्र हरण, शेवग्याच्या शेंगा, कुंकू आणि शेजारी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. अजून 30 मिनिटं होत आहेत. आता स्वरांजली हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत।
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे। अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। शब्द सुचत जावे, गीत उलगडत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळे निळाई मौन आहे, त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा, त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे, अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गुज उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा, कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे। कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय, तू एकटा नाहीयेस, हे आकाश, ही निळाई, तारे वारे, हे चराचर, आपण सगळे एकच आहोत, हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते पण शब्दात सांगता मात्र येत नाही, तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिरगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले।
0: चांदण्याचे एक गाणे। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। स्तब्धते होते चराचर स्तब्ध वारे, मौनती होती निळाई मौन तारे, त्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले, तारकांचे उतरुनी आकाश

खाली गूज काही बोलले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. कोण होते जे मला बिलगून गेले, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाही सहे सांगून गेले. चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे। सात संगत, तबला साथ संदीप पवार, कीबोर्ड आदित्य भांदककर, सतार प्रसाद राहणे, संतूर मंगेश जगताप, इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा, संगीतकार आरोही आगरकर, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे ठीक 9:43 आणि 42 सेकंद झालेत। आता ऐकूया हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम। विषय HPV माहिती हीच आरोग्याची सुरक्षा। बालरोगतज्ञ आहेत डॉक्टर विजय बडे। सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन यांचा। सादर करते आहेत धीरज केदारी।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी आरती पटवर्धन मनापासून स्वागत करते. आरोग्य हीच खरी संपत्ती, पण कधी कधी अज्ञान ही सगळ्यात मोठी जोखीम ठरू शकते. आज आपण बोलणार आहोत अशाच एका विषयावर ज्याबद्दल माहिती कमी पण त्याचे परिणाम मात्र गंभीर असू शकतात. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच HPV असा एक व्हायरस आहे जो अनेक वेळा न दिसता न कळता आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि भविष्यामध्ये गंभीर आजारांना आमंत्रणही देऊ शकतो. माहिती, जागरूकता आणि योग्य वेळी घेतलेली काळजी हीच खरी आपली ताकद असते. चला तर जाणून घेऊया HPV याबद्दल सखोल माहिती आजच्या आपल्या तज्ज्ञांकडनं. HPV विषयी संवाद साधण्यासाठी आज पुणे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलंय डॉक्टर विजय बडे यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर विजय बडे बालरोग तज्ञ म्हणून 2009 पासून पुण्यात कार्यरत आहे. मी डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ मुंबईतनं केलेलं आहे, त्याबरोबर असोसिएट फेलोशिप इन इंडस्ट्रियल हेल्थ, पोस्ट ग्रॅज्युएट पॅरेंटल न्यूट्रिशन आणि इंटरनॅशनल वॅक्सिनेशन कोर्स मी केलेला आहे. मी इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक यांनी जे पब्लिश केलेले जाणारे पर्पल बुक आहे त्यात हिपॅटायटिस बी व ह्युमन पॅपिलोमा व्हॅक्सिनवर मी को ऑथर म्हणून काम केलेले आहे. आज मी आपल्या आकाशवाणीच्या श्रोत्यांबरोबर

0: जे काही आज सोशल मीडियावरनं जे मिस इन्फॉर्मेशन पसरले जाते ते मिस इन्फॉर्मेशनच कशी आहे हे सायंटिफिक दृष्ट्या समजून सांगण्यासाठी मी आलेलो आहे.
1: डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात तुमचं स्वागत.
0: थँक्यू.
1: सुरुवातीला आम्हाला HPV म्हणजे नक्की काय असतं हे समजावून सांगा.
0: HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. जसं आपल्याला सर्दी ही इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे होते, तसं ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा प्रत्येक स्त्रीला आयुष्यभरातनं एकदा तरी HPV इन्फेक्शन होऊन जातं. पण 70-80% स्त्रियांना ते असिम्प्टोमॅटिक म्हणजे लक्षण दाखवत नाही. परंतु जसं मी म्हटलं की 20% स्त्रियांमध्ये ज्या हाय रिस्कमध्ये असतील तर त्यांना ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, गुदद्वाराचा कॅन्सर किंवा घशाचा थ्रोट कॅन्सरची शक्यता उद्भवते.
1: बर, डॉक्टर तुम्ही सांगितलं की स्त्रियांना विविध प्रकारचे जे कॅन्सर्स होतात ते बरेचदा या HPV मुळे होतात, ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतात. तर याचे किती प्रकार असतात नक्की आणि जास्त धोकादायक कुठले असतात?
0: जगभरातल्या महिलांमधल्या कॅन्सरमध्ये सर्वायकल कॅन्सर हे 2 नंबरच्या आघाडीवर सापडते. तर जसं मी म्हटलं की ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे 200 प्रकार आहेत. जसं आपण पाहिलं की कोविडमध्ये व्हायरस हा नेहमी बदलतो, तसं हा पण DNA व्हायरस आहे, याच्यात पण बदलाव होतोय. तर त्याच्यात जे 6, 11, 26, 56 हे हाय रिस्क असतात, याच्यामुळे थोडेसे कॉम्प्लिकेशनच्या प्रमाण असते. बाकीचे जो टाईप आहेत किंवा सब टाईप आहेत तर त्यांनी असिम्प्टोमॅटिक आजार होतो, त्या व्यक्तीला ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं इन्फेक्शन होऊन जातं परंतु त्याला त्याचा काही त्रास होत नाही.
1: बर, हा व्हायरस नक्की कशा प्रकारचा असतो म्हणजे याच्यामुळे कॅन्सर कसा काय होतो?
0: हा व्हायरस हा DNA व्हायरस आहे. हा जसं आपण आपल्या तोंडाच्या तिथं स्क्वॅमस सेल असतं, नंतर गुदद्वाराच्या मार्गात जवळचं लाइनिंग असतं ते पण स्क्वॅमस सेलचं असतं, आणि स्त्रियांमधल्या योनी मार्गाच्या तिथलं पण स्क्वॅमस असतं. तर हे स्क्वॅमस सेल मध्ये बदलाव होतो आणि तिथं ट्युमर नेक्रोजिंग फॅक्टर ऍक्टिव्हेट होतो, कॅन्सरची शक्यता वाढते.
1: बरोबर, म्हणजे विशेषतः स्त्रियांच्या विषयी आपण बोलताना म्हणतो सर्व्हाइकल कॅन्सर, तर हा जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो ह्याच्यामुळे.
0: हो, सर्व्हाइकल कॅन्सर हा जास्त प्रमाणात दिसतो.
1: बरोबर, पण मग याची लक्षणं नक्की काय असतात?
0: स्त्रियांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा म्हणजे जास्त ब्लीडिंग, रक्तस्राव होणं, नंतर पोटात दुखणं, चामखीळ दिसणं ह्या प्रकारचं होतं. तोंडातलं जर असेल तर तोंडातनं ब्लीडिंग होणं, नंतर गाठ जाणवणं हे जाणवतं. काही महिलांना चामखीळ ह्या स्किनवर पण असतात, उदाहरणार्थ पायाच्या तिथं पण असतात. तर त्यात दुर्लक्षित केल्या गेल्या नाही पाहिजे. आता 16 वर्षाच्या माझ्या अनुभवात मी एक पाहिलंय की गुप्तरोग किंवा गुप्तांगाच्या विषयीचा काही आजार असेल तर ती महिला आपल्या पतीशी पण ही गोष्ट लवकर बोलत नाही, आणि त्याचं दुर्दैवानं सेकंड स्टेज किंवा थर्ड स्टेज, कधी कधी तर फोर्थ स्टेज मध्ये पण त्याचं रूपांतर झालेलं असतं. तर आज आपण आकाशवाणीच्या श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही थोडं पण शरीरात बदल जाणवतोय तरी तुम्ही पुढे या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जा किंवा तुमच्या शेजारच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा व तुम्ही चाचणी करू शकता.
1: बर, मग या चाचण्या ज्या तुम्ही म्हणताय करायच्या तर त्या कशा पद्धतीने केल्या जातात चाचण्या?
0: 40 नंतर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस शोधण्यासाठी आपण पॅप स्मिअर करतो. सर्व्हाइकल स्मिअर गायनेकोलॉजिस्ट किंवा जवळच्या शासकीय दवाखान्यात सर्व्हाइकल स्मिअर घेतला जातो व त्या आधारे त्याचं तपासणी केली जाते.
1: बरोबर,
0: जर सर्व्हाइकल स्मिअर मध्ये काही सापडलं नाही तर आपण त्या गाठीचं बायोप्सी करतो व बायोप्सी आपण तपासणीसाठी
1: पाठवतो. पण मग या प्रकारच्या तपासणीमध्ये जर का कॅन्सर आढळला तर प्राथमिक उपचार काय दिले जातात?
0: ह्या प्रकारचा कॅन्सर आढळला तर तुम्ही कॅन्सर तज्ज्ञांकडे जायचंय. कॅन्सर तज्ज्ञ स्कॅनिंग करून किती तोच कॅन्सर वाढलेला आहे, कुठल्या स्टेज मध्ये गेलाय, त्याच्यानुसार ते लोक ट्रीटमेंट ठरवतात.
1: बर, पण मग हे होऊच नाही किंवा हा अशा प्रकारचा कॅन्सर होऊच नाही त्याच्यासाठी हे वॅक्सिन आपण जे बोलतोय आज विषय आहे आजचा HPV की त्याच्याबाबत जर जागरूकता असेल तर आपल्याला हा आजार टाळता येतो.
0: हो, आपण जर ह्युमन पॅपिलोमा व्हॅक्सिन हे जर मुलींना दिलंय, साधारणतः 9 वर्ष ते 45 वर्षापर्यंतच्या वयोगटात आपण दिलं तर हा कॅन्सरचं प्रमाण 80% कमी होत आहे. साधारणतः 20 वर्षापूर्वीच ह्या व्हॅक्सिनचं व्हॅक्सिनेशन US आणि UK मध्ये देण्यात आले, त्याच्यामुळं तिकडच्या कॅन्सरचं प्रमाण 80% कमी झालेलं आहे.
1: बरोबर,
0: हे पाहून

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी 28 फेब्रुवारीला अजमेर या शहरातनं सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनेशनची ड्राईव्ह सुरू केली. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 8 मार्चपासून महाराष्ट्रात ह्या लसीकरणाचं लॉन्चिंग केलं आहे.
1: बर, एक कॉल येतं, घेऊया. नमस्कार, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, कोण बोलतंय?
2: मी डॉक्टर जय श्रीकंठ बोलते, जनरल प्रॅक्टिस आहे संभाजीनगरला.
1: बोला.
2: तर मला जाणून घ्यायचं होतं एचपीव्ही वॅक्सिन मी माझ्या मुलाला देऊ शकते का?
1: बर, डॉक्टर काय सांगाल?
0: नमस्ते मॅडम, ह्युमन पॅपिलोमा वॅक्सिन हे जेंडर न्यूट्रल वॅक्सिन आहे. तुम्ही पुरुषांना पण देऊ शकता, म्हणजे मुलांना पण देऊ शकता व मुलींना पण देऊ शकता. जसं मी सांगितलं की हे जेंडर न्यूट्रल वॅक्सिन आहे, तुम्ही मुलींचं वॅक्सिनेशन केलं तर त्याची हर्ड इम्युनिटी हे मुलांमध्ये पण येते. तर मी सांगेल की पहिल्या संबंधाच्या आधी आपण हे वॅक्सिन दिलं तर त्याचा इफेक्टिव्हनेस वाढतो.
2: आणि कोणत्या वयोगटापर्यंत देऊ शकतो सर आपण?
0: आपण मुलांमध्ये साधारणतः 9 ते 25 या वयोगटात देऊ शकतो.
2: अच्छा, आणि मुलींमध्ये?
0: मुलींमध्ये पण 9 ते 45 पर्यंत देऊ शकतो. पण सध्या जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लसीकरण दिले, ज्यांचं 14 वर्ष कम्प्लीट झालंय, म्हणजे 14 कम्प्लीट होऊन 14 वर्ष 11 महिन्यापर्यंत गव्हर्नमेंट फ्री देत आहे.
1: कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर, त्यांनी आता विचारलं त्याप्रमाणे मुलांना सुद्धा आपण हे वॅक्सिन देतो.
0: हो, मुलांना पण आपण हे वॅक्सिन देतो.
1: बरोबर. मुलांमध्ये एचपीव्ही या व्हायरसमुळे कुठल्या पद्धतीचे आजार किंवा कॅन्सर आढळतात?
0: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा मुलांमध्ये पण, जसं मी सांगितलं की घशाचा कॅन्सर, थ्रोटचा कॅन्सर, नंतर जे टेस्टीज असतात तर तिथं चामखीळ येणे, पेनिसचा कॅन्सर, गुदद्वारा मार्गाचा कॅन्सर चं प्रमाण दिसते.
1: बरोबर. पण मग मुला मुलींशिवाय कधी असं आढळतं का की प्रौढ व्यक्तींमध्ये, मग तो पुरुष असो किंवा महिला असो, त्यांच्यामध्ये सुद्धा हा व्हायरसमुळे कॅन्सर होऊ शकतो?
0: हो, प्रौढ व्यक्तीमध्ये पण कॅन्सर होतो. आजकाल जे ट्रान्सजेंडर आहे, ट्रान्सजेंडर मध्ये होमोसेक्समुळे पण ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं प्रमाण वाढते आहे.
1: बर. आणि हा व्हायरस शरीरात असून कधी कधी ऍक्टिव्ह होत नाही किंवा इनऍक्टिव्ह म्हणतो आपण ज्याला, फक्त अनुकूल परिस्थिती मिळाली तर तो व्हायरस वाढू शकतो आणि शरीरात आपल्याला हानी पसरवू शकतो.
0: समजा तुमच्या मित्राच्या शरीरावर चामखिळे आणि तुम्ही, तुमच्या हाताला कट इंजुरी झाली, तुम्ही ते चामखिळ स्पर्श करून पाहताय, तर तिथं ते ट्रान्समिशनची शक्यता जास्त आहे.
1: बरोबर. म्हणजे हा व्हायरस किती धोकादायक आहे हे ह्याच्यावरनं आपल्याला कळू शकतं.
0: हो, हा व्हायरसचं जसं मी सांगितलं की ह्या व्हायरसमुळं 80% महिला कॅन्सर
1: होऊ शकतो. एक कॉल येतोय. नमस्कार, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, कोण बोलतंय?
3: विश्वेश्वर शिंदे, बीड.
1: बोला बोला.
3: माझा मुलगा एक 15 वर्षाचा छोटा.
1: बरं.
3: आणि एक मोठा 18 वर्षाचा आहे.
1: अच्छा.
3: ते एचपीव्ही वॅक्सिन देण्याला काही आहे का म्हणजे?
0: तुम्ही दोन्ही मुलांना पण एचपीव्हीचं वॅक्सिन देऊ शकता, 15 वर्षाच्या मुलाला व 18 वर्षाच्या मुलाला, दोघांना पण तुम्ही लसीकरण करू शकता.
3: असं आहे का? त्याचे फायदे काही?
0: त्या व्हॅक्सिन मुळे त्या मुलाला, जे मी म्हणतो पेनिसचा कॅन्सर किंवा गुदद्वारा मार्गाजवळचा कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर, याचं प्रमाण कमी होते.
3: ठीक आहे,
1: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात फोन केल्याबद्दल.
3: थँक्यू.
1: डॉक्टर, लसीकरणाबाबत सध्या समाजामध्ये कशा पद्धतीचे समज आणि गैरसमज आहेत, तुम्हाला रोजच्या प्रॅक्टिस मध्ये कसं जाणवतं?
0: एचपीव्ही वॅक्सिन हे गव्हर्नमेंटने फ्री दिलंय, तरी पण लोकांना काही मिस इन्फॉर्मेशन मुळे किंवा चुकीच्या व्हिडिओ मुळे लोक घाबरत आहेत. लोकांना वाटतं की हे वॅक्सिन दिलं तर माझ्या मुलांना, म्हणजे संतान राहणार नाही. तर मी सगळ्यांना सेम सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस ओरल पोलिओ वॅक्सिन देत होतो त्यावेळेस पण काही समाजामध्ये माइंडसेट असा होता की हे जर आपण ओरल पोलिओ दिला तर ओरल पोलिओ मुळे त्यांना नपुसंकता येईल. त्यासाठी मी, आरती मॅडम, तुम्हाला एक छोटीशी माझ्या कॉलेज लाईफची एक स्टोरी सांगू इच्छितो. मी MBBS केलं, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा चाइल्ड हेल्थ मध्ये केल्यानंतर माझी पोस्टिंग ठाण्याला होती. तर मला शासनाकडं कळवण्यात आलं की मुंबऱ्याजवळच्या एका मोहल्ल्यात लहान बाळ आहे की त्याचे हात आणि पाय हे रिस्पॉन्स करत नाहीत. तर मी त्यांच्याकडे गेलो, मी त्याचं एक्झामिनेशन केलं. मी नंतर गव्हर्नमेंटच्या आणि WHOच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही त्यांचं स्टूलचं सॅम्पल घेतलं. त्यावेळेस त्या बाळाची आजी म्हटली की डॉक्टर तुम्ही सांगा की माझ्या नातेवाईकांना हा पोलिओ नाही, कारण हे आमच्या बिरादरीचे लोक सगळे आम्हाला, आमच्यावर बॉयकॉट टाकू इच्छितात की आमच्या घरात जर पोलिओ असेल तर ते आम्हाला आमच्या मोहल्ल्यात राहू देणार नाहीत. तर मी म्हटलं की नानी, स्टूल का सॅम्पल 24 घंटे में आएगा, 24 घंटे के बाद मैं आपको बोलता हूँ. हे बोलता बोलता मी बाळाच्या आईकडे पाहिलं, ती सिरियस होती. नंतर 24 तासानंतर स्टूलचा रिपोर्ट आला, आम्ही पुन्हा त्या फॅमिलीकडे

0: गेलो आणि आम्ही आनंदाने सांगितलं की हा पोलिओ नाही आहे, हे जे अक्यूट प्लॅसिड पॅरालिसिसचा दुसरा प्रकार आहे तो असू शकतो, पण हा ट्रीटेबल आहे असं सांगितलं. त्याच्यानंतर बाळाची आई मला म्हटली की डॉक्टर ज्या ज्या वेळेस आमच्या मोहल्ल्यात अंगणवाडीच्या ताई यायच्या त्यावेळेस त्यांनी जे ज्या वेळेस मला बोलवलं त्या त्यावेळेस मी गेले आणि माझ्या सर्व मुलांना मी पोलिओचे डोस दिले. त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स होता माझ्या मुलांना पोलिओ होणार नाही. त्या महिलेचा मी आत्मविश्वास पाहिला व माझं त्या दिवसानंतर लसीकरणाच्या कडे अभ्यासाचा आणि लसीकरणाच्या दृष्टीने ज्ञान वाढवण्याचा माझा प्रयत्न दुप्पट झाला.
1: बरोबर, म्हणजे डॉक्टरांचा सुद्धा अभ्यास किती महत्वाचा आहे आणि त्यांचे अनुभव सुद्धा किती प्रगल्भ असतात हे आपल्याला यातून दिसू शकतं.
0: इवन आपण जे हापकिन युनिव्हर्सिटी आहे, तर हापकिन ज्यावेळेस आपल्या भारतात प्लेग आला होता तर सायंटिस्ट आहे त्यांनी स्वतःवर व्हॅक्सिन देऊन घेतलं आणि ते सेफ आहे हे आपल्या समाजाला सांगितलं.
1: बरोबर
0: आहे. तत्कालीन कोल्हापूरचे छत्रपती यांनी पण स्वतः व्हॅक्सिन घेतलं व समाजाला सांगितलं की ही व्हॅक्सिन सेफ आहे.
1: एक कॉल येतोय. नमस्कार, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, कोण बोलतंय?
2: नमस्कार, आपण सर्वांना आधी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. मी भिवंडीवरून मकरंद आव्हाड बोलते.
1: बोला.
2: तर मला तिथं इंजेक्शन का व कशासाठी घेतात, व्हॅक्सिन कशासाठी घ्यायचं,
0: हे ह्युमन
2: काय कारण?
0: हा, ह्युमन पॅप्युलोमा व्हायरसच्या विरुद्ध लढण्यासाठी आपण हे मुलींना लसीकरण द्यायची मोहीम सुरू केली आहे. तर ज्या मुलींचं वय 14 कम्प्लीट झाले व 14 ते 15 वयोगटातल्या मुलींना आपण ही लस देतोय. तुम्ही आपल्या युविन ऍप वर जाऊन त्याची नोंदणी करू शकता. ती नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जवळच्या शासकीय दवाखान्याची माहिती मिळेल, जिथे लसीकरण चालले तिथं तुम्ही जाऊन तुमच्या मुलीला लस देऊ शकता. त्या मुलीला जाताना तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचंय आणि 18 वर्षाच्या वरच्या व्यक्तीने त्या मुलीबरोबर जायचंय, कारण आपण तिथं त्या मुलीची कन्सेंट म्हणजे सहमती पण घेणार आहोत आणि त्यानंतरच आपण लस देणार आहोत.
2: हो, अगदी बरोबर, अगदी मोलाची माहिती दिली सर, खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
2: धन्यवाद मॅडम.
1: डॉक्टर, आता त्यांनी विचारलं त्याप्रमाणे विविध प्रकारच्या वयोगटात आता या व्हायरस बद्दल आणि त्याच्या व्हॅक्सिनेशन बद्दल जागरूकता निर्माण होताना दिसतीये काही प्रमाणात. ग्रामीण भागात याच्या विषयी माहिती कितपत पोहोचतीये याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: ग्रामीण भागात पण आपण आशाताई.
1: एक कॉल येतोय. नमस्कार, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, कोण बोलतंय?
3: सुप्रिया बोलते मी.
1: बोला.
3: हा मॅडम, मला तर एसटी बद्दल थोडी माहिती हवी होती.
1: बरं,
3: थोडे जरा डाऊट आहेत माझे.
1: विचारा ना.
3: एसटी व्हॅक्सिन घेतलं काही साईड इफेक्ट वगैरे आहेत का मॅडम?
0: ह्युमन पॅप्युलोमा व्हॅक्सिन घेतल्यावर जसं आपण इंजेक्शन टीटीचं घेतलं तर त्यात इंजेक्शनच्या जागेवर जसं लाल होतं, पुरळ, नंतर वेदना होतात, उलटीसारखं वाटतं, हे असं वाटू शकतं, पण सगळ्याच मुलींना वाटेल असं नाही, काहींना काहीही त्रास होत नाही. ज्यांना
3: फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम होतील का?
0: फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम होणार नाहीत. जसं मी सांगितलंय की युएस आणि युके मध्ये हे व्हॅक्सिन ऑलरेडी 20 वर्षांपासून देण्यात येत आहे. त्याच्यानंतर हे व्हॅक्सिन तर युएस युके मध्ये जे कॅन्सरचं प्रमाण हे 80% कमी झालंय. हे व्हॅक्सिन सेफ आहे, तुम्ही तुमच्या मुलीला देऊ शकता.
3: व्हॅक्सिन झाल्यानंतर सर पण ते आपण बर्फाने वगैरे शेकावं लागतं वगैरे असं काय आहे का?
0: बर्फाने शेकायची गरज नाही. तुमच्याकडं जर फ्रीज असेल तर तुम्ही बर्फाने शेका, नसेल तर काही केलं नाही तरी चालतं. आणि हे व्हॅक्सिन भारतात पण आपण देत होतो, जे इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक व ज्या गायनेकोलॉजिस्ट असोसिएशन ह्या पण हे लसीकरण ऑलरेडी देत आहेत आणि अजून पण देत आहेत आणि ते देतच राहणार आहेत. ते व्हॅक्सिन सेफ आहे, तुम्हाला तुमच्या फॅमिली डॉक्टर कडे जाऊ शकता व फॅमिली डॉक्टरशी चर्चा करू शकता.
3: ठीक आहे सर, ओके.
1: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात फोन केल्याबद्दल.
3: ठीक आहे सर, थँक्यू मॅडम.
1: धन्यवाद. डॉक्टर, आपण बोलत होतो ग्रामीण भागात HPV या व्हॅक्सिनेशन बद्दल कशी माहिती पोहोचली आहे किंवा कितपत पोहोचली आहे?
0: महाराष्ट्र शासनाचे दवाखाने हे प्रत्येक वाड्यांपर्यंत खेड्यापाड्यापर्यंत पसरलेत. आशा वर्करचं नेटवर्क किंवा ANM सिस्टरांचं नेटवर्क प्रत्येक म्हणजे वाड्यांपर्यंत आहे. तर ज्या आशा वर्कर्स आहेत किंवा सिस्टर आहेत त्या तुमच्याकडे सर्वे ला येतात, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, ते तुम्हाला जवळच्या दवाखान्यात व्हॅक्सिन कधी आहे काय आहे याची सगळी माहिती देऊ शकतील.
1: बरोबर. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो आहे तर याची नियमित तपासणी कितपत गरजेची असते?
0: 40 वर्षाच्या महिलांनी ह्युमन पॅपिलोमाचा पॅपस्मिअर करून घ्यावा. तुम्ही व्हॅक्सिन घेतलं असेल तरी पण तुम्ही पॅपस्मिअर करू शकता. आजकाल आपण वेलनेस साठी मी पण सर्वांना ऍडवाइस करतो की 45 नंतर प्रत्येकानी आपलं हृदय कसं काम करतं, आपलं लिपिड प्रोफाइल आपल्याला माहित पाहिजे, आपलं लंग कॅपॅसिटी माहित पाहिजे, सोनोग्राफी माहित पाहिजे. 45 नंतर सुरुवातीला 5 वर्षांनी, नंतर 2 वर्षांनी ना, त्याच्यानंतर 1 वर्षांनी तुम्ही स्ट्रेस टेस्ट जशी आपण करतो तसं तुम्ही पॅपस्मिअर पण तुम्ही करू शकता.
1: म्हणजे या व्हायरसची जी टेस्ट आहे ती करून घेणं गरजेची आहे.
0: हा, प्रिव्हेंशन

0: मध्ये कुठलाही आजार
1: खरे
0: कमी प्रमाणात सुरुवातीला समजला तर त्याची ट्रीटमेंट होते
1: होऊ शकते
0: व आपल्याला गोल्डन लाईफ भेटते.
1: खरे. अजून एक कॉल येतोय. हॅलो, नमस्कार.
2: नमस्कार.
1: हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
2: निरंजन असिंदे बोलते मॅडम.
1: बोला.
2: माझं वय 37 आहे मॅडम.
1: बरं,
2: HPV वॅक्सिन मला घेतलं तर चालेल का?
0: हो, तुमचं वय 37 आहे तर तुम्ही वॅक्सिन घेतलं तरी चालेल. फक्त हे लस तुम्हाला पेमेंट करूनच प्रायव्हेट दवाखान्यात मिळेल, कारण सध्या तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे 14 ते 15 वयोगटासाठीच फ्री लसीकरण ठेवलेलं आहे.
2: आणि सरकारी हॉस्पिटल मध्ये आहे काय उपलब्ध?
0: सरकारी दवाखान्यात ते 14 ते 15 वयोगटातच आहे, परंतु ही आपली पायलट फेज आहे. यानंतर गव्हर्नमेंट, जसं आपण कोविड मध्ये पाहिलं की गव्हर्नमेंटने आधी हेल्थ केअर वर्कर्सला वॅक्सिन दिलं, नंतर जनरल पब्लिकला दिलं, वेगवेगळ्या वयोगटात त्यांनी दिलं. तसं असू शकतं की तुम्ही जर थांबताल तर ते हळूहळू जसं 9 पासून वॅक्सिनेशन सुरू करू शकतील तसं ते तुमच्या वयोगटात पण देऊ शकतील. पण तुम्ही जर अफोर्ड करू शकत असाल तर तुम्ही प्रायव्हेटला पण लसीकरण घेऊ शकता.
2: किती वयापर्यंत?
0: 45 वयोगटापर्यंत पण तुम्ही वॅक्सिन घेऊ शकता.
2: थँक्यू.
1: तुम्हाला उत्तर मिळालं. धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद. डॉक्टर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारत आहेत आपले श्रोते. तर HPV हा संसर्ग झाल्यास आपल्याला घाबरण्याची गरज असते का?
0: HPV चा संसर्ग झाला तर लगेच घाबरायची गरज नाही. तुम्ही जसं मी म्हटलं, पॅप स्मिअर आहे, सोनोग्राफी आहे, बायोप्सी आहे, नंतर ट्रीटमेंट पण सुरू करू शकता. लवकर ट्रीटमेंट घेतलं तर तुमचं लाईफ तुम्हाला
1: सिक्युअर
0: करता येतं. फक्त मी जसं म्हटलं की गुप्तांगाविषयी किंवा गुप्त रोग असेल तर तो माणूस लवकरच डॉक्टरांकडे जात नाही, मदत घेत नाही किंवा ऑथेंटिक सोर्सेस कडनं घेत नाही. तुम्ही शहरात जा किंवा खेड्यात जा तर आपण पाहतो ती जे जडीबुटीवाले डॉक्टरांकडे जातात त्या लोकांचं ज्ञान नसतं. तुम्ही जसं मी म्हटलं, तुम्हाला फ्रीची ट्रीटमेंट लागत असेल तुम्ही शासकीय दवाखान्यात जा,
1: परवडत असेल
0: तर तुम्ही
1: प्रायव्हेटमध्ये
0: तुम्ही जाऊ शकता.
1: खरंय, खरंय. अजून एक कॉल येतोय.
3: हॅलो,
1: नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतोय?
3: मी अनु बोलतीये पुण्यावरनं.
1: बोला.
3: हा, माझा असा प्रश्न आहे की हे जे HPV जे वॅक्सिनेशन आहे ते मुलांसाठी कशा पद्धतीनं फायदेशीर ठरणार आहे?
1: बरं,
0: ह्युमन पॅप्युलोमा व्हायरस हा संबंधांमुळे किंवा त्वचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्टमुळे पण मुलांना होऊ शकतो. तर आपण मुलांना जर ह्युमन पॅप्युलोमा वॅक्सिन दिलं तर ह्युमन जे हायरिस्क ग्रुपमध्ये ह्युमन पॅप्युलोमा व्हायरसमुळे जे मुलांमध्ये गुदद्वाराचा कॅन्सरची जी शक्यता असते किंवा अंडाशयाच्या कॅन्सरची शक्यता असते तर त्याचं प्रमाण कमी होईल. घशाच्या व तोंडाच्या कॅन्सरचं पण प्रमाण कमी होईल.
1: ओके, तुम्हाला उत्तर मिळालं.
3: हो,
1: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात फोन केल्याबद्दल. डॉक्टर, अजून एक कॉल येतोय. हॅलो, नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. कोण बोलतोय?
4: मॅडम
1: नमस्ते.
4: नमस्ते.
1: बोला.
4: राकेश पैठणकर बोलतोय, पारगोहांडा सातारावरून.
1: बोला.
4: हा, ते मॅडम वॅक्सिन बद्दल बोलायचं ना.
1: हो.
4: मग ते डॉक्टर नाही का ते बोलतात ते वॅक्सिन लावू नका.
0: राकेशजी, हा तुमचा प्रश्न चांगला आहे. तर तुम्ही जे म्हणतात लावू नका तर त्यांना विचारा की जसं हे लसीकरण याआधी पण USUK मध्ये देण्यात येत होतं, त्याबरोबरच आपल्या जे काही इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक किंवा गायनेकोलॉजिस्ट असोसिएशनचे डॉक्टर्स वॅक्सिन देत होते ते सेफ असल्यामुळेच देत होते. कसं असतं, काही लोकांचं अटेन्शन सिकिंग बिहेव्हिअर असतं की समाजाचं लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी काहीतरी वेगळं बोलायचं असा प्रकार असतो.
4: नाही बोलतात त्यामुळे म्हणते.
0: नाही, हे सेफ वॅक्सिन आहे. सेफ असल्याशिवाय ते वॅक्सिन देत नाहीत. आणि वॅक्सिनला हे मार्केटमध्ये आणण्याच्या आधी पण ह्युमन ट्रायल, क्लिनिकल ट्रायल्स आणावं लागतात. हे क्लिनिकल ट्रायल्स मध्ये पास झालेलं वॅक्सिन आहे.
4: नाही, बरोबर आहे. ऐका ना सर, फक्त माझा प्रश्न आहे की ह्या मुलींना वॅक्सिन दिलं की नंतर त्यांच्या म्हणजे फर्टिलिटीवर प्रॉब्लेम येईल म्हणजे काय?
0: मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझ्या मिसेसला पण हे वॅक्सिन दिलंय, माझ्या बहिणीला पण हे वॅक्सिन दिलंय आणि आता मी माझ्या दोन्ही मुलांना पण हे वॅक्सिन दिलंय. हे वॅक्सिन सेफ आहे. तुम्ही तुमच्या घराजवळच्या स्त्रीरोग तज्ञांकडे जा, ते तुम्हाला सांगतील की जे फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोन किंवा ओव्हुलेशनचा लोड असतो तो नॉर्मलच राहतो.
1: काळजी करू नका. IQ गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे चांगल्यातले डॉक्टर्स आहेत म्हणजे गायनेकोलॉजिस्ट आहेत किंवा छोट्या मुलांचे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे जाऊन बघा, त्यांच्याशी बोला, तुमच्या शंकेचं निरसन झालं की तुम्ही देऊ शकता.
4: ओके मॅडम, ठीक आहे.
1: खरंय, आणि त्याच्यासाठीच आपला हा कार्यक्रम आहे, तुमच्या शंकांचं निरसन करावं आणि योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी. म्हणूनच हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम आहे.
4: म्हणून मॅडम फोन केला मी.
1: अगदी अगदी, खूप चांगलं केलं तुम्ही.
4: म्हणजे आता व्हिडिओ त्यांचा व्हायरल होतोय ना.
1: हो,
4: मी एकट्याने नाही पाहिलं, हजारो लोकांनी, लाखो लोकांनी बघितलं असेल.
1: बरोबर आहे.
4: मग ते माझ्यामार्फत त्या लोकांपर्यंत संदेश जाईल ना मला.
1: अगदी अगदी, नक्कीच जाईल. तुमच्या जवळच्या डॉक्टरांना जाऊन त्यांच्याशी बोला आणि शंकेचं निरसन करून घ्या.

0: दूर करण्यासाठी म्हणजे फोन केलाय मी.
1: चांगली गोष्ट आहे
0: नाही
1: आणि आपले जे श्रोते ऐकतायत त्यांनाही तुमच्यामुळे हा अवेअरनेस येईल की
0: हा नक्की 100% येईल मॅडम.
2: आणि दुसरं पण असू शकतं, उद्या तुम्हाला असं वाटायला नको की वॅक्सिन नाही दिलं, मी शिकलेलो होतो, मी सुसंस्कृत महाराष्ट्रात होतो, लस फुकट होती पण मी दिली नाही तर झालं, तर ते एक अपराधीपणाची भूमिका नको.
1: त्यामुळे चांगली गोष्ट आहे तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात आणि फोन केलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: ओके, धन्यवाद
1: धन्यवाद. डॉक्टर, ह्याच्यावरनच आपल्याला कळतंय की अजूनही काही गैरसमज समाजामध्ये पसरलेले आहेत किंवा काही व्यक्ती अशा आहेत की चुकीचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवतात, तर हा संदेश चुकीचा पोहोचू नये ह्याच्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे. हॅलो डॉक्टर, आणि तुमच्यासारखे तज्ज्ञ इथे येतात, योग्य अशी माहिती देतात आणि ती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचते, लाखो श्रोत्यांपर्यंत पोहोचते आणि त्याच्यातच समाजाचं आपण जे प्रबोधन करतोय किंवा प्रयत्न करतोय त्याच्यात कुठेतरी एक आशेचा किरण आपल्याला दिसू शकतो. अजून एक कॉल. हॅलो
3: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, बोला. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
3: मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे.
1: बोला.
3: माझ्या लहान मुलाचं ऑपरेशन झालेलं आहे हार्टचं.
1: बरं.
3: आणि त्याला मी HPV वॅक्सिन देऊ शकते का?
2: तुम्ही त्या मुलाला HPV वॅक्सिन देऊ शकता. तुम्ही हृदय रक्तज्ञांशी पण ही गोष्ट बोलू शकता, ते HPV वॅक्सिन सेफ आहे.
3: बर बर, ठीक आहे.
1: तुम्हाला उत्तर मिळालं?
3: हो हो.
1: धन्यवाद तुम्ही कॉल केल्याबद्दल.
3: थँक्यू.
1: डॉक्टर, ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे बाकी काही आजार संभवू शकतात का या कॅन्सर शिवाय?
2: ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे जास्त प्रमाणात किंवा जे डेडली कॅन्सरच आहे, बाकीचं चामखीळ किंवा इतर हे कमी तीव्रतेचे आजार आहे.
1: आणि काही जणांना बाकीचे काही आजार असतात, म्हणजे उच्च रक्तदाबाचा त्रास असतो किंवा हृदयरोगाचा त्रास असतो, तर त्यांना सुद्धा या व्हायरसमुळे त्रास अजून होऊ शकतो का?
2: त्रास अजून होऊ शकेल असं नाही, पण जसं मी म्हटलं की कोमॉर्बिड कंडिशन आहे, समजा एखाद्याला इम्युनिटी कमी आहे, एखाद्याचं शुगर आहे आणि त्या व्यक्तीला लिजन आहे आणि तो व्यक्ती ह्युमन पॅपिलोमा व्हायरसला एक्सपोज होतोय, तर त्याला त्याच्या कॉम्प्लिकेशनचे प्रमाण जास्त आहे
1: असू शकतं. अजून एक कॉल येतोय. नमस्कार, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलताय?
4: नमस्कार मॅडम. नमस्कार बोले सर.
1: नमस्कार.
4: माझा प्रश्न होता सरांना की कुठल्या वयात गटामध्ये द्यायचं आणि ही वॅक्सिन प्रायव्हेटला घ्यायची असेल तर कुठे उपलब्ध आहे?
2: हे वॅक्सिन महाराष्ट्र शासनाने ज्या मुलींचं वय 14 कम्प्लीट आहे आणि 14 ते 15 वयोगटात हे महाराष्ट्र शासनाच्या सर्व दवाखान्यात, महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यात उपलब्ध आहे. ह्या वयोगटा व्यतिरिक्त किंवा मुलांना वॅक्सिन द्यायचं असेल तर तुम्ही जवळचे बालरोग तज्ञ किंवा स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन ही लस घेऊ शकता.
1: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात फोन केल्याबद्दल.
3: धन्यवाद.
1: डॉक्टर, शेवटी आपल्या आजच्या श्रोत्यांसाठी काय संदेश द्याल हॅलो डॉक्टर कार्यक्रमात?
2: सर्व श्रोत्यांना मी नम्रपणे विनंती करू इच्छितो की तुम्ही तुमच्या बहिणीचं पण लसीकरण करू शकता ह्युमन पॅपिलोमा व्हॅक्सिननी, मैत्रिणीचं करू शकता, नंतर तुम्ही एक जबाबदार भाऊ किंवा मित्र म्हणून गव्हर्नमेंटच्या दवाखान्यात त्यांना घेऊन जाऊन तुम्ही कन्सेंट साठी मदत करू शकता. जसं मी माझं शेड्यूल सोडून मी आज आलो आणि मी विचार केला की ही जी काही सोशल मीडियाद्वारे जी काही मिस इन्फॉर्मेशन चालली आहे तर त्याला आपण सायंटिफिक दृष्ट्या बोलून एक अवेअरनेस चांगला क्रिएट केला तर 20 वर्षानंतर आपल्याकडचे सर्वाइकल कॅन्सरचे किंवा अनल कॅन्सर किंवा थ्रोट कॅन्सरचे प्रमाण आपल्याला पण कमी झालेले दिसेल.
1: नक्कीच. तर श्रोते हो, माहिती म्हणजेच संरक्षण. आजच्या या संवादामधून आपल्याला कळलंय की HPV हा विषय टाळण्याचा नाही तर समजून घेण्याचा आहे. योग्य वेळी सल्ला घेतला, योग्य वेळी लस घेतली, नियमित तपासणी केली आणि आपल्या तज्ज्ञांशी खुला संवाद साधला तर त्यामुळे अनेक गंभीर आजार आपण टाळू शकतो. तेव्हा चला स्वतः सजग होऊया आणि इतरांनाही जागरूक करूया, कारण जागरूकतेमध्येच आरोग्याची खरी सुरुवात असते. आज डॉक्टर विजय बडे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी आपल्याला पूर्णपणे माहिती दिली आणि HPV याच्याविषयी कशी जागरूकता आपण बाळगली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानूया. डॉक्टर धन्यवाद.
2: धन्यवाद आकाशवाणीचे पण, कारण जे लोक हेल्थ रिलेटेड टिप्स चे व्हिडिओ करतायत तर त्याच्यावर पण आता नियंत्रण आणलंय, म्हणजे हेल्थ केअरचे व्हिडिओज बनवतात पण त्यांचं वैद्यकीय बॅकग्राऊंड नसतं तर त्यांच्यावर आता गव्हर्नमेंटने बंधनं आणलेली

0: दिवस बनवतात, पण त्यांचं वैद्यकीय बॅकग्राऊंड नसतं, तर त्यांच्यावर आता गव्हर्नमेंटने बंधनं आणलेली आहेत.
1: नक्कीच, आज आपण इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने तुमचे आभार मानते. श्रोते हो, अशाच पद्धतीचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपल्या भेटीला येणार आहोत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामधनं. आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आज मी आरती पटवर्धन, कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांच्यासोबत आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. आनंदी रहा, निरोगी रहा आणि ऐकत रहा आपल्या आवडीचा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. नमस्कार.

हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकला. विषय होता HPV माहिती हीच आरोग्याची सुरक्षा. बालरोग तज्ज्ञ होते डॉक्टर विजय बडे. सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग होता आरती पटवर्धन यांचा. सादरकर्ते होते धीरज केदारी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे ठीक 10:11 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी भजनाचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला जगजीत सिंग यांच्या स्वरातलं हे भजन.

श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी भजनाचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. दहा वाजून 25 मिनिटं आणि 42 सेकंद झालेत. आता ऐकूया काही स्थानिक निवेदनं. सुरुवातीचं हे निवेदन आलं आहे पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट अंध मुलांची शाळा इथून. पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट अंध शाळा भोसरी पुणे 411039 या संस्थेमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरता प्रवेश देणं सुरू आहे. या संस्थेमध्ये 6 ते 10 या वयोगटातील अंध मुलांना मोफत प्रवेश दिला जातो, तसंच निवास, भोजन, शिक्षणाची मोफत सोय केली जाते. मुलांना ई लर्निंग, संगणक, व्यावसायिक शिक्षण तसंच संगीत, खेळ शिकवले जातात. यासाठी संपर्क मुख्याध्यापिका श्रीमती राजश्री काशीनाथ चौधरी, त्यांचा मोबाईल नंबर 97-63-56-90-60. मोबाईल नंबर परत एकदा 97-63-56-90-60. यानंतरचं निवेदन आलं आहे हरवलेल्या व्यक्तीविषयी. विभूती राजेंद्र मानकर ही 17 वर्षाची युवती दिनांक 1-4-26 सकाळी 6:30 श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण इथं कॉलेजला जाते असं सांगून घरातनं गेली, ती परत आली नाही. त्या मुलीला कोणीतरी अज्ञात इसमानं कशाचं तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेण्याची शक्यता आहे. तिचं वर्णन असं, उंची 5 फूट, रंग गोरा, नाक सरळ, शिक्षण 11वी, नेसनीस पंजाबी ड्रेस गुलाबी रंगाचा, सोबत शाळेची बॅग, पायात चप्पल, हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते, केस काळे लांब. अशा वर्णनाची व्यक्ती आपल्याला कुठे जर आढळली तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण दक्षिण पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात जरूर संपर्क साधा. यानंतरचं निवेदन आहे राम संजय चव्हाण हा 13 वर्षाचा मुलगा दिनांक 6-4-26 बौद्ध विहारमागे गायरान वस्ती केशवनगर मुंढवा पुणे इथं राहणारा. घरामध्ये कोणाला काही न सांगता घराच्या बाहेर गेला, तो घरी परत आलेला नाही. कोणीतरी अज्ञात इसमानं कारणास्तव फूस लावून त्याला पळवून नेण्याची शक्यता आहे. याचं वर्णन असं, उंची 4 फूट 5 इंच, अंगानं सडपातळ, रंगानं काळा सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, डोक्याचे केस वाढलेले, गळ्यात काळा दोरा, डाव्या हातात पिवळा दोरा, नेसणीस हिरव्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट, पायात चॉकलेटी रंगाची चप्पल. अशा वर्णनाची व्यक्ती आपल्याला कुठे आढळली तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर इथं संपर्क साधा. प्रवीण संभाजी भोसले हे 58 वर्षाचे गृहस्थ दिनांक 18-4-26 सकाळी 10 ते 10:30 सुमारास अरणेश्वर तावरे कॉलनी इथं जातो असं सांगून निघून गेले. ते आजपर्यंत घरी परतलेले नाहीत. यांचं वर्णन असं, रंगानं गोरे, चेहरा उभा, केस पांढरे काळे, नाक सरळ, उंची 5 फूट 6 इंच, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली, पायात चॉकलेटी रंगाची चप्पल. त्यांना हिंदी, मराठी आणि इंग्लिश लिहिता वाचता येतं. शिक्षण BCOM आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आपल्याला कुठे आढळली तर पोलीस हवालदार मार्केट यार्ड पोलीस ठाणे पुणे इथं संप

संपर्क साधावा. काही स्थानिक निवेदन श्रोते हो आपण ऐकली. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे ठीक 10:30 आणि 12 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: श्रोतो हिंदी चित्रपट संगीतकार के बातलं हे सुरुवातीचं संगीत होतं मधुमती चित्रपटातलं. आवाज मुकेश यांचा होता, शैलेंद्र यांचे बोल होते, संगीत होतं सलील चौधरी यांचं. सभेतल्या उर्वरित कार्यक्रमात आणि हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात मी कैलास शेंदे सर्व रसिकांचं मनापासून स्वागत करतोय. कार्यक्रमातली यानंतरची आणखी एक छानशी रचना या आमच्या कार्यक्रमाच्या निवेदनानंतर ऐकूयात.
1: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30

0: या वेळात फोन इन लोबसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लोबसावा.
1: अनुश्रद्धा, आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत. संगीतकार चित्रगुप्त यांच्या संगीत निर्देशनातलं मजरूह सुलतानपुरी यांची ही रचना. लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा आवाज, चित्रपट रामू दादा.

तो सुहाना सफर चित्रपटाचं आहे. सुहाना असं गीत, शीर्षक सुहाना सफर. या चित्रपटातली ही शीर्षक गीताची रचना सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात आपण ऐकलीत. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि रचना होती आनंद बक्षी यांची. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजातलं, भरत व्यास यांची ही रचना. आदि नारायण राव यांच्या संगीत निर्देशनातला हा चित्रपट सुवर्ण सुंदरी.

शतो हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकताय ते किशोर कुमार यांच्या आवाजातलं घर घर की कहाणी चित्रपटातलं हे गीत हसरत जयपुरी यांची ही रचना संगीत होतं कल्याण जयरामची यांचं आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात ते संगीतकार कल्याण शंकर जयकिशन यांच्या संगीताची रचनातली हसरत जयपुरी यांची रचना पुन्हा एकदा किशोर कुमार यांचा आवाज असेल चित्रपट अंदाज गीत आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमात या निवेदनानंतर

0: डॅडू डॅडू, मी एक गोष्ट विचारू?
1: हो, अरे विचार की चिकू.
0: तुम्ही या रेडिओवर काय सारखं ऐकत असता?
1: तुला नाही समजणार ती गंमत. अरे यातली मज्जा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढँढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीत, भक्तिगीत, अरे एवढंच काय, तुमच्यासारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील.
0: खरंच डॅडू?
1: खरं वाटत नाही ना. इकडे ऐक.
2: सांगतायत प्राध्यापक आणि संगीत समीक्षक डॉक्टर राजेंद्र प्रसाद शिंदे.
3: आमच्या लहानपणी रेडिओ जर नसता तर आमचं जीवन अत्यंत शुष्क झालं असतं. रेडिओ नसता तर प्रामुख्यानं संगीत समजलं नसतं. डॉक्टर गंगूबाई हानगळ बालगंधर्वांची गाणी, नाट्यगीतं, कुमार गंधर्वांची गाणी, पु ल देशपांड्यांनी संगीत दिलेली गाणी, छोटा गंधर्व, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मनसूर, अजून किती नावं घ्यावी, लता मंगेशकर, प्रामुख्यानं दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले, पंडित राम मराठे, पंडित सी आर व्यास, ह्या लोकांनी आमचं जीवन समृद्ध केलं. त्या जगातली सगळी श्रीमंती ही केवळ आणि केवळ रेडिओमुळे आम्हाला समजली. रेडिओ नसता तर हे काहीच शक्य नव्हतं.

0: अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 9 दशक म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ साक्षीदार आहे. समजलं का चिकू?
1: हो हो डॅडू, समजलं. आता मीही होणार बालश्रोता.
2: श्रोतो, हा अंदाज किशोर कुमार यांचा, चित्रपट अंदाज बदल गीत ऐकतो.

नमस्कार, बर का? नाही, म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लोबसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लोबसावा.

0: आय एम व्हेरी व्हेरी सॉरी, आय एम कलर ब्लाइंड.
1: श्रोतो, कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं ते आशा भोसले आणि महेश शैलेंद्र सिंग यांच्या आवाजातलं. बोल गुलशन बावरा यांच्या होते, संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. चित्रपट होता अंदर बाहर, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. श्रोत्यांना आणखी काही हिंदी चित्रपट गीत ऐकता येतील आज सकाळी 11:30 गाता रहे मेरा दिल या अंतर्गत. त्यानंतर 1:00 आपकी पसंत या श्रोत्यांनी पत्राद्वारे पाठवलेल्या त्यांच्या पसंतीच्या गीतांचा कार्यक्रम, आणि 12:45 आणि 2:30 नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. बदमलहरी त्यांच्या 78.78 MHz किंवा 792 kHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे पुढे केंद्र आहे, तर सकाळचे 11:00 आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमांतर्गत आज डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं उपशास्त्रीय गायन ऐकूयात. कार्यक्रमात सुरुवातीला त्यांनी गायलेला मिश्र पिल्लू दादरा आता प्रसारित करीत आहोत. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या उपशास्त्रीय गायनात त्यांनी गायलेला मिश्र पिल्लू दादरा आता ऐकूयात.

श्रोतो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांतर्गत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या उपशास्त्रीय गायनात त्यांनी गायलेला मिश्र पिलू दादरा आपण ऐकला. त्यांनी कार्यक्रमात आता ऐकूयात त्यांनी गायलेला गारा दादरा.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांतर्गत श्रोत्यांचं आपण उपशास्त्रीय गायनात डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या गायनामध्ये गारा दादरा आणि मिश्र पिलू दादरा ऐकलात. आज रात्री 10 वाजता प्रसारित होणाऱ्या अखिल भारतीय संगीत सभेच्या कार्यक्रमांतर्गत HM स्मिता आणि सिंधू सुचेतन यांचं कर्नाटकी शैलीतलं व्हायोलिन वादनाची जुगलबंदी ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ती सहक्षेपित करू. याबरोबरच शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतो. पद्मलहरी 378.78 MHz किंवा 700 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: डॅडू डॅडू, मी एक गोष्ट विचारू.
2: हो, अरे विचार की चिको.
1: तुम्ही या रेडिओवर काय सारखं ऐकत असता?
2: तुला नाही समजणार ती गंमत. अरे यातली मज्जा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढँढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीत, भक्तिगीत, अरे एवढंच काय, तुमच्यासारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील.
1: खरंच डाडू?
2: खरं वाटत नाही ना. इकडे ऐक.
3: आमच्या लहानपणी रेडिओ जर नसता तर आमचं जीवन अत्यंत शुष्क झालं असतं. रेडिओ नसता तर प्रामुख्यानं संगीत समजलं नसतं. डॉक्टर गंगूबाई हानगळ बालगंधर्वांची गाणी, नाट्यगीतं, कुमार गंधर्वांची गाणी, पु ल देशपांड्यांनी संगीत दिलेली गाणी, छोटा गंधर्व, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मनसूर, अजून किती नावं घ्यावी, लता मंगेशकर, प्रामुख्यानं दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले, पंडित राम मराठे, पंडित सी आर व्यास, ह्या लोकांनी आमचं जीवन समृद्ध केलं. त्या जगातली सगळी श्रीमंती ही केवळ आणि केवळ रेडिओमुळे आम्हाला समजली. रेडिओ नसता तर हे काहीच शक्य नव्हतं.

अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 9 दशक म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ

0: साक्षीदार आहे, समजलं का चिकू?
1: हो हो डॅडू समजलं, आता मीही होणार बालश्रोता.
2: श्रोतो हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे, मध्यम लहरी 378 7-8 मीटर्स किंवा 792 किलो सारी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेलेले आहोत. सकाळचे 11:31 आणि 10 सेकंद झालेत.

शतो या अंतर्गत प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत। हा आवाज आहे आणि संगीत आहे संगीतकार आणि गायक राहुल देवरमन आणि सहकाऱ्यांचा। वजीर सुलतानपुरी यांनी लिहिलेले हे गीत चित्रपट जमाने को दिखाना है।

शुद्ध गाता रहे मेरा दिलिया हिंदी चित्रपट गीताच्या कार्यक्रमात प्रेक्षक आहेत आशा भोसले आणि एस पी बाला सुब्रमण्यम यांच्या आवाजातलं सागर चित्रपटाचं हे गीत. गीतकार जावेद अख्तर, संगीतकार राहुल देव परमानी.

शुद्धोकार के बाद यानंतर पुन्हा एकदा संगीतकार राहुल देव बर्मन यांनी संगीताने सजवलेले गीत आपण ऐकणार आहात. रचना बजरंग सुलतानपुरी यांची असेल. सुषमा श्रेष्ठ आणि मोहम्मद रफी यांनी सगळ्यांचा आवाज. चित्रपट हम किसी से कब नाही. दरम्यान एक निवेदन आणि त्यानंतर मोहम्मद रफी आणि सुषमा श्रेष्ठ आपण या नायका.

0: डॅडू डॅडू मी एक गोष्ट विचारू?
1: हो अरे विचार की चिको.
0: तुम्ही या रेडिओवर काय सारखं ऐकत असता?
1: तुला नाही समजणार ती गंमत. अरे यातली मजा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढ्यांढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीत, भक्तिगीत आणि एवढंच काय तुमच्यासारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील.
0: खरंच डाडू?
1: खरं वाटत नाही ना. इकडे ऐक.
2: सांगतायत आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार राजेंद्र कुलकर्णी.
3: अगदी न कळत्या वयापासून आकाशवाणी ऐकतोय. स्वरांचे छान संस्कार होत आहेत. आपली मराठी भावगीत असतील, भक्तिगीत असतील, अभंग असतील आणि शास्त्रीय संगीत अर्थातच माझे जे गुरु होते त्याच्या बरोबरीनं आकाशवाणी हा माझा तिसरा गुरु असं मानतो मी. त्यावेळेस आठवते मला अनरंजनी असेल किंवा संगीत सरिता असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून खूप खूप काही काही शिकायला मिळालं. आकाशवाणी कलाकार असं अभिमानाने मिरवायला खूप छान वाटायचं. आणि आकाशवाणी ही चिरायू हो 90 वर्ष होत आहे आणि त्याचं स्थान जे आहे आकाशवाणीचं हे आढळ आहे. गुरु आहे ती आकाशवाणी, सगळ्यांचाच गुरु आहे प्रामाणिकपणे मानतो.

0: अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 90 दशक म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ साक्षीदार आहे. समजलं का चिकू?
1: हो हो डॅडू, समजलं. आता मीही होणार बालश्रोता.

हम किसी से कम नाही चित्रपटासाठी महम्मद रफी आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या युगल स्वरातली ही रचना पण ऐकलीत. मजरूह सुलतानपुरी यांची होती संगीत, तर राहुल देवबर्मन यांचं आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत. संगीतकार नदीम श्रवण यांच्या संगीत दिग्दर्शनातली समीर यांची रचना, कुमार सालू आणि अलका याज्ञिक यांचा

तुम्हें अपनी महबूबा।

श्रोतो गादार है मेरा दिलिया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे शेवटचं गीत श्रीदेवी आणि जॉली मुखर्जी यांच्या आवाजातलं आनंद बक्षी यांचं होतं. संगीत दिलं होतं शिव हरी यांनी आणि चित्रपट होता चांदनी. आज कार्यक्रमात ज्या चित्रपटातली गीतं आपण ऐकली ते चित्रपट चांदनी, साजन का घर, हम किसी से कम नहीं, सागर आणि अगदी सुरुवातीचं गीत होतं जमाने को दिखाना है या चित्रपटातला. याबरोबरच गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. बदमलहरी 378 78 meters किंवा 700 bandicoots आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे पुढे केंद्र आहे. श्रोतो आता दुपारचे 12 वाजतायत. वनिता मंडळ हा आमच्या महिला श्रोतोवर्गासाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतोय. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहात वैशाली झालटे यांची मुलाखत आणि त्यानंतर प्रिया सफळे लिखित भंबेरी ही विनोदी कथा. तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

सखींनो, मे हीट म्हणजे अगदी आकाशात तळपणारा सूर्य, अंगाची होणारी काहिली आणि जमिनीवर पडणाऱ्या उष्णतेच्या लाटा, सगळंच वातावरण जणू तापलेलं असतं. अशा या ऋतूमध्ये निसर्ग जसा बदलतो तसंच आपल्या शरीरालाही विशेष जपणूक हवी असते. म्हणूनच सखींनो, उन्हाची तीव्रता कितीही असो, काळजीची सावली असेल तर आरोग्य नेहमीच सुरक्षित राहतं. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चला तिला समजून घेऊया महिलांसाठी कार्य, याविषयी वैशाली झालटे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, जीवनाच्या वाटेवर कधी फुलं असतात तर कधीही काटेही येतात, कधी स्वप्न फुलतात तर कधी ती तुटूनही जात असतात. पण या सगळ्यांमध्ये स्वतःला हरवून न बसता नव्यानं उभं राहणं हीच खरी जिद्द. आज आपण अशाच एका जिद्दी आणि धाडसी व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. महिलांसाठी त्या कार्य करतात, शाळाबाह्य मुलांसाठी त्या कार्य करतात आणि त्यांच्याकडून एक प्रेरणा घेण्यासारखं आपल्याला नक्कीच आशादायी वाटणार आहे.

0: हे ज्यांनी स्वतःच्या आयुष्यातील वेदना शक्तीत बदलल्या आणि स्वतः उभं राहत शेकडो मुलींच्या आयुष्यात त्यांनी प्रकाश टाकला. तर त्यांचं नाव आहे वैशाली झालटे मॅडम. मैत्रिणींनो, आपण या ताईंचं स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार मॅम.
0: ताई, तुम्ही जे महिलांसाठी कार्य करतात, शाळाबाह्य मुलांसाठी कार्य करतात, अभेद्य फाउंडेशन नावाची आपली एक संस्था तुम्ही चालवतात, गुलाबी एक फाउंडेशन आहे ते सुद्धा तुम्ही सध्या सुरू केलेलं आहे, तर या सगळ्या कार्याची सुरुवात ताई तुम्ही केव्हापासून केली?
1: खरं सांगायला गेलं तर मी अगदी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी. माझ्या वडिलांचं कुठलंही राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी नाही किंवा माझीही तशी नव्हती. पण आमच्या घरावरती असं काही घडून आलं, आमच्या संपूर्ण कुटुंबावरती अगदी दुःखाचा डोंगर कोसळला. आणि ते होत असताना माझ्या ताईला आम्ही गमवलं. तर ताईला गमवल्यावरती मला असं वाटलं की माझी ताई तर आमच्यापासून दूर गेली आहे, तर माझ्या अशा असंख्य ताई ज्या आहेत समाजातील, त्या ताईंना मी वाचवू शकते का? मी मुलींसाठी महिलांसाठी काम करू शकते का? समाजातील वंचित घटकातील ज्या बहुजनांच्या महिला आहेत त्यांच्यासाठी मी लढू शकते का? म्हणून मग मी ठरवलं की मला आता काम करायचं आहे. तर 2014 मी मग कामाला सुरुवात केली. त्यामध्ये बऱ्याच असे चढ उतार झालेत काम करत असताना.
0: ताई, आता तुम्ही सांगितलं की तुमच्या घरामध्ये दुःखद घटना घडली, मग ताई तुम्ही त्या घटनेमधून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कसा केला?
1: मला म्हणजे मला रडायचं नव्हतं की मी रडून फक्त एक अबला नारी बनायचं नव्हतं. ऑलरेडी मधल्या ताईला मी गमवलेलं होतं, तर मला असं वाटत होतं की स्वतःला सावरण्या पर्यायच नाहीये. घरामध्ये मीच आहे शिकलेली, म्हणजे माझ्या घरामध्ये माझं BA आणि MHW शिक्षण मी करत होती त्यावेळेस. तर पप्पा पण एवढे शिकलेले नव्हते किंवा आई पण इतकं उच्च शिक्षित नसल्यामुळे मला एक म्हणजे फुलेशाहू विचारसरणीचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे. जिजाऊ रमाई आणि सावित्री आईची मी लेख आहे, त्यावेळेसही मी तोच विचार केला होता की त्या जर कधी लढू शकतात, स्वतःला सावरू शकतात इतक्या संकटामध्ये, तर मी का स्वतःला सावरू शकत नाही. आणि मी एक ठाम निर्णय घेतला की स्वतःला सावरायचा. आणि माझ्यासारख्या असंख्य महिला ज्या आहेत, ज्या की लढत आहेत, झटत आहेत स्वतःच्या संघर्षासाठी, तर तो विचार पुढे ठेवून मी त्यावेळेस स्वतःला हिंमत दिली आणि कामाला सुरुवात केली.
0: हो, आणि तुमच्या सारख्या इतर भगिनी माता ज्या आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही पुढे आल्या आणि स्वतःमध्ये जिद्द ठेवली आणि हा लढा तुम्ही तिथून सुरू केला ताई. आणि थोर समाज सुधारक यांना तुम्ही प्रेरणा म्हणून समोर ठेवून हे कार्य तुम्ही चालू ठेवलं. ताई, मग आता हार मानायची नाही, रडायचं नाही तर लढायचं तुम्ही इथून ठरवलं. आणि मग त्याच्यातच तुम्ही तुमचं शिक्षण सुद्धा पूर्ण केलं. मग शिक्षण घेत असताना तुम्हाला असं काय वाटलं की माझ्या जीवनामध्ये शिक्षणाने खूप मोठा बदल झालाय?
1: मला एवढं होतं की 10वीपर्यंत शिक्षण माझं होणार आहे, त्याच्या पुढे काय माहीत नव्हतं, काय नियोजनच नव्हतं काही. पण तशी मी ना स्कूलमध्ये खूप अशी गुड गर्ल, मला स्पर्धेमध्ये भाग घ्यायला खूप आवडायचं, मी काव्य वाचन करायची, वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आल्याशिवाय राहायचंच नाही. आणि मी काही अशा खूप मोठ्या स्कूलमध्ये शिकलेली नाही, तर राजमाध्यमिक विद्यालय म्हणून आहे तिथं माझं शिक्षण झालेलं. पण संपूर्ण स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, मस्ती करायची, अभ्यासात हुशार, आणि स्कूलला गेल्यावर अगदी डॅशिंग आणि हुशार वैशाली असे दोन माझे पैलू असायचे. आणि शिक्षण करत असताना ठरवलं होतं पेपरमध्ये जेव्हा माझं नाव यायचं स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावरती, तर मला हे माझं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेव्हापासूनच मी विचार करायची की माझं नाव कसं होईल, मी TV कशी येईल, मी लोकांसाठी कशी काम करेल. आणि आमचे इतिहास शिकवणारे जे सर होते, तर त्यामुळे शिवरायांना मी तिथंच बघितलं होतं, पुस्तकांमध्ये शिवरायांना मी तेव्हाच वाचत होती किंवा समजत होती. तर तो एक विचार होता शिक्षणाचा. नंतर मी BA ऍडमिशन घेतली, मग कॉलेजला पण अगदी हुशार मुलगी, स्पर्धेमध्ये भाग वगैरे, बक्षीस जिंक. त्यानंतर मी कराटेला जॉईन केले आणि कराटेमुळे एक आत्मविश्वास निर्माण झाला. म्हणजे अगदी कराटेमध्ये कौलं फोडणे असतील किंवा थाईजवरती कौलं फोडणे असतील, तर ती वैशाली त्यावेळेस पुढे पुढे येत गेली. आणि मग नंतर मी लॉला ऍडमिशन घेतली. मला असं वाटलं की मी वकिली करून संपूर्ण महिलांना मदत करू शकते, समाजामध्ये वेगळं काहीतरी घडवू शकते, परिवर्तन वगैरे. पण नंतर असा विचार केला की मला लोकांकडनं पैसे घ्यावे लागतील ना लोकांची फीज लढवण्यासाठी, आणि मला ते घ्यायचे नव्हते. म्हणून मी लॉचं शिक्षण सोडलं आणि मी MHW ला ऍडमिशन घेतले. आणि MHW माझं पूर्ण शिक्षण मी पूर्ण केलं. आणि हे सगळं शिक्षण पूर्ण करत असताना संपूर्ण माझ्या मैत्रिणी, माझे मित्र, मस्ती मजा किंवा काहीतरी पार्टी वगैरे कुठं जाणं भेटणं वगैरे सगळं करायचे. पण हे सगळं करत असताना माझं फक्त माझ्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टामध्ये माझा वेळ गेला, घरच्यांना सांभाळण्यासाठी माझा वेळ गेला. आणि

0: समाजामध्ये काही चुकीचं घडत असेल तर त्यावरती विचार करण्यामध्ये माझा वेळ गेला. आणि आताही मी काउन्सिलिंगच्या पहिल्या वर्षाचा डिप्लोमा करते समुपदेशनाचा, की जेणेकरून अजून मी चांगल्या प्रकारे अनुभव घेऊन अभ्यास करून महिलांना माझं किती देणं देऊ शकते याच्यासाठी माझे संपूर्ण आयुष्यभर मी असेपर्यंत माझे प्रयत्न असणार आहे.
1: शाळेपासून आणि कॉलेजमध्ये असल्यापासून तुमच्यामध्ये हे जे आत्मविश्वास, धाडसी वृत्ती आणि नेतृत्व गुण, त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात आणि तुमच्यामध्ये तो गुण आहेच जे तुम्ही मुलींना समुपदेशन

0: धाडसी वृत्ती आणि नेतृत्व गुण, त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात आणि तुमच्यामध्ये तो गुण आहेच जे तुम्ही मुलींना समुपदेशन करतात, माता भगिनी यांचं तुम्ही समुपदेशन करतात. आणि मग अशी एखादी कोणती गोष्ट आहे का ताई की एखादी मुलगी जी तुमच्याजवळ आलेली आहे आणि तिने तिच्या दुःख वेदना तुम्हाला सांगितलेल्या आहे आणि त्या तुमच्या मनाला खूपच स्पर्शून गेलेल्या आहे आणि तुम्ही तिच्यासाठी काहीतरी वेगळं केलंय, असा काही अनुभव आम्हाला सांगू शकाल?
1: असे बरेच अनुभव आहेत की मी बऱ्याच महिलांना मदत करते, पण एक असा मुद्दा होता की माझ्यावरती जे दुःखाचं डोंगर कोसळलं, माझ्या ताईने जे आमच्यामधनं निघून गेली ती, तर तो अनुभव परत एका मुलीसोबत घडत होता, सेम टू सेम तसंच. तर त्या लहानशा मुलीला, म्हणजे ती नाबालिक होती त्यावेळेस, पण मग तिला जी मी मदत केली आणि तिने जे संसार बसवला, नंतर तिचं लग्न झालं, म्हणजे ती स्वतःला म्हणतो ना आपण चुकीची आणि घाण समजत होती. माझ्यासोबत चुकीचं घडलं पण त्या मुलीला मी एकदम व्यवस्थित समजवलं की कुणी आपण घाण नसतो, समोरचा घाण असतो आपल्यासोबत करणारा. किंवा तिची काउन्सिलिंग केली, तिच्यासोबत कुणीच नव्हतं त्यावेळेस उभं, कुणीच नाही, आई वडील भाऊ कुणीच तिला साथ देत नव्हते. त्यावेळेस मी तिला साथ दिली. तिची 10वीला तिला ऍडमिशन घेऊ, ती 10वी पास झाली. त्या मुलीमध्ये खूप बदल झाला. तर ते मला खूप माझ्या आयुष्याला खूप म्हणजे असं ऊर्जा देणारं होतं की बापरे आपण असं करू शकतो, म्हणजे आपण इतकं चांगल्या प्रकारे कुणाला तरी मदत करू शकतो आणि बदल इतका समोरच्या आयुष्यात घडवू शकतो. आपण पण कुठेतरी ती छोटीशी सावली बनू शकतो कुणासाठी मदतीचा हात म्हणून. तर ते माझ्यासाठी खूप वेगळं होतं त्या मुलीला.
0: आता तरी समाजामध्ये अजूनही मुलींना कोणत्या मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं?
1: म्हणजे माझ्याकडे ज्या काही महिला येतात, मानसिक म्हणजे स्थिती, त्यांची मानसिक स्थितीच ठिकाणावर नसते. म्हणजे पहिला मुद्दा तर त्यांना सपोर्ट नसतो, घरातले कुणी मदतीला नसतात, परत समाज काय म्हणेल, एक मोठं वलय आपल्या प्रत्येक स्त्रीला, स्त्रीला जॉब करणारी स्त्री असो, कुठं घरातली स्त्री असो, किंवा कुठं नुसतं काही स्त्रीमध्ये काही वेगळं पण दिसलं लोकांना, ती स्वतःही वेगळं वागायला लागली तर समाज काय म्हणेल, ह्या एका विचाराने महिला ही 10 पटीने मागे जाते.
0: खरंच.
1: आणि त्यातल्या त्यात मग रूढी परंपरा, घरातनच समानता मिळत नाही, मत म्हणजे भेदभाव असतो घरातनच, भावाभावामध्ये, बहिणी बहिणीमध्ये आई वडील भेदभाव करतात. ह्या एका गोष्टीला तिला सामोरे जावं लागतं. असुरक्षता, महिलांमध्ये असुरक्षता पण खूपच आहे, त्या गोष्टीला महिलांना सामोरे जावं लागतं. अशी एक समस्या नाहीये, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचारावरती इतका अत्याचार आहे की आपण त्याला शब्दात सांगू शकत नाही, म्हणून त्याला एकच वाक्य असेल की अत्याचार. महिलांना प्रत्येक गोष्टीला, मानसिक आरोग्याला, प्रत्येक गोष्टीला. आणि आता काय झालंय, महिलांना स्वतःच्या आरोग्यावरती लक्ष देत नाही, त्यामुळे आरोग्याच्याही खूप मोठ्या समस्या आहेत. आता मी महिलांमध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये काम करते, तर महिला काय करतात, शेवटच्या स्टेपपर्यंत कॅन्सर होईपर्यंत सहन करत असतात, त्यांना काहीही त्रास हो सहन करत असतात, नवऱ्याला सांगणार नाही, कुठं हॉस्पिटलला जाणार नाही, नाही आम्हाला होतोय ना त्रास आम्ही सहन करू, कारण की ती इतकी स्वतःला बिझी करून घेते स्वतःच्या घरामध्ये, जॉबमध्ये, की ती स्वतःकडे काहीच लक्ष देत नाही. तर या सगळ्या समस्यांमध्ये महिलांनी स्वतःचा विचार करायला पाहिजे की तुम्ही जगला तरच तुम्ही परिवाराला जगणार आहे. सावित्री आई शिकली म्हणून तिने संपूर्ण समाजाला शिकवलं, रमाईने त्याग केला नवऱ्याचा, तिने त्याग माता झाली म्हणून ती आज सगळ्यांची रमाई त्याग माता म्हणून आहे. पण आपण काय करतोय हा एक विचार करून आपण स्वतःकडेही लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे ह्या समस्या येणारच आहे महिलांना, पण त्यावरती पण काहीतरी उपाय महिलांनी करायला पाहिजे. मला असं वाटतं
0: तुमच्यासारख्या परिस्थितीमध्ये काही मुली असतात की त्यांच्यावर सुद्धा अनेक दुःखाचे डोंगर कोसळतात, मग अशा मुलींसाठी तुम्ही काय सांगाल?
1: तुम्हाला खूप खूप खूप हिमतीने लढावं लागेल त्यावेळेस. सगळ्या माझ्या सखींना, माझ्या बहिणींना मी एकच सांगते की तुम्हाला हिमतीने लढावं लागेल, खूप खूप स्ट्रॉंग व्हावं लागेल आणि स्वतःचा आधार स्वतः व्हावं लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःचा आधार व्हाल तेव्हाच तुम्ही सगळ्यांना आधार देऊ शकतात. आणि खूप अडचणी येतात, तुमच्या चारित्र्यावर संशय लोक करतील, तुम्हाला कॅरेक्टरलेस लोक ठरवतील, तुम्हाला वेगवेगळे ॲलिगेशन किंवा चुकीच्या गोष्टी लोक बोलतील, पण तुम्ही मागे नका बघू, पुढे चालत राहा. कारण की तुम्ही पुढे चालून स्वतःच्या परिवाराकडे बघा की आपल्याला काहीतरी करायचंय, ह्या संकटातनं बाहेर पडायचंय. मी आज माझ्या ताईला न्याय नाही देऊ शकली, तर पण आज मला असंख्य ताईंना मी न्याय देते. माझ्या ताईच्या आम्ही त्यावेळेस नेत्रदान, म्हणजे तिचं बॉडी सिव्हिलमध्ये पडलेली, पप्पा आणि मला, आम्ही तिचं नेत्रदान केले त्यावेळेस, अवयवदान केले. त्यानंतर मी माझ्या संपूर्ण शरीराचं अवयवदान करून ठेवलेलं आहे आता, की काही भविष्याचा काही भरोसा नाहीये. पण माझं असं म्हणणं की महिलांनी स्वतःसाठी तुम्ही सक्षम व्हा. आणि मी तुम्हाला आयुष्यभर नाही पुरणार आहे ना वैशुताई, स्वतः आयुष्यभर नाही राहणार आहे, तर तुम्हाला स्वतः वैशुताई स्वतः स्वतःसाठी लढावं लागेल. पण माझं एकच आव्हान असणार आहे संपूर्ण महिलांना की

0: तुम्ही स्वतःसाठी उभा राहा, स्वतःसाठी संघर्ष करा, कायद्याचं थोडं तरी नॉलेज घ्या. आज गुगलवरती युट्यूबवरती सगळ्या गोष्टी सहजच मिळतात, तुम्ही ते ऐका कधीतरी. तुम्ही स्वतःचे हक्क, मूलभूत हक्क यावरती काहीतरी करा. कुठंतरी चुकीचं होत असेल, असे प्रकरण, अशा रूढी परंपरा, श्रद्धा ठेवा. मी कुणाच्याही श्रद्धेला काहीच कधीच बोलणार नाही की कुणी श्रद्धा ठेवू नका, पण ती श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक असतो. अंधश्रद्धा कुठं आहे, श्रद्धा कुठं आहे हे समजून घ्यायला पाहिजे,
1: समजलं पाहिजे आपल्याला.
0: येस. आणि आपण म्हणतो की शिवाजी महाराज जन्मावे शेजारच्या घरात, पण मी तर नेहमी म्हणते की शिवाजी महाराज जन्मावे तर प्रत्येक स्त्रीच्या घरामध्ये. आपण आपल्या लेकरांना घडवा तसं. प्रत्येक स्त्रीला खूप आव्हान आहे. नुसतं फक्त आम्ही जगतोय म्हणून जगतोय असं नका करू. जीवनाचं काहीतरी ध्येय ठेवा. मी नाही म्हणत की तुम्ही समाजामध्ये क्रांती परिवर्तन घडवणार ना, पण स्वतःच्या घराला तर बदलवा, शेजारच्यांना तर बदलवा, नातेवाईकांना तर बदलवा. तुम्ही तसं प्रयत्न केला तर संपूर्ण समाज आपोआप बदलणार आहे. आपल्याला गरज नाही पडणार आमच्यासारख्या लोकांना लढायची किंवा बाहेर पडायची गरज नाही पडणार.
1: खरंच महिलांनी स्वतः परिवर्तन करून प्रत्येक घरामध्ये, जसं तुम्ही म्हटलं की एक छत्रपती शिवाजी महाराज आलेच पाहिजे, आणि ते खरंच एक जिजाऊ मातेसारखं प्रत्येक आईने करून दाखवलं पाहिजे. स्वतःकडे लक्ष द्या, आपल्या घराचं कुटुंब सुद्धा तसंच घडवा. तुम्ही अभेद्य फाउंडेशनची स्थापना केली, मग त्याचं कार्य कसं चालतं ताई, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
0: मी आधी पण म्हटलं की मी कराडेला असल्यापासून तो एक वेगळाच आत्मविश्वास, वेगळीच डेअरिंग होती. तर अगदी लढवू व्यक्ती तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे, आणि स्वतःलाही काहीतरी बदल घडवून आपण काहीतरी परिवर्तन आणू शकतो का समाजामध्ये, हा एक विचार होता. तिथे चलबिचल होत होती, परिवर्तन घडून येत नव्हतं. त्याचा एक राग येत होता मनामध्ये की परिवर्तन होतच नाहीये याने. व परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण कुठं काम करू शकतो. ज्या रामेश्वर कॉलनीच्या भागामध्ये मी राहत होती, लहानाची मोठी झाली, त्या भागामध्ये मी स्वतःला झोकवून दिलं. मला तिथं काम करायचं होतं, लोकांमध्ये जायचं होतं. शाळा बाह्य मुलं, कचरा वेचणारी मुलं आणि घरकाम करणाऱ्या महिला यांच्यासाठी मी सुरुवातीला काम करत होती. माझ्याकडे मी जेव्हा सुरुवातीला काम सुरू केलं तर कचरा वेचणारी मुलं मला दगड शिव्या वगैरे देऊन पडून जायचे. 6 महिने मला हिंमत नव्हती माझ्यामध्ये 6 महिने की मी संस्था रजिस्टर करावी, कारण की भीती होती. एक ते म्हणतो ना आपण करू शकतो की नाही करू शकतो ह्या विचाराने मी सुरुवात केली होती.
1: येस.
0: आणि मग सुरुवातीला मला सगळे म्हणायचे वेडी पोरगी येऊन बसते मंदिरामध्ये, काहीतरी बडबड करते, पाट्या घेऊन येते घरून, पेन्सिल घेऊन येते, आपल्या पोरांना शिकवते, किती दिवस करणार, 2 दिवस करणार, 8 दिवस करणार. पण 8 दिवसाचे जे 6 महिने झाले आणि 6व्या महिन्यामध्ये जे थोडस तरी बदल घडवून आला, की ते जे काका काकू ताई म्हणजे जे व्यसन करणारे लोक माझ्या जवळ त्यांच्या मुलांना सोडून जायचे की नाही तुम्ही बसा ताईजवळ, ताईजवळ शिक्षण घ्या. आणि मग तिथनं माझं शिक्षण घर अभेद्य फाउंडेशन सुरू झालं. आज माझ्या मुली 10वीला आहेत, कुणी 11वीचं शिक्षण घेत आहे. मागच्या वर्षी माझ्या मुलीने धुनी भांडी करून 70% मिळवले, आणि तेही म्हणजे तेही कुठल्याही प्रायव्हेट स्कूलमध्ये नाही, तर आमचे सगळे लेकर सरकारी स्कूलमध्ये जातात. काही अगदी हुशार जे आहेत त्यांना आम्ही प्रायव्हेटमध्ये टाकलेले आहे. माझ्या संस्थेला कुठला CSR नाही किंवा कुठला गव्हर्नमेंटचा कुठला प्रोजेक्ट नाही, किंवा मला असं मी स्वतः जॉब करायची, मी स्वतः काउन्सिलिंग इतर संस्थेमध्ये करते आणि माझ्या संस्थेचं मी करते. इकडचं घर खूप छान भेटलंय, म्हणजे माहेर तर होतच छान प्रोत्साहन करणारं. तर मग अशा सगळ्या गोष्टींनी मी करते.
1: अभेद्य फाउंडेशनची निर्मिती केलेली आहे, त्यात तुम्ही अशा बालकांना जोडून घेतलेलं आहे, काही दुर्बल घटकातील महिलांना जोडून घेतलेलं आहे आणि त्यांना तुम्ही शिकवतात, त्यांच्यामध्ये काहीतरी आत्मविश्वास निर्माण करतात. तर हे कार्य खूप खरंच खूपच छान आहे ताई तुमचं. आणि ताई, आता आम्ही आपल्याबद्दल ऐकलं आहे की गुलाबी गँग याची तुम्ही स्थापना केलेली आहे, तर नेमकी ही संकल्पना काय आहे?
0: गुलाबी गँग ही संकल्पना अशी आहे की गुलाबी गँग सखी सखी लावतो आम्ही पुढे. मी ह्या वर्षापासूनच ते सुरू केलं. महिलांसाठी तर काम करतेच, पण गुलाबी गँग म्हटलं की थोडस गँग म्हटलं की थोडस वेगळं हे होतं, आणि महिलांनाही उत्साह निर्माण होतो की अरे आपण म्हणजे कुठल्या अभेद्य फाउंडेशन शिक्षण घर म्हटलं तर त्यांना वाटतं की शिक्षण घर म्हणजे शाळासाठी काम करणारी महिला आहे. पण जेव्हा गुलाबी गँग सखी आपण म्हणतो तेव्हा महिला वेगळ्या नजरेने बघतात, की सखी म्हटलं की महिलांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो, त्यांना आनंद वाटतं आपलं असं कुणीतरी आलं आहे,
1: आपल्याला काही व्यासपीठ मिळतं की काही इथे.
0: येस. मग आमचं काम तेच आहे. माझ्याकडे आता सध्याला 1000 महिला आहेत. ह्या सगळ्या महिलांमध्ये कुणी डॉक्टर पण आहेत आमच्याकडे की ज्या आम्हाला मदत करतात, सिव्हिल हॉस्पिटलच्या काही नर्सेस आहेत ज्या आम्हाला सहकार्य करतील. प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यातल्या महिला आपल्या गुलाबी गँग मध्ये आहेत. मग ह्या गुलाबी गँग मध्ये त्यांच्या कला गुणांना वाव मिळला जातो, त्यांच्या काही समस्या असेल तर आम्ही समजून घेतो, त्यांना आनंद देण्याचं आम्ही काम करतो. घरगुती हिंसाचाराचे काही प्रकार असतील, हुंड्या घेण्यासारखे काही प्रकार असतील, अत्याचाराचे काही प्रकार असतील, महिला

0: फिर्याद नोंदवल्या जात नसणार, महिलांना कुठं काहीच सपोर्ट मिळत नाहीये, कोर्टामध्ये त्यांना व्यवस्थित समजवलं जात नाहीये वकिलांकडनं, तर संपूर्ण समस्या, कुठलीही समस्या असू द्या कुठलीही, त्या समस्येवरती आमची अभेद्या फाउंडेशन सखी म्हणजे अभेद्या फाउंडेशन शिक्षण घराच्या मार्फत हा उपक्रम राबवला जातो, गुलाबी गँग सखी उपक्रम. मग ह्या उपक्रमामध्ये आम्ही सगळी मदत महिलांना करतो. खेड्यापाड्यांवरती पण मी गेलेली आहे, चिंचोलीच्या महिला आपल्याकडे आहे, धानोऱ्याच्या महिला आहेत, भादलीच्या महिला आहे, काही योजना महिलांपर्यंत पोहोचवतो आम्ही ह्या मार्फत. योजनेमध्ये महिलांचं ऑपरेशन बसू शकतो का, ह्या म्हणजे सगळ्याच गोष्टी, अशी एकही समस्या नाहीये. की आणि खास म्हणजे पुरुष सुद्धा आमच्या गुलाबी गँग सखी मध्ये सहभागी आहे. आम्ही पुरुषांना सुद्धा मदत करतो, फक्त असं नाही की महिलांच्याच हक्कासाठी न्यायासाठी लढतो, तर पुरुषांना सुद्धा मदत करतो.
1: मग ताई या मार्फत तुम्ही महिलांची काही आरोग्य तपासणी सुद्धा केली जाते का?
0: तो माझे जे काही ओळखीचे हॉस्पिटल आहेत चांगले तिथं मी महिलांना पाठवते. तर डॉक्टर म्हणजे मी खरंच आयुष्यात काही कमवलं नसेल, पण लोक आणि माणसं खूप चांगली कमवलेली आहेत. माझं नाव घेऊन जी महिला जाईल ज्या हॉस्पिटलमध्ये, तर ते डॉक्टर तिच्याकडनं फीज घेत नाही, तिची तपासणी वगैरे करतात, आणि काही अडचण आली तर मग आम्ही योजनेमध्ये वगैरे त्यांची मदत करतो. म्हणजे पुढच्या महिन्यापासून आम्ही ठरवलेलं आहे की प्रत्येक कॅम्प घेऊन घेऊन आम्ही महिलांचं आरोग्य शिबिर असतील किंवा काय असेल ते सगळं घेऊ. सॅनिटरी पॅड वाटप होतात माझ्या संस्थेमार्फत, मी दरवर्षी सॅनिटरी पॅड वाटप करते. आणि फक्त पॅड वाटप न करता आरोग्याविषयी पाळी मासिक पाळी बद्दल आम्ही सगळंच महिलांना व्यवस्थित समजावून सांगतो.
1: हे सगळं कार्य तुम्ही करता आहात, तुमच्यामध्ये धाडसी वृत्ती आहे, जिद्द आहे, तुम्हाला सगळ्या ताई भगिनी ताई म्हणून संबोधतात. मग हे सगळं कार्य करत असताना तुम्हाला तुमच्या घरच्यांची साथ कशी मिळते?
0: माझे वडील तर मला पहिले साथ देत नव्हते जेव्हा मी 10वीपर्यंत आली, नंतर पप्पांनी खूप सपोर्ट केला, खूप खूप, म्हणजे आई वडील माझा आधारस्तंभ झाले. नंतर मग इकडे मी जेव्हा माझं लग्न झालं तर मला प्रितेशची साथ पण तशीच मिळाली, एक जोडीदार म्हणून अगदी सपोर्ट करणारा जोडीदार मिळाला. आणि माझे सासू सासरे जे आहेत, माझे सासू आई जी आहेत, त्या पण अगदी उच्च शिक्षित आहेत, तर तेही मला फुल सपोर्ट करतात. परत म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझ्या मुलांना स्वेटर वाटप जे असतील, नवीन स्वेटर घेऊन देणं असेल, माझ्या संस्थेचं रूम भाडं भरणं असेल, हे सगळं माझ्या इकडच्या परिवारामधले लोक करतात, माझे सासरचे लोक करतात. आणि मी फक्त त्यांची सून म्हणून नाही तर मला मुलगी म्हणून ठेवतात. म्हणजे मला लहानपणी सगळेच एक आशीर्वाद द्यायचे, मी समाजात पण कामं करते तर मला एकच आशीर्वाद मिळायचा की तुला चांगलं घर भेटेल. पण मला ते इतकं चांगलं घर मिळालं की मला कधी आई वडिलांची त्यांनी जाणीव भासूच दिली नाही की मला आई वडील माझे थोडेसेही म्हणजे लांब राहतात माझ्यापासून. तू कामं करत राहा, प्रोत्साहित होत राहा, हेच त्यांचं एक उद्दिष्ट आहे. तर घरचा खूप सपोर्ट आहे, आणि जोपर्यंत तुम्हाला घरचं जर कधी सपोर्ट करणारे लोक नसतील तर तुम्ही काम करू शकत नाही. आज 3 वर्षाचा लेकराला सोडून मी हे सगळे कामं करते तर त्यांच्यामुळे शक्य होतात सगळे.
1: खरंच खूपच छान ताई, आणि तुमच्या कुटुंबाचा जो आधार तुम्हाला मिळतो आणि त्यांचा खंबीरपणे पाठिंबा तुम्हाला आहे, त्याच्याशिवाय एवढं कार्य हे सामाजिक कार्य शक्यच नाही. ताई आता महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी काय केलं पाहिजे त्याबद्दल काय सांगाल?
0: सगळ्यात आधी तर स्वतःसाठी बचत करायला शिका. ते बचत करून करून तरी तुम्ही काहीतरी छोटे मोठे उद्योग घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकतात की आपण छोटे मोठे उद्योग सुरू करू शकतो का. बघा, आत्मनिर्भर हा शब्द काय आहे की स्वतः स्वतःसाठी काहीतरी करणं,
1: स्वावलंबी
0: होणं. मग ते महिलेला चांगल्याच प्रकारे स्वावलंबी होता येतं. बऱ्याच महिला, आता माझ्या ज्या महिला आहेत त्यापैकी काही महिला शिलाई काम करतात, काही पापडचं काम करतात, काही महिलांनी बचत गट ओपन केलेले आहेत. तुम्ही असं काहीतरी करू शकतात, स्वतःमध्ये काहीतरी कलागुण असतील त्याला वाव द्या. आणि भविष्यामध्ये मी तर प्रयत्न करणारच आहे सगळ्या महिलांसाठी की काही रोजगार चांगल्या प्रकारे आपण उपलब्ध करून देऊ शकतो का महिलांसाठी. आणि कॉलेजच्या ज्या मुली आहेत, मला तरी असं वाटतं की कॉलेजच्या मुलींनी आता फक्त पहिले शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे, म्हणजे स्वावलंबी व्हा. नाहीतर तुम्ही काय करतात, आई वडील लग्न करून दिल्यावरती नवऱ्याकडे जातात, मग परत तुमचे भांडणं वाद होतात, डिवोर्सच्या केस माझ्याकडे इतक्या येतात की हद्दीच्या बाहेर माझ्याकडे समुपदेशनासाठी आणि मदतीसाठी लोक येतात. का? तर मग मला माझी सासू पैसेच देत नाही खर्चायला, माझा नवरा मला पैसेच देत नाही. पण या ठिकाणी तुम्हाला थोडंही तुमचं काही शिक्षण झालेलं असेल, तुम्ही काहीतरी शिकलेला असाल, तुम्हाला काही येत असेल, तर स्वतःची बचत करून तुम्ही स्वतःच्या गोष्टी पुरवू शकतात ना, दुसऱ्यांवरती अवलंबून नाही राहू शकत.
1: खरं.
0: आणि जॉब जे काही आहे, तर जॉब तर प्रत्येकीकडे आता मिळतात नाही मिळत तो वेगळा प्रश्न आहे, पण तुम्ही असं काहीतरी स्वतःमध्येच काहीतरी डेव्हलप करायचा प्रयत्न करा की तुम्ही स्वावलंबी होणार आहे. कराटे सारखं प्रशिक्षण घ्या. हिम्मत म्हणजे स्वतःमध्ये हिम्मत आणण्याचा प्रयत्न केला तरच हिम्मत येणार आहे. तुमच्यामध्ये कुणी हिम्मत टाकणार नाहीये किंवा तुम्हाला ती हिम्मत

0: ते विकत घेता येत नाही. स्वप्न बघायचे असते तर ते विकत घेता येत नाही, कुठलीच गोष्ट विकत घेता येत नाही, ती आपल्यामध्ये असायला पाहिजे, मग ती बाहेर पडते, नाही तर मग ती अजिबात पडणार नाही. माझ्यासारख्या म्हणजे मी मला शेजारचे लोक सुद्धा ओळखायचे नाही की माझ्या आई वडिलांची मी मुलगी आहे, पण आज संपूर्ण मला माझ्या वडिलांचं नाव मी चालवते. मग तुम्ही स्वतःमध्ये स्वतःच आत्मसन्मान असेल, सगळ्या गोष्टी स्वतःच निर्माण करा, तरच तुम्हाला शक्य होईल सगळ्या गोष्टी. आणि बघा, प्रशासन जे आहे ते तुम्हाला नक्कीच मदत करेल. जर कधी तुम्ही गेलेत त्यांच्याकडे मागायला तर ते देणारच आहे, ते उद्योग आणणारच आहे, पण आपल्यामध्ये ते आहे का, आपण करू शकतो का, तर ह्या सुद्धा गोष्टी महिलांनी बघायला पाहिजे.
1: आणि स्वतःमधले जे कला कौशल्य आहे, गुण आहे, ते सुद्धा आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि त्याचा विकासही करता आला पाहिजे.
0: आता बघा, माझ्याकडे मेहंदी काढणारी मुलगी आहे, रांगोळी काढणारी मुलगी आहे, डेकोरेशन करणाऱ्या मुली आहेत, आपण असं करू शकतो का? परत तुम्हाला पार्लरचा कोर्स मोफत मिळतात, बऱ्याच योजना मोफत आहेत, मग त्याचा फायदा महिलांनी घ्यायला पाहिजे, स्वतः करायला पाहिजे सगळ्या गोष्टी. कुणावर डिपेंड आपण राहूच शकत नाही आताच्या काळामध्ये तरी, मला तरी असं वाटतं. म्हणजे मुलगी सुद्धा थोडी मोठी झाली तर आई म्हणते की स्वतः शिक ग बाई, स्वतःचं मी कधीपर्यंत असणार आहे, तर सगळ्या महिलांनी स्वतः स्वतःचं बघ विचार करून पुढे जायला हवं पाहिजे.
1: स्वावलंबी बना, आत्मनिर्भर,
0: बस तेवढंच, तोच एक पर्याय मॅम, नाही तर दुसरं काहीच नाहीये. म्हणजे आपण किती हे करणारे की रोजगार नाहीये, कामं नाहीये, स्वतः स्वतःचा काहीतरी विचार करून पुढे जायला पाहिजे मला तरी. आणि शिक्षण घेतलं ना माणसाने, शिक्षण संपूर्ण आयुष्य बदलवून टाकतं तुमचं. शिक्षणाशिवाय पर्याय नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी आपण महिलांनी करायला पाहिजे, नुसतं फक्त घर, चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्तही काहीतरी. आणि माझं सुरक्षण कोणी दुसरं करेल, माझी मला कुणीतरी दुसरा मला हे करेल, म्हणजे माझं सुरक्षण मदत करेल, याचा विचार का करायला पाहिजे? स्वतः स्वतःची मदत करायला पाहिजे, स्वतः स्वतःसाठी हिमतीने हे करायला पाहिजे. घरामध्ये आपण एवढ्या गोष्टी शिकतो वगैरे, तर आपण त्या गोष्टी का नाही वापरू शकत? आपल्यावर कुणी कधी हमला करायला आला तर, अत्याचार करायला आला तर, मग या स्वतः महिलांनी सगळ्या गोष्टी शिकून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे.
1: अगदी छान, खरंच ताई. आणि आज ती काळाची गरज सुद्धा आहे, आत्मनिर्भर व्हायलाच हवं, स्वावलंबी महिलेने व्हायलाच हवं. तुमचं पुढचं काय स्वप्न आहे?
0: मला राजकारण खूप आवडतं, खूप म्हणजे खूप, आधीपासूनच. तर मला असं वाटतं की राजकारणामध्ये महिलांनी जायला पाहिजे, महिलांची खूप कमी राजकारणामध्ये, राजकारणात. आणि मला असं वाटतं मी जर कधी गेली, माझं स्वप्न मला असं वाटतं मी जर कधी राजकारणात गेली तर मी संपूर्ण समाजाला अजून चांगल्या रीतीने खूप खूप मदत करू शकते, खूप परिवर्तन, खूप योजना आणि खूप बदल घडवून आणू शकते. युवा पिढी जी आहे, तरुण पिढी जी आहे, त्यांना मी काहीतरी मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करू शकते. हे एक आहे, म्हणजे स्वप्न नाही म्हणता येणार, पण अशी एक इच्छा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त स्वप्न म्हटलं तर संपूर्ण भारतभर मला माझं काम पोचवायचं आहे. काम का पोचवायचं आहे? कारण की मला असं वाटतं ना कधी कधी की एकही माणूस माझ्यापासून मदत न घेता राहायला नको, कारण की गरजू खूप आहे, प्रत्येकाला मदत आहे. प्रत्येक जण आज घरात रडतंय पण त्यांना मदत करायला कुणीच नाहीये. तर माझी तेही एक इच्छा आहे की मला गुलाबी गँग जी आहे, माझी सखी गुलाबी गँग सखी, ही संपूर्ण भारतभर पोचवायची आहे आणि माझ्यासारख्या प्रत्येक घराघरामध्ये एक वैशाली निर्माण करायची आहे. हे माझं खरंच स्वप्न आहे की आज मला नाही माहिती की मला मी किती वर्ष राहणार आहे किंवा किती वर्ष काम करणार आहे, पण मी गेल्यावरती माझ्या पाठीमागे असंख्य वैशालीताई निर्माण झाल्या तर त्या अजून असंख्य वैशालीताई निर्माण करतील आणि ते एक चक्र सुरू राहील वैशालीताई निर्माण होण्याचं. नाहीतर स्वतःमध्येही त्या झाल्या चांगल्या सबल, किंवा त्यांच्यात आत्मविश्वास आला, स्वतःसाठी लढू शकल्या, भांडू शकल्या, काम करू शकल्या, स्वतःचा आनंद स्वतः शोधू शकल्या, तरी मला खूप बरं वाटेल. मला अशा असंख्य महिला हे करायच्यात वैशाली सारख्या, हेच माझं एक स्वप्न असणार आहे.
1: मैत्रिणींनो, आज आपण वैशाली झालटे यांचा एक प्रेरणादायी प्रवास ऐकला, जिथं वेदना होत्या, संघर्ष होता, पण त्याहून मोठी होती ती जिद्द. अपयशानं खचून न जाता त्यातून उभं राहत स्वतःचं आयुष्य घडवणं आणि इतरांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवणं हीच खरी यशोगाथा आहे. वैशालीताई, आज या कार्यक्रमामार्फत मैत्रिणींना, आपल्या महिलांना, माता भगिनींना तुम्ही एक सुंदर संदेश दिलेला आहे. जीवनात काहीही झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवायला कधीही विसरू नका. तर ताई, या सुंदरशा नोटवर आज कार्यक्रमातून आपण अनुमती घेत आहोत आणि आपण आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपल्या सगळ्या महिलांना जे मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आपल्या सगळ्या या कार्याची सविस्तरपणे माहिती सांगितली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: चला तिला समजून घेऊया, महिलांसाठी कार्य याविषयी वैशाली झालटे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकली.

0: सखींनो, स्त्रियांना अन्नपूर्णा सुगरण असं म्हटलं जातं. परंतु मैत्रिणींनो, आजची प्रत्येक स्त्री ही अर्थार्जनासाठी बाहेर पडतीये. ती कितीही शिकली, मोठ्या पदावर कार्यरत असली ना, तरीही स्वयंपाक हा तिला कधीही चुकलेला नाही. स्वयंपाक हा आपल्याला करता आलाच पाहिजे असं म्हटलं जातं. आणि मैत्रिणींनो, स्त्री सुद्धा अशीच असते ना की तिला दुसऱ्यांना जेव घालण्यात एक आत्मिक समाधान मिळत असतं. पण सखींनो, जेव्हा आपण नवनवीन रेसिपीज करतो ना, त्या अगदी पहिल्या प्रयत्नात बेस्ट होतीलच असं नाही. गोंधळ, गडबड, धमाल होतेच ना, पण हार मात्र आपण कधीही मानत नाही. चला तर मग मैत्रिणींनो, ऐकूया प्रिया सफळे लिखित विनोदी कथा स्वयंपाक घरातील भंबेरी.
1: बाई बाई बाई, लग्न होऊन आले आणि स्वयंपाक घरात प्रवेश झाला खरा, पण काय कुकर लावणं, पोळ्या त्याही थंड झाल्या की दाताशी बळजबरी करणाऱ्या, भाज्यांचे नेमके प्रकार जसे की कोरडी, पातळ, खोबरं लावून, शेंगदाण्याचं कूट लावून, साग्र संगीत मसाल्याच्या वगैरे वगैरे सगळो सावलो गोंधलो. ऋतू मनाशी बडबड करत होती. तिच्या लग्नानंतरच्या 10 वर्षातल्या अनेक गमतीदार आठवणींनी तिला हसू येत होतं. नवरोबा टूरवर आई बाबा लेकीकडं निवांत राहायला गेलेले, ती आणि तिची मनू दोघीच घरी होत्या. मम्मा पिझ्झा कर ना, मनूच्या डिमांडवरून ती स्वयंपाकघरात तिच्याकडून इतक्या वर्षात ज्या ज्या स्वयंपाकात धमाली झाल्या ती आठवत राहिली. लग्न झालं आणि सासरी आले, हनीमून वगैरे सगळं पार पडलं, एकमेकांना ओळखणं सुरू होतच. नुसतं छान छान ड्रेसेस आणि मेकअप करून नवऱ्यासोबत गार्डनमध्ये फिरणं, शॉपिंग, मूव्ही, नाटकं मस्त चाललेलं होतं. घरात सासू सासरे होते, नणंद अधूनमधून येऊन जायची. सासूची आणि तिची गट्टी लवकरच जमली, त्यामुळे टेन्शन हा प्रकार नव्हताच. सासरे भारतीय रेलमध्ये मोठ्या हुद्द्यावर होते, निवृत्त झाले तरी पासेस मिळायचे, मग वर्षातून त्यांच्या 2 टूर ठरलेल्या असायच्या. लग्न होऊन 2 महिने झाले होते. आई बाबा 15 दिवस हरिद्वारला जाणार होते, एक रामदेव बाबांचा कोर्स

0: असताना करायचा होता. आईंनी भरपूर सूचना दिल्या जाताना. बाय बाय करत दोघेही हरिद्वारला निघून गेले. मग काय घरात राजा वरुण आणि राणी ऋतुजा. आत्ता खरी धमाल. पहिला प्रसंग ऐकूया. रसनालू सब्जी. चला बाई, वरुण यायच्या आत थंडगार रसना बनवून ठेवते आणि लगेच स्वयंपाकही करून टाकते, म्हणजे गप्पा मारत बसता येईल निवांत. असा विचार करत तिनं तांब्यात रसना बनवून ओट्यावर ठेवला. इकडं बटाट्याची रस्सा भाजी करू असा विचार करत कुकरला खिचडी आणि बटाटे उकडायला ठेवले. कांदा टोमॅटो सारी तयारी करून ठेवली. उकडलेले बटाटे सोलले, फोडणी टाकली, पाणी टाकलं, झाकण ठेवलं, पोळ्या झाल्या. बसली वाट बघत वरुणची. 8 वाजलेच त्याला येता येता. मी फ्रेश होतो, मला खूप भूक लागली, लगेच वाट. काय बेताय आज असा विचारत तो बाथरूममध्ये गेला. हिनं टेबलावर ताटं मांडली, भांडी आणून दिली. सासूबाईंना चटण्या लोणची करायची भारी हौस. तो ट्रे अनेक छोट्या छोट्या बरण्यांनी भरलेला असे. तो फ्रेश होऊन आला. कडकडून भूक लागलीये ग. अरे, आवडीची बटाटा रस्सा भाजी केलीये, घे घे. तू पण बस ना. मी पापड भाजते, तोवर तू कर सुरुवात. त्यानं पहिला खास घेतला. अगं, काय टाकलंयस रश्यात? अहो, काय म्हणजे काय? ये एक घास खा. तिला वाटलं प्रेमानं खाऊ घालतोय. इश्य, मी बसते जेवायला, तू जेव. असं नाही, तुला एक घास खावाच लागेल माझ्या हातून. बरं राजा, इतको प्रेम. असं बोलत तिनं त्याच्या हातून रस्सा भाजी पोळीचा घास घेतला आणि ये. अरे कसली आहे, काय लागते ही भाजी? रसनाचा वास आणि चव येते. ऋतू, नवीन संशोधन का? रसनालू सब्जी का? तिनं कपाळावर हात मारून घेतला. रडवेली होत म्हणाली, सॉरी, मी पाणी टाकायचं तर चुकून तांब्यातला रसना टाकला. अशी झाली भंबेरी. आता दुसरी भंबेरी ऐका हो, पुरणपोळीची. लग्नानंतरची पहिली सोळी. आई म्हणाल्या, ऋतू येते ना पुरणपोळी? आई, त्याचं काय आहे ना, मी सायन्सला होते ना, मग कॉलेज, प्रॅक्टिकल्स, अभ्यास इतका असायचा की पदार्थ शिकायला वेळच नाही मिळायचा. आई म्हणायची, शिकून घे, पण भाज्या निवडणं, चिरणं, ताटपाणी करणं एवढीच कामं असायची. शिकेन ग मी हळूहळू. काही हरकत नाही, जॉब करतेस, इतर घरातली कामं असतातच, ती बघतेस, बाबांचे बँकेचे व्यवहार पाहतेस, करून बघ एखादी. हो आई. आईंनी पुरणपोळ्या केल्या. आता या 2 शेवटचे तू कर हं ऋतू. हो आई. तिनं कणकेचा गोळा घेतला, थोडा लाटला, पुरणाचा गोळा ठेवला आणि लाटायला सुरुवात केली. चक चक चक चक चक. अरे, पुरणपोळीतून पुरण बाहेर डोकावतंय, लाटण्याला चिकटतंय. पटकन तिनं गोळा डब्यात लपवला. हिमतीनं दुसरा गोळा घेतला. अन्नपूर्णा डोळ्यासमोर आणली. कणकेचा गोळा लाटला, पुरण ठेवलं, हळूहळू लाटायला सुरुवात केली. थोडं जमलं, यावेळी पोळपाटाला पुरण चिकटलं, पण लाटणं पुढे सरकेच ना. आता काय करू? नशीब, आई दुसरं काहीतरी काम करत होत्या. तिचं डोकं आऊट झालं, पुरण संपलेलं. तिनं कणिक आणि पुरण एकत्रित गोळा केला आणि पुरण मिश्रित कणकेचा खटपट करीत गोळा लाटला कसा तरी. ती पोळी अजब गजबच झाली. आईंनी देवाला नैवेद्य दाखवला. होळीचा सगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवला. ऋतूनं टेबलावर सर्व आणून मांडलं. चला जेवायला, आईनं बोलावलं. वाव, आता मस्त पुरणपोळी चापणार आहे मी, वरुण जेवताना म्हणाला. ऋतू, बाबांना वाढ तुझ्या हातची पोळी.
1: नको नको, मी माझी माझी खाईन.
0: नीट नाही झालीये ती. मग तर मला हवीच, बाबा अडून बसले. तिला रडूच कोसळलं. आईंनी डब्यात सगळ्यात खाली ठेवलेली पुरणाचं धिरड झालेली पोळी बाहेर काढली. घ्या सुनबाईच्या हातची पोळी. बाबांनी तूप वाढून घेतलं. मस्त झालीये, फक्त पुरण पोळीत न राहता पोळी बाहेर सगळं

0: गळीकडे पसरलंय. असं म्हणत त्यांनी ती कटासोबत खाल्ली. ती आईना रडक्या स्वरात म्हणाली, आई मला शिकवाल पोळी? सगळं शिकवेन ग, चल आता बस जेवायला. तिनं निश्चय केला, मी सगळे पदार्थ करायला शिकेनच. तिला प्राजूची, तिच्या मैत्रिणीची आठवण आली. प्राजूच्या सासूनं साऱ्या पाहुण्यांसमोर आईनं काहीच शिकवलं नाही का ग, असा अपमान केला होता तिचा. सतत टोमणे मारून अपमानित करायच्या. मी किती भाग्यवान आहे, मला दुसरी आईच मिळाली. माझ्या भंबेरीलाही किती छान सांभाळून घेतात दोघंही. आता तिसरा प्रसंग ऐका हो, कौठाची जेली. ऑफिसमध्ये लंच आवर म्हणजे सुग्रास टिफिन पंगतच. ऋतूला एक एक डिशेश बनवायला जमू लागलं होतं. लग्नाला 6 वर्ष झाली होती. छोटी मनाली 4 वर्षाची, मग स्कूल, टिफिन, ऑफिस सगळं सांभाळत ती घरचं करत राहायची. आई बाबा, त्यांचे टूर्स, सिनियर सिटीजन ग्रुप मस्त चाललेलं होतं. पदार्थ घडायचे बिघडायचे, पण ती जिद्दीनं करत राहायची. एकदा काय झालं, शलाकानं टिफिनमध्ये आणलेली वेगळ्याच रंगाची बर्फी, असं पियर्स सोपचा जसं कलर असतो ना, तशी मस्त दिसत होती. वाव, काय ग हे, साऱ्याच तुटून पडल्या त्या बर्फीवर. मस्तच ग, आंबट, गोड, यम्मी, असे शेरे सुरू झाले. रेसिपी सांग पटकन, काय काय आहे पण काय हे? ऋतून एक पीस उचलत विचारलं. ओळखा ग? बरी सोळख परड केली पण चुकीची. सांग बाई, आता मस्त झाली आहे ग. अगं, ही आहे कौठाची जेली. तिला बर्फीचा आकार दिलाय. शलाकानं रेसिपी सांगायला सुरुवात केली. इतक्यात ऋतूचा मोबाईल वाजला. कॉल संपेपर्यंत लंच ब्रेक संपला. अच्छा, कवट कुकरला का? अर्धवट ऐकलेलं. सगळ्याजणी टेबलवर पुढचं ऑफिस वर्क करत बिझी झाल्या. घरी येता येता ऋतू भाजी मंडईत मुद्दामून गेली. 2 कवट आणले. घरी पोहोचताच आई एक सरप्राईज डिश करणार आहे. हो ग, कर ह, आम्ही जरा मंदिरात जाऊन येतोय. मनूला घेऊन जातोय. हं, हो हो, या जाऊन निवांत. वरुणनं चहा हातात घेतला. आज मी लवकर आलोय, मस्त तुझ्या हातचा गरमागरम चहा. आ हा हा हा, मी ना आज एक नवीन डिश बनवणार आहे, बघच तुला नक्की आवडेल. अगं, कितीतरी प्रकार खातोच ना, न बोलता तुझ्या हातचे प्रयोग माझ्यावरच होतात. कर कर. बस का? न बोलता म्हणे. तिला भांडायला वेळच नव्हता. कधी एकदा कवठाची जेली करते असं तिला झालं होतं. फ्रेश होऊन कुकर लावला आणि भांड्यात कवट धुवून ठेवले. 4-5 शिट्ट्या झाल्या. कुकर थंड झाल्यावर तिनं कवट बाहेर काढले. ते जसेच्या तसेच होते. शलाकानं कवट कुकरला लावायलाच तर सांगितलं होतं. तिनं शलाकाला कॉल केला. अगं, कवट काही शिजले नाहीत ग. शलाका म्हणाली, ओ मा, मी अख्खे कवट कुकरला नव्हते लावायला सांगितलंय. अगं, ते फोडून गर काढायचा, पाण्यात शिजवायचे. धन्य आहेस ग बाई, उद्या सगळी रेसिपी नीट ऐकून घे. आता जरा थोडी मी घाईते. बाय बाय बाय बाय बाय. ऋतूनं कपाळावर हात मारून घेतला. पुन्हा उडाली कवठाची जेली आणि माझी भंबेरी. सगळ्यांना उत्सुकता होती नवीन डिश खायची, पण तिनं डोकं दुखतं या सबबीवर नंतर करणार आहे नवी डिश असं सांगून वेळ धकवली. आपली फजिती त्यावेळी न सांगता काही दिवसांनी जेव्हा चांगली जेली बनवता आली तेव्हा साऱ्यांना सांगितली आणि साऱ्यांची हसून पुरेवाट झाली. मम्मा, झाला का पिझ्झा? भूक लागली आहे ना ग. मनूच्या ओरडण्यानं ती ताडकन वर्तमानात आली. बापरे, अजून बऱ्याच भंबेऱ्या आहेत, आता आठवत बसले तर भोकाड पसरेल माझी मनू. चल चला पटापट पिझ्झा करूया, असं मनाशी म्हणत तिनं कढईत चिरलेल्या भाज्या परतायला घेतल्या आणि मनाशी हसत राहिली.
1: प्रिया सफळे लिखित विनोदी कथा आपण ऐकलीत भंबेरी. आणि सखींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आलीये. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आता आपली रजा घेतीये. पुन्हा भेटूच अशा नवनवीन विषयांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 12:45 होऊन गेलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
2: प्रसारित करत आहोत निरंतर स्वरलहरी कार्यक्रम.

निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात आज कोकणातील शेती आणि मासेमारी याविषयी जाणून घेणार आहोत. या कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे ऋचा गद्रे यांचं. सादर करते आहेत विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. नमस्कार श्रोते हो, निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. श्रोते हो, कोकण म्हटलं की आपल्यासमोर येतात हिरवेगार डोंगर, नारळी पोफळीच्या बागा आणि अथांग पसरलेला समुद्र. कोकण हे निसर्ग, शेती, मासेमारी आणि परंपरा यांचा सुंदर संगम आहे. कोकणातली शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. इथं भात पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. याचबरोबर नाचणी, वरी ही पिकं देखील घेतली जातात. याच्याबरोबर आंबा, काजू, नारळ, सुपारी ही नगदी पिकं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे. इथल्या हापूस आंब्याला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. श्रोते हो, इथला शेतकरी हा निसर्गाशी घट्ट नातं जोडून जगणारा आहे. त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, पण त्यावर मात करत तो खंबीरपणे उभा राहतो. आता बदलत्या काळानुसार कोकणातील शेतीत देखील बदल होत आहेत. शेतीपूरक व्यवसायही आता मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आता या शेतीविषयी आपल्याला सांगताहेत प्रगतीशील शेतकरी प्रतीक कळंबटे.

मी स्वतः एक आंबा आणि काजू बागायतदार आहे. त्याचबरोबर मी स्वतः कृषी पदवीधर असून गेली 15 वर्षापासून मी सक्रियरित्या नर्सरी व्यवसाय सुद्धा कार्यरत आहे. कोकणामध्ये प्रामुख्याने भात शेती केली जाते, त्याचबरोबर नाचणी सुद्धा केली जाते. त्याचबरोबर फळबागांमध्ये आपल्याकडे आंबा, काजू, फणस यांची शेती केली जाते. तर यामध्ये आपल्याकडे आता जे हवामान बदल होत आहेत त्यानुसार वेगवेगळे सल्ले आम्हाला आकाशवाणीद्वारे दिले जातात. जसं की आता टेम्परेचर वाढत आहे, खरं तर 34-35 पर्यंत आपलं रत्नागिरीतलं किंवा कोकणातलं टेम्परेचर असायचं, आता ते वाढून 42-43 पर्यंत जात आहे. तर अशा वेळेला आपल्या ज्या फळ पिकांची आहे ते कोणत्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आम्हाला आकाशवाणीद्वारे कळत असतं. तसंच आता आंबा पिकामध्ये वेगवेगळ्या फवारण्या केल्या जातात, तर या फवारण्या करताना सुद्धा काय काय प्रकारची काळजी घेतली पाहिजे, कारण फवारणी करत असताना वारा सुटलेला असतो, वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक कीटकनाशक आपण वापरत असतो, तर ती वापरताना आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमामधून आकाशवाणीद्वारे सांगितलं जातं. आणि ती काळजी घेतल्यामुळे आरोग्याचं रक्षण शेतकऱ्यांचं आणि त्या शेतकऱ्यांकडे काम करणाऱ्या कामगारांचं होत असतं. सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची, पारंपरिक पिकांच्या जाती होत्या. आता ज्या हायब्रीड जाती आहेत किंवा सुधारित जाती आहेत त्याचा वापर केला जातो. जसं काजू मध्ये पहिल्यांदा गावठी काजू असायचा, आता वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 8-9 यासारख्या विकसित केलेल्या जातींचा वापर केला जातो. त्याचबरोबर आंब्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा सलग हापूसची लागवड केली जायची, परंतु आता विद्यापीठाच्या रिकमेंडेशन द्वारे आता वेगवेगळ्या जाती सुद्धा 20-25% त्याच्यामध्ये मिक्स केल्या जातात, जेणेकरून जे परागीकरण आहे आणि फलधारणा आहे याच्यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला या मिक्स लागवडीमुळे दिसून येतो. त्याचबरोबर आता

काही शेतकरी आहेत ते सघन लागवडीकडे सुद्धा वळू लागलेले आहेत. कारण पहिल्यांदा फक्त एका एकरमध्ये 40 झाडं बसत होती, सघन लागवडीमुळे हीच झाडं आता 150 ते 200 बसायला लागलेली आहेत. लोक हल्ली सघन लागवडीकडे सुद्धा वळायला लागलेले आहेत, ज्यामुळे लोकांचं आता उत्पन्न हळूहळू वाढायला लागलेलं आहे. कोकणामध्ये खरं म्हणाल तर अतिशय वेगवेगळ्या प्रकारची फळं आपल्याला मिळतात, परंतु काही वर्षापूर्वी या सर्वच फळांवरती प्रक्रिया केली जात नव्हती, त्यामुळे खूप सारा रानमेवा असेल जशी करवंद असतील हा फुकट जात होता. परंतु आता वेगवेगळ्या प्रक्रिया ज्या केल्या जातात किंवा त्याच्याविषयी जी माहिती आम्हाला आकाशवाणीद्वारे मिळते, त्याच्यामुळे अगदी करवंदासारखा गोष्ट असेल त्याच्यावरती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर काजूची बोंड, त्याच्यापासून सुद्धा वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणजे ज्या गोष्टी पहिल्यांदा दुर्लक्षित होत्या, जसा रातांबा होता, त्याच्यावर सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया व्हायला लागलेली आहे. तसं फणस, खरं म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्येकाच्या घरासमोर एक दोन तरी फणस असतात आणि खूप मोठ्या प्रमाणावरती कोकणामध्ये फणस याचं उत्पादन होत होतं, परंतु कोणीही सिरियसली किंवा त्या आर्थिक दृष्ट्या त्या फणसाकडे बघत नव्हतं. आता हळूहळू अवेअरनेस आल्यामुळे आणि लोकांच्या यशोगाथा कानावरती आल्यामुळे लोक त्या फणसाकडे सुद्धा अर्थार्जनाचा एक मार्ग म्हणून बघतायत आणि त्यातून एका चांगल्या प्रकारचं इन्कम शेतकरी कुटुंबाला मिळत आहे. आता हवामानामध्ये वेगवेगळे बदल होत असतात आणि त्यानुसार पिकावरती येणारे रोग किडी हे सुद्धा बदलत असतात. तर वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार कोणकोणती उपाययोजना करायच्या हे आम्हाला आकाशवाणीमुळे कळते. त्याचबरोबर शासनाची नवीन नवीन धोरणं, तशा नवीन नवीन कृषीसाठी असणाऱ्या योजना ह्या सुद्धा वेळोवेळी आम्हाला या वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे कळत असतात आणि त्यामुळे त्यांचा लाभ घेणं आमच्यासारख्या शेतकऱ्यांना खूप सोयीचं पडतं. कोकणामध्ये प्रामुख्याने आंबा, काजू, फणस, चिकू, त्याचबरोबर रातांबा, त्याचबरोबर मत्स्यशेती केली जाते किंवा मासेमारी केली जाते. या सर्वांनाच आकाशवाणीचं फार मोठं मार्गदर्शन विविध कार्यक्रमातून लाभत असतं. त्याचबरोबर आकाशवाणीवरच्या कार्यक्रमांमध्ये विद्यापीठातील वेगवेगळे कृषी तज्ज्ञ आमंत्रित केले जातात. त्यांच्याकडून कृषी विद्यापीठांमध्ये होणारे नवीन नवीन संशोधन आणि याबद्दल आम्हाला माहिती कळते. त्याचबरोबर आमच्या असलेल्या पिकांसोबतच कोणती जोडधंदे आम्हाला करता येतील यासाठीचं मार्गदर्शन सुद्धा आम्हाला आकाशवाणीद्वारे मिळत असतं. सो अशा पद्धतीने संपूर्ण कोकणामध्ये कोणते वेगवेगळे प्रयोग चाललेले आहेत, कोणकोणते यशस्वी शेतकरी आहेत, त्यांच्या मुलाखती आम्हाला वेळोवेळी ऐकायला मिळतात, त्यातून नवीन काम करण्याची, नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा सुद्धा आम्हाला मिळत असते. सो अशा पद्धतीने कोकणाच्या एकूणच शेतीच्या विकासामध्ये आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आकाशवाणीचं खूप मोठं योगदान आम्हाला दररोजच लाभत आहे.

0: श्रोतेहो, शेतीच्या बरोबरीनं कोकणात मासेमारी हा व्यवसाय देखील इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. पारंपरिक होड्यांपासून ते आधुनिक ट्रॉलर्सपर्यंत विविध पद्धतींचा वापर करून इथे मासेमारी केली जाते. सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी यासारख्या माशांना बाजारात मोठी मागणी असते. आता या मासेमारीविषयी आपल्याला सांगताहेत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथील प्राचार्य डॉ केतन चौधरी.
1: कोकणाला 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण अशी किनारपट्टी आहे आणि या किनारपट्टीवरती 3.5 लाख मच्छीमार हे आपला व्यवसाय करत असतात. साधारणपणे 70 ते 80 हजार मच्छीमार रोज समुद्रामध्ये जातात आणि मासेमारी करतात. आता शासकीय नियमाप्रमाणे म्हणजे एक आपल्याकडे महाराष्ट्र मासेमारी कायदा 1981 हा आहे. त्या कायद्यामध्ये असं म्हटलंय की प्रत्येक मच्छीमारांनी आपल्या बोटीवरती ज्यावेळेला जायचंय त्यावेळेला 2 रेडिओ घेऊन जायचे. बरं का? तर रेडिओ हा मासेमारी नौकेवरती असणं हे आवश्यकच आहे, तो असतो त्याप्रमाणे. आणि मग रेडिओ असतो, त्यावेळेला ते मासेमारी करत असतात, त्यावेळेला ते रेडिओवरती ते आपले सगळे जे कार्यक्रम आहेत ते ऐकतही असतात. त्याच्यामुळे आपण जे हे सगळे कार्यक्रम करतो, कृषी आहे किंवा मत्स्य व्यवसायाच्या संबंधीचे जे कार्यक्रम आहे, याचा लाभ मच्छीमारांना नक्कीच होत असतो. हे सगळे जे विविध विषय आहेत, मासेमारीच्या संदर्भातील असतील, मत्स्य संवर्धन विषयातील असतील, हे अन्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं जे साधन आहे हे रेडिओ सारखं

0: स्वस्त कुठलंही साधन नाही. आणि अगदीच सहजच ते आपलं काम करत असतानाच ही सगळी जी माहिती आहे ही त्यांच्या कानावरती पडते आणि या माहितीचा त्यांना उपयोग सुद्धा होतो. आता खरं तर त्यांना जे रेडिओ आपण नौकेवरती ठेवायला सांगितले होते ते हवामानाचा जो अंदाज आहे तो काही तातडीची जर का हवामानाची इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर त्याकरता सुद्धा त्याचा उपयोग होतो. बाकी तंत्रज्ञान जे आहे आता आपण बघितलं की यामध्ये आपण मत्स्यशेती आहे, कोळंबी शेती आहे, नंतर शोभिवंत मत्स्यशेती आहे, कालवांचं संवर्धन, खेकड्यांचं संवर्धन, विविध मत्स्य पदार्थ तयार करणे याविषयीचे विविध कार्यक्रम आपण आपल्या या रेडिओच्या माध्यमातून आकाशवाणीच्या माध्यमातून आपण करत असतो आणि त्याचा फायदा जो आहे हा शेतकऱ्यांना सुद्धा होतो. तर त्यांना ज्यावेळेला कळतं की आता माझं आता व्याख्यान समजा आज रेकॉर्ड झाले मग आम्ही तो तुम्ही खूप छान ते हे तयार करतात फ्लायर आणि मग ते फ्लायर आम्ही सगळ्यांना पाठवतो. आमचे गट आहेत शेतकऱ्यांचे आणि आजकाल तर ते ही पण येते ऑडिओ फाईल जी आहे ती सुद्धा बऱ्याचदा मच्छीमार त्याची तयार करतात आणि ती आपल्या ग्रुपमध्ये जी आहे ती प्रसारित करतात किंवा ती डिस्ट्रीब्यूट सुद्धा करतात. तर रेडिओचा फायदा हा जबरदस्त खूप छान फायदा आहे. हे जे माध्यम आहे हे माध्यम असंच सर्वांना आपल्या ज्या सेवा आहेत ह्या 100 वर्षे आणि त्या नंतर सुद्धा अविरितपणे देऊत राहो असं मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.
1: श्रोतेहो, बदलत्या काळानुसार मासेमारीमध्ये देखील मत्स्य संवर्धन, मत्स्य पदार्थ तयार करणं यासारखे व्यवसाय देखील वाढीला लागले आहेत. आपलं कोकण आणि आपल्या कोकणातली शेती, मासेमारी म्हणजे निसर्ग आणि परंपरा यांचा खूप छान संगम आहे.

आताच आपण ऐकलात निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात कोकणातील शेती आणि मासेमारी याविषयी आपण जाणून घेतलं. या कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं रुचा गद्रे यांचं. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. हा

शतो मुंबई केंद्राचं सहक्षेपण पण ऐकलं मध्यम लहरी त्यांच्या 78.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्झ सॅटेलाइट न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या बातम्या. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्झ जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या बातम्या. आता दुपारचा 1 वाजतोय. प्रसारित करीत आहोत आमच्या श्रोत्यांसाठी आपकी पसंद हा त्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या पसंतीच्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

आपकी पसंतच्या सरभरस श्रोत्यांचं या कार्यक्रमात मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतो आहे. कार्यक्रमासाठीची ही सुरुवातीची पसंती आम्हाला आली आहे ती आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांची. नागपूर इथले दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी, परभणीचे गणेश

हरगावकर तसंच हे पत्र बाबाला पाठवलं आहे ते वरबट बकाल इथून, नारायण कमल दिव्या जय हागे यांचं. आणि या श्रोत्यांसोबतच आणखी पत्र आहे ते सारस रेडिओ श्रोता संघाचे, माजलगावचे नारायण चिरके, चंपाबाई, राहुल, कृष्ण चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे, उमरे मोरे चिरके तसंच हागे कुटुंबीय आणि जोशी कुटुंबीय. आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांना ऐकायचं आहे ते गीत आहे गीत चित्रपटातलं, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत, आनंद बक्षी यांनी लिहिले, संगीत दिले कल्याणजी आनंदजी यांनी. कार्यक्रमाची सुरुवात या सुंदर अशा गीतानं आम्ही करत आहोत या आमच्या प्रेक्षक श्रोत्यांच्या पसंतीवरून.

आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांनी पुकारलेलं, आम्हाला बोलवलेलं हे गीत त्यांनी पत्रांच्या माध्यमातून आम्हाला कळवलं होतं. ते गीत चित्रपटाचं गीत या प्रारंभी आम्ही श्रोत्यांसाठी प्रसारित केलं आणि यानंतरचं गीत या गीतासाठीची ही पसंती आहे आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांची. बादल चित्रपटाचं गीत जावेद अख्तर यांनी लिहिलेली ही रचना मनाडे यांच्या स्वरात, संगीतकार उषा खन्ना यांचं संगीत निर्देशन असलेलं हे गीत आपल्याला ऐकवण्याचं हे पत्र लिहिलंय. तुलसी रेडिओ श्रोता संघ जिळगावचे श्रोते पाळदे खुर्द धरणगाव इथून संजय पाटील, शैलाबाई, नरेंद्र पाटील, शेखर पाटील, सुवर्णा तसंच मनू पाटील, पाटील परिवारासोबतच हे गीत ऐकायचं आहे. ते डोंगर

अब छत्तीसगढ़चे राष्ट्रपाल गजबिये राधिका बेबी अरिष्का तन्मय भिलाईगढ़ छत्तीसगढ़चे रोशंग देवांगन कौशल्या देवांगन हेमलता डिंपल देवांगन देवांगन गजबिये श्रोत्यांसोबतच खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोलीचे शहाजी बोडके नंदा बोडके हनुमान सारिका सुरेखा आरवी तसंच समस्त बोडके परिवार उत्तम जमधाडे आणि स्वराज जमधाडे चित्रपट बादलचं हे गीत आवाज बन्नाडे यांचा

शुद्धता उष्णतेच्या लाटेविषयीचं हे निवेदन ऐकूयात. सध्या राज्यात तसंच देशात अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान रोखण्यासाठी हे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 यावेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावरती टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण टिकून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड तेलकट

तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष करून काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे आणि सुरक्षित रहा, थंड रहा, इतरांनाही याबाबत जागरूक करा. उष्णतेच्या लाटेविषयीचं हे निवेदन शेतो आत्ताचं पण ऐकलं आणि आवश्यकता

जागरूक करा. उष्णतेच्या लाटेविषयीचं हे निवेदन श्रोतो आत्ताच पण ऐकलं, आणि आवश्यकता असला तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा रेडिओ सेटवरती आमचे कार्यक्रम घरामध्ये ऐका आणि छान छान आपल्याला वाटेल अशी गीतं ऐकत राहा. आणि असंच आपल्याला घरामध्ये राहून ऐकण्यासाठीचं हे कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आणि यासाठीची ही पसंती उत्तम काकडे लोणंदचे श्रोते शीला काकडे, अनिरुद्ध काकडे, स्वप्नील काकडे, काकडे कुटुंबियांना गीत ऐकायचं आहे. त्यांच्यासोबतच प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे हे गौतमनगर नांदेडचे श्रोते आहेत, आणि शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी सुरुष्टी पाटील, समस्त पाटील परिवार, शिंदे चौक दक्षिण कसबा सोलापूरचे हे श्रोते आहेत. या आमच्या प्रेक्षक श्रोत्यांना जे गीत ऐकायचं आहे ते मदारी चित्रपटाचं हे गीत आहे, मुकेश आणि लता मंगेशकर यांचा युगलस्वर, रचना फारुक कैसर यांची, संगीत दिले कल्याणजी आनंदजी यांनी. आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांची ही पसंतीची रचना कार्यक्रमात आता ऐकूयात.

मानसिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलते अतिउच्च नेलं. सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं. आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं.

आणि श्रोतहो, यामुळेच आमच्या चित्रपट गीतांचे हे कार्यक्रम अतिशय श्रोत्यांमध्ये लोकप्रिय आहेत आणि या कार्यक्रमांसाठी श्रोत्यांचा भरभरून अशी साथ मिळत असते आणि श्रोत्यांची साथ अशीच आम्हाला मिळत राहो अशी आशा करत कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांनी पाठवलेलं आपकी पसंत हा श्रोत्यांनी पाठवलेल्या त्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 378.78 MHz किंवा 792.9 न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. कार्यक्रमातल्या यानंतरच्या गीतासाठीचे हे प्रेक्षक श्रोते मुक्काम पोस्ट भावी निमगावचे ते तालुका शेवगावहून श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी पूनम, युवराज गोंधळी, आदर्श हर्षदा पवार गोंधळी, तसंच पवार आणि बेर्डीचे हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर, तनु करमरकर या प्रेक्षक श्रोत्यांसोबतच सुलाई माता नगर 40 गावचे जळगावहून रेखा, पांडुरंग सूर्यवंशी, प्रकाश नामदेव सूर्यवंशी, आरती नीरज ठाकूर, नव्या नीरज ठाकूर, ध्यान रिंकू चौहान, गणेश शिंदे, तुषार ठाकूर, समस्त ठाकूर सूर्यवंशी परिवार आणि मुक्काम हिप्पर सोगा तालुका औसा जिल्हा लातूरचे जय हिंद रेडिओ श्रोता संघाचे प्रेक्षक श्रोते उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजन बी, शाकिर शेख, इस्लाम बी, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, वळसंगीकर, बिस्मिल्ला बी, गदर शेख, निलोफर हिप्पर सोग्याचे तालुका बिलोली इथले चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद. चित्रपट हमराज, आवाज महेंद्र कपूर यांचा, रचना साहिर लुधियानवी यांची, संगीतकार रवी आणि प्रेक्षक श्रोते त्या श्रोत्यांची नावं यापूर्वीच आम्ही आपल्याला सांगितली आहेत, त्यांच्या पसंतीचं गीत कार्यक्रमात आता ऐकूयात.

अरे शोधवाच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत पत्र पाठवणारे प्रेक्षक श्रोते कृष्णानगर टी व्ही टॉवर इथून सेमिनेरी हिल्स नागपूरचे नुना नाना डोंगरदिवे रमाताई डोंगरदिवे सीमाताई रीमाताई दीक्षाताई राहुल डोंगरदिवे डोंगरदिवे परिदेवारासोबतच जळगाव सोमनाथचे डॉक्टर नामदेव भूतेकर अभिषेक भूतेकर कार्तिक अश्विनी वैष्णवी जगदाळे वैभव गौरव लोखंडे मेघराज कोलते रिधुरा देवीचे रुद्र कोळकर वाकुळणी बदनापूरचे हे प्रेक्षक श्रोते त्याचबरोबर त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्ती भूषण आकाश कुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे मुकामपष्ट हसूर रुमालाचे हे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आणि कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आणि याच गीतासाठीची प्रेक्षक श्रोत्यांची पसंती संघमित्रा रेडिओ श्रोता संघाचे वॉर्ड क्रमांक पोफाळीचे जिल्हा यवतमाळमधून जयराम सिंगनकर दिशांत कुमार सिंगनकर वंदना धुळे अर्पिता यशोदाबाई धम्ममित्र पी बी सिंगनकर तसंच समस्त सिंगनकर परिवार आणि समस्त प्रेक्षक श्रोत्यांसाठी हिम्मतवाला चित्रपटाचं हे गीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा युगलस्वर रचना इंदिवर यांचे संगीतकार बाप्पी लहरी यांचं संगीत निर्देशन

0: वेळेअभावी हा हे गीत आम्ही आपल्याला संपूर्णपणे ऐकू शकलो नाहीत याबद्दल दिलगीर आहोत. याबरोबर आजचा आपकी पसंत हा श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या पसंतीचा गीतांचा कार्यक्रम समाप्त करण्याची कैलाशी दिला अनुमती द्या. यानंतर पुन्हा आपली भेट याच कार्यक्रमात शनिवारी दुपारी 1 वाजता. तोपर्यंत नमस्कार. बदम लहरी 378.78 MHz किंवा 792 kHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आता दुपारचा 1:30 सुरुवातीला मराठी भाषेतलं राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यापाठोपाठ अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभेच्या 4 संसदीय समित्यांची पुनर्रचना. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 मतदारसंघात 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू. 11 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदान. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आणि थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज फ्रान्सबरोबर. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी 2026-27 या वर्षासाठी 4 संसदीय समित्यांची पुनर्रचना केली. लोकसभेतले भाजप खासदार डॉ संजय जयस्वाल यांची लोकसभेच्या 30 सदस्यांच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. लोकसभेतले 15 आणि राज्यसभेतल्या 7 सदस्यांचा समावेश असलेल्या सार्वजनिक उपक्रम समितीचं अध्यक्षपद भाजप खासदार वैजयंत पांडा यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.

बिर्ला यांनी लोकसभेतले काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली. यात लोकसभेतले 15 आणि राज्यसभेतल्या 7 सदस्यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीचं अध्यक्षपद लोकसभेतले भाजप खासदार फग्गन सिंग कुलस्ते यांच्याकडे असेल. या समितीत लोकसभेतले 20 आणि राज्यसभेतल्या 10 सदस्यांचा समावेश असेल. या 4 समित्यांचा कार्यकाळ 1 मे 2026 ते 30 एप्रिल 2027 हा असेल. केंद्र सरकारनं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलद गतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठीच्या सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलंय. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी म्हटलंय. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघातल्या 15 मतदान केंद्रांवर आज फेर मतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजता मतदान सुरू झालं. मगराहाट पश्चिम इथल्या 11 आणि डायमंड हार्बर इथल्या 4 मतदान केंद्रांवर मतदानाच्या वेळी गैरप्रकार झाल्याचं दिसून आल्यावर या ठिकाणी फेरमतदान घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिल्या होत्या. सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू असल्याचं प्रशासनानं म्हटलंय. सकाळी 11 वाजेपर्यंत मगराहाट पश्चिम इथं 38% जास्त तर डायमंड हार्बर इथं 36% मतदानाची नोंद झाली असून सरासरी 37% मतदानाची नोंद झाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी पर्यवेक्षक म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. या निर्णयाला तृणमूल काँग्रेसनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती जॉयमल्य बागची यांच्या पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं असे निर्देश यावेळी न्यायालयानं दिले. कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची हा सर्वथा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे असं न्यायमूर्ती जॉयमल्य बागची यावेळी म्हणाले. मतमोजणीच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. यावर हे फुटेज 45 दिवसांसाठी जतन केलं जाईल असं आयोगानं न्यायालयात सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभेसाठी 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यात मतदान झालं. येत्या सोमवारी 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. टपाली मतांच्या पाकिटांची अवैधरित्या छाननी सुरू असल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसनं कोलकाता इथल्या खुदिराम अनुशीलन केंद्रासमोर आज निदर्शनं केली. आज पहाटे 4 वाजता टपाली मतदानाच्या 8 मतपेट्या सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत आणल्या आणि त्याची अवैधरित्या छाननी केली जात असल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला. उत्तर आणि पूर्व कोलकाता इथल्या अनेक मतदारसंघातल्या मतपेट्या खुदिराम अनुशीलन केंद्रात ठेवलेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरू असतानाच इथं भाजपाचे कार्यकर्ते दाखल झाले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या 91 विद्यार्थ्यांपैकी 89.89% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली. यंदाही उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण जास्त आहे. कोकण विभागात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वाधिक 94.14% आहे. लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी उद्या 3 मे पासून येत्या 17 मे पर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येईल. पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर होईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय. मुंबईतल्या एमडीएस

0: सेल अर्थात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं भारतीय नौदलाच्या प्रकल्प 17 अ अंतर्गत बनवलेली निलगिरी या श्रेणीतली महेंद्रगिरी ही 6वी युद्धनौका गेल्या 30 एप्रिल रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत बनवलेल्या नौका बहुउद्देशीय आणि अष्टपैलू युद्धनौकांचा समूह असून सागरी क्षेत्रातली सध्याची स्थिती आणि नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीनं बांधण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. या अत्याधुनिक नौका स्वदेशी रचना, गुप्तता, लढाऊ क्षमता आणि टिकाव धरण्याची क्षमता या क्षेत्रातली मोठी झेप असल्याचं यात म्हटलंय. अमेरिका युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या कार आणि ट्रकवरच्या आयात शुल्कात वाढ करून ते 25% नेणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. युरोपियन युनियन व्यापार कराराचं पालन करण्यात अपयशी ठरलं असून युरोपियन वाहन उत्पादकांनी अमेरिकेत उत्पादन सुरू करावं असं आवाहन ट्रम्प यांनी केलंय. मात्र युरोपियन युनियननं नेमकं कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. युरोपियन युनियन आणि अमेरिकेदरम्यानच्या करारानंतर एका वर्षाच्या आतच अमेरिकेनं ही भूमिका घेतली असून यामुळे दोन्ही बाजूंमध्ये व्यापार तणाव निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. ओमानच्या आखातात आणि सागरी मार्गांवर अमेरिकेनं केलेल्या नाकेबंदीमुळे इराणचा जवळजवळ 4.80 अब्ज डॉलर्सचा तेल महसूल बुडालाय. अमेरिकेतल्या एका वृत्तसंस्थेनं पेंटॅगॉनचा हवाला देत हा दावा केलाय. हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातलेल्या इराणी जहाजांविरोधातल्या अमेरिकेच्या कारवाईमुळे इराणच्या ऊर्जा निर्यातीत घट झाल्याचं यात म्हटलंय. दरम्यान इराणवरचा आर्थिक दबाव कायम राखण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागानं स्पष्ट केलंय. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यादरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीची नियमित सेवा आजपासून अधिकृतपणे सुरू झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 30 एप्रिल रोजी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचं उद्घाटन केलं होतं. वंदे भारत एक्सप्रेसमुळे जम्मू आणि श्रीनगर दरम्यानचा संपर्क मजबूत होईल अशी आशा आहे. थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या संघाची गाठ फ्रान्सच्या संघाशी पडणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताचे लक्ष्य सेन, आयुष शेट्टी तसंच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी या जोडीनं चिनी तैपेबरोबरचे आपापले सामने जिंकल्यामुळे भारत उपांत्य फेरीत दाखल झालाय. महिलांच्या संघाला मात्र चीनकडून उबर चषक स्पर्धेत पराभव पत्करावा लागल्यामुळे डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या थॉमस चषकात भाग घेता आला नाही. यंदाच्या मे महिन्यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांसह हिमालयाच्या पायथ्याकडचा प्रदेश आणि पूर्व किनारपट्टी भागात सरासरीपेक्षा जास्त तीव्रतेची लाट उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यंदाच्या मे महिन्यात देशाच्या अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. तसंच वायव्य भारतात अनेक ठिकाणी, मध्य भारताचा काही भाग आणि लगतचा प्रदेश आणि ईशान्य भारताच्या दक्षिणेकडच्या भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील असं हवामान विभागानं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेच्या 4 संसदीय समित्यांची पुनर्रचना. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 मतदारसंघात 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू. 11 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदान. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आणि थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज फ्रान्स बरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात एका 19 वर्षीय तरुणानं 180 पेक्षा जास्त अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे 350 अधिक अश्लील व्हिडिओ तयार केल्याची घटना एप्रिलच्या सुरुवातीस उघडकीस आली. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला असून मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. या प्रकरणातील गंभीरतेमुळे प्रशासनानं आरोपीच्या घराचा अनधिकृत भाग बुलडोझरनं पाडून कारवाई केली. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं. सध्या अयानवर पोस्को कायद्याअंतर्गत 2 मुलींनी तक्रार दिली आहे. चांदूर रेल्वे नगर परिषदेत नमो गार्डनच्या

0: प्रस्तावित जागेवरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये तीव्र वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं, त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. महिला नगरसेवकांनी विरोध दर्शवत आंदोलनात सहभाग घेतला, तर काही सदस्यांनी एकमेकांवर असभ्य वर्तनाचा आरोप केला. नगराध्यक्षांनी या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून या राजकीय वादामुळे शहरातील विकास कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे असं स्थानिकांचं मत आहे. अमरावती जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष संख्या आणि कागदोपत्री संख्या यांची पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागानं 11 एप्रिल पासून विशेष मोहीम राबवली. या अभियानाअंतर्गत 3 टप्प्यात 2871 शाळांमधील 4.83 लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन पोर्टलद्वारे पडताळणी पूर्ण करण्यात आली. या मोहिमेचा मुख्य उद्देश बोगस विद्यार्थी पटसंख्येचा पर्दाफाश करून शिक्षण विभागात पारदर्शकता आणणं हा होता. अनेक शाळांनी अतिरिक्त अनुदान मिळवण्यासाठी बोगस पटसंख्या दाखवल्याचा संशय असल्यानं ही कारवाई करण्यात आली. एप्रिल महिन्यात अमरावतीसह संपूर्ण विदर्भात सूर्याचा प्रकोप पाहायला मिळाला. जिल्ह्यातील तापमान 46 ते 47 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. हवामान विभागानं नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला होता. वाढत्या उष्णतेमुळे सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले, तर शेतमजुरांना दुपारच्या वेळी काम करणं अशक्य झालं. उष्णतेच्या या लाटेनं आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात मागील काही दिवसात विशेषतः एमआयडीसी आणि व्यावसायिक परिसरामध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कापसाच्या गोदामांना लागलेल्या आगीमुळे व्यापाऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान झालं. प्रशासनानं आता व्यावसायिक आस्थापनांना अग्निशमन सुरक्षा ऑडिट बंधनकारक केलं असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयानं 24-25 एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. या मोहिमेत 8 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 9 संशयास्पद ठिकाणांची तपासणी करण्यात आली. सराईत गुन्हेगारांचा शोध घेणं आणि शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखणं हा या मोहिमेचा उद्देश होता. अमरावती जिल्हा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील आघाडीच्या जिल्ह्यांपैकी एक ठरला आहे. 1055 प्रकरणांना मंजुरी देऊन जिल्ह्यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुणांना स्वबळावर उद्योग सुरू करण्यासाठी मोठी आर्थिक मदत मिळाली असून बेरोजगारी कमी करण्यास मदत झाली आहे. पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. या तीव्र उष्णतेचा परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होऊ नये आणि ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणनं महत्वपूर्ण उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत उपकेंद्रांतील पॉवर ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी विशेष कूलर बसवण्यात येत आहेत. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील युवक युवती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणारे सन 2024-25 आणि 2025-26 जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस मुख्यालय अमरावती इथल्या प्रांगणात आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आले. सन 2024-25 या वर्षासाठी विशेष जिल्हा युवा पुरस्कार नाळ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास गणेश पोकळे याला जाहीर झाला आहे. श्रीनिवासनं आपल्या अभिनयानं 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळवून जिल्ह्याचा नाव लौकिक वाढवला आहे. युवक गटातून अमर पुरुषोत्तम वानखडे तिवसा, युवती गटातून जान्हवी राऊत नया वाठोडा, तसंच संस्था गटातून श्री संताजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था गुरुकुंज आश्रम यांची निवड करण्यात आली आहे. सन 2025-26 या वर्षासाठी युवक गटात समाज प्रबोधनकार वेदांत मुंदाने अमरावती, युवती गटात पूजा गुंजरकर ब्राह्मणवाडा थडी आणि संस्था गटात स्वामी विवेकानंद विचार मंच अचलपूर यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: शतो मुंबई केंद्राचं सहक्षेपण पण ऐकलं. मध्यमधारी 378 7-8 मीटर्स किंवा 700 बँड क्लोड सर्टिट्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारची 1:45 आणि 40 सेकंद होत आहेत. द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकूयात कैलास शेतेसोबत.
2: The next wave.

शुद्धबोध नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत होतं ते हिंदी मीडियम चित्रपटाचं. गायक आणि गीतकार तसेच संगीतकार गुरु रंधावा, रजत नागपाल. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आमच्या एका निवेदनानंतर ऐकूया.

मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गाणी आवडतात. कधी त्या गाण्याचे शब्द आवडतात तर कधी चाल आवडते. कधी गायक कलाकार आवडीचे असतात तर कधी चित्रपटातला तो प्रसंग आवडतो. काही काही गाणी तर आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जोडली गेलेली असतात. यातलंच एखादं गाणं आपल्या मनात अगदी घर करून राहतं. मग तुमच्या मनातलं गाणं आम्हालाही सांगा यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात. मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर नेहमीचेच 25 53 17 05 आणि 25 53 17 06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा गाणं मनातलं.

दिल बेचारा प्यार कब आ रहा, या चित्रपटाचं हे गीत ऐकूयात निखिल यादव यांनी संगीतलेलं हे गीत, उदित नारायण श्रेया घोषाल यांचा आवाज, प्रवीण भारद्वाज यांनी हे गीत लिहिलं आहे.

शुभ मंगल ज्यादा सावधान चित्रपटात हे गीत होतं रॉमी यांच्या आवाजातलं. वायू अनुसकरची ही रचना होती. तनिष्क बागची आणि यो यो हनी सिंग याचा आवाज होता.

गेल्या 90 वर्षात खेळ आणि क्रीडा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी आकाशवाणीनं अथक प्रयत्न केले. आशियाई खेळ, कॉमनवेल्थ ऑलिम्पिक्स, क्रिकेट विश्वकप सामन्यांचं थेट प्रसारण ऐकून क्रीडाप्रेमींना जणू एक मेजवानीच केली. 1951 आणि 1982 आशियान स्पर्धांचे वृत्तांत ऐकताना क्रीडा रसिक जणू काही भारावून गेले. कळस चढवला तो 1983 कपिल देवच्या कप्तानीत जिंकलेल्या एक दिवसीय विश्वकपाला. क्रिकेट सोबतच फुटबॉल, हॉकी, कबड्डी, कुस्ती, खो खो या खेळांचं रसभरीत असं वर्णन रेडिओवरून श्रोत्यांनी ऐकलं आणि अनुभवलं. अगदी 1932 ते 1936 दरम्यान सुरू झालेल्या धावत्या समालोचनाची सर आजही कोणत्याही वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या सामन्यांना येत नाही. त्यामुळेच या सामन्यांचं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवणारे अर्धशीर सोहराबजी म्हणजेच बॉबी तलार खान यांना श्रोते आजही विसरलेले नाहीत. पियर्सन सुरिता, डी के रुत्नागर, अनंत सेटलवाड, किशोर भिमानी, सुचिन जोशी, संजय बॅनर्जी, सुनील गुप्ता, मुरली मनोहर मंजूळ या समालोचकांचे समालोचन आणि त्यांची आठवण आजही चाहते काढत राहतात त्यांच्या खास अशा रेडिओ समालोचनामुळे. क्रीडा संस्कृती रुजवण्याचे श्रेय हे निर्विवाद आकाशवाणीलाच जातं. श्रोतो आपण एकत आहात नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम बद्दल लहरी 378.8 meters किंवा 700 kilohertz. दुपारचे 2:04 आणि 35 seconds झाले. श्वेता श्वरार आणि यो यो हनीसिंग यांच्या आवाजातलं अल्फाज यांचं गीत, संगीतकार यो यो हनीसिंग, चित्रपट छलांग.

0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
1: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
2: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पोलिसांचा गराडा आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
3: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
1: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
4: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभीरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले.
5: त्यामुळे मी खरा कसा आहे हे माझं मलाच कळे नसं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्याबद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ.
1: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.

0: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी नेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललित बंध.
1: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
0: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन.
2: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते, मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते, मला माणूस म्हणून जगायचे असते.
0: आणि विद्या गौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
3: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
0: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.

तो यासिर देसाई याच्या आवाजातलं आपण ऐकलं ते शकील आझमी यांचं गीत होतं, जीत गांगुली यांचं संगीत, चित्रपट होता हॅक्ट आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत हे राज बर्मन याच्या आवाजात ऐकूयात. मनोज यादव यांच्या या गीतासाठी चिरंतन भट यांनी संगीत दिलंय. चित्रपट सनक

छलांग चित्रपटातल्या गीतानंतर आपण ऐकलं होतं ते छलांग चित्रपटाचं गीत. असिस कौर आणि देव नेगी यांनी गायलेलं हे गीत होतं. पंची जालनवी यांचं संगीत होतं, विशाल शेखर यांचं. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात ते राशिद अली यांच्या आवाजातलं, इर्शाद कामिल यांचे बोल, संगीतकार ए आर रहमान, चित्रपट अतरंगी रे.

संगीतकार रोहन रोशन या संगीतकार जोडीनं संगीतबद्ध केलेलं पुनीत शर्मा यांचं गीत होतं सुनीत चौहान आणि सोनू निगम यांचा आवाज होता चित्रपट होता संचो आणि शोधो द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आमच्या एका निवेदनानंतर ऐकूयात

0: समझे हाँ
1: बढ़िया
2: श्रद्धादा आमच्या उष्णतेच्या वाढत्या लाटेविषयीचं हे एक निवेदन ऐकूयात. श्रद्धेव, सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळं आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावरती टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण हे टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट, तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. उष्णतेच्या लाटेसंदर्भातलं हे निवेदन श्रोतो आताचं पण ऐकलं. आणि आता द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत. उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरातली ही रचना सतीश यांची श्याम सुरेंदर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. चित्रपट संजय.

0: श्रोतो संजय चित्रपटातल्या या गीताबरोबर आजचा द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम सबत करण्याची कैलाश दिला अनुमती द्या. नमस्कार.
1: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
0: तबलहरी त्यांच्या अठ्यात्तरांश 7-8 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. दुपारचे 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहेत. आम्ही त्यासह हस्तक्षेपित करतो.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर। 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण। आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ। आणि स्टेट बँक घोटाळ्यातला आरोपी कमलेश पारेखचं UAE मधून प्रत्यार्पण। महिला बचत गटाच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 या उपक्रमाचं आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। सध्या 20 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम सुरू आहे, तर उर्वरित 16 जिल्ह्यांमध्येही लवकरच हे काम सुरू करू असं त्यांनी सांगितलं। महालक्ष्मी सरस उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या उमेद या ऑनलाईन बाजारपेठेवर 1000 पेक्षा जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत। नागरिकांनी या

उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं. ग्रामविकास विभागानं महालक्ष्मी सरस उपक्रमाला व्यावसायिक स्वरूप मिळवून दिल्यानं या प्रदर्शनाची तुलना आता जागतिक स्तरावरील प्रदर्शनांशी होऊ शकते असं ते म्हणाले. महालक्ष्मी सरस म्हणजे बचत गटांना उपलब्ध करून दिलेली एक हक्काची बाजारपेठ असून आता राज्यातले बचत गट कोणत्याही स्पर्धेसाठी तयार आहेत असं ते म्हणाले. प्रधानमंत्री मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी देशाच्या विकासाच्या वाटचालीत महिलांचा सहभाग वाढवण्याचा संदेश दिला त्यालाच अनुसरून गेल्या 10 वर्षात राज्यात महिला बचत गटांची एक मोठी चळवळ उभी राहिली. अनेक महिलांनी स्वबळावर आणि बचत गटांच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादनं तयार करून स्वतःची ओळख निर्माण केली आपल्या कुटुंबाचं सक्षमीकरण केलं असं ते म्हणाले. राज्यात 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचा आणि 1 कोटीची संख्या पार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असावं असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असून राज्यासह देशाच्या विविध भागातली महिला उद्योजकांची उत्पादनं खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. या प्रदर्शनात 500 स्टॉल असून त्यात महाराष्ट्रातल्या 230 स्टॉलचा समावेश आहे. याशिवाय विविध शासकीय संस्थांचेही स्टॉल इथं आहेत. ऐतिहासिक डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून विविध कंपन्यांबरोबर 17 लाख कोटी रुपयांचे करार केल्याची माहिती त्यांनी दिली. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी नियोजन, महाराजस्व अभियान शिबिरं इत्यादी विविध योजनांबाबत त्यांनी माहिती दिली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी स्वगणनेत नोंदणी केल्यानंतर या मोहिमेला राज्यात प्रारंभ झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी आज स्वगणना मोहिमेत स्वतःची माहिती नोंदवली. या मोहिमेत नागरिक SE.census.gov.in या पोर्टलवर घर बसल्या किंवा कुठूनही सहज 33 प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. प्रत्येक सहभागी नागरिकाला एक युनिक आयडी मिळेल आणि नंतर गणना करता घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करेल. या मोहिमेचा 2रा टप्पा 16 मे ते 14 जून दरम्यान सुरू होईल ज्यामध्ये अपूर्ण माहिती अद्ययावत करता येईल. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या 91 विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 14,44,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला आहे तर पुणे विभाग 91.25% दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत 90.8%, नाशिकमध्ये 90.72% तर छत्रपती संभाजीनगर विभागात 88.68% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% इतका लागला आहे. 12वीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून 93.15% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर 86.8% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. गुणपडताळणीसाठी उद्यापासून येत्या 17 मे पर्यंत अर्ज करता येतील. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या भोर घाटात मिसिंग लिंकचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला. या रस्त्याचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. त्यानंतर उद्घाटन समारंभासाठी उभारलेल्या सुविधा हटवल्यानंतर हा मार्ग मोकळा झाला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलद गतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती
केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना

0: योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या बँकिंग समूहाची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या कमलेश पारेख याला भारतात आणण्यात सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरोला यश आलं आहे. सीबीआयनं पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात यशस्वी प्रत्यार्पण घडवून आणलं. पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर सीबीआयनं त्याला आपल्या ताब्यात घेतलं. पारेख यानं काही संचालकांच्या मदतीनं बँकाचा निधी परदेशातल्या कंपन्यांमध्ये वळवून शेकडो कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. सीबीआय आता या संपूर्ण प्रकरणातल्या इतर आरोपींची भूमिका समजून घेण्यासाठी पारेखची चौकशी करेल. परराष्ट्र आणि गृह मंत्रालयाच्या समन्वयानं तसंच इंटरपोलनं जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे ही कारवाई केली गेली. वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यात काल प्राणीगणना करण्यात आली. राज्यातलं पहिलं रामसर स्थळ आणि पक्षीप्रेमींचं नंदनवन असलेल्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात झालेल्या प्राणीगणनेमध्ये सोनेरी कोल्हा, रानमांजर, तरस, मुंगूस, रान ससे यासारख्या विविध वन्यजीवांचं दर्शन झाल्यामुळे विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं. बुद्ध पौर्णिमेला आकाश स्वच्छ, चंद्र पृथ्वीपासून अधिक जवळ, अधिक प्रकाशमान असल्यानं वन्यजीव गणना सुलभ होते. तसंच उन्हाळ्यामुळे वन्यप्राणी पाणवठ्यावर येण्याची शक्यता वाढते आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं सोपं जातं. या कारणानं वैशाख पौर्णिमेला दरवर्षी प्राणीगणनेचा उपक्रम राबवला जातो. पालघर जिल्ह्यात चिंचपाडा परिसरात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मिनी ट्रॅव्हलर बसचा अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर 16 प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या परिसरातून जाणाऱ्या बसचा टायर अचानक फुटल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्याचवेळी मागून भरधाव वेगानं येणाऱ्या एका अन्य वाहनानं ट्रॅव्हलला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नाशिकमधला भोंदू बाबा अशोक खरात याला हजर करण्याकरता वॉरंट बजावण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं पीएमएलए न्यायालयात धाव घेतली आहे. खंडणीखोरी, महिलांचं लैंगिक शोषण आदी आरोपांखाली खरात विरोधात दाखल झालेल्या एफआयआरची दखल घेत ईडीनं खरातवर पीएमएलए अर्थात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यात 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपीविरोधात 15 दिवसात आरोपपत्र दाखल करून याची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवली जाईल असं पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. आणि स्टेट बँक घोटाळ्यातला आरोपी कमलेश पारेखचं UAE मधून प्रत्यार्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: शत्रू हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:10 आणि 32 सेकंद झालेत. आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. यानंतर पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन आणि दुसऱ्या सभेत संध्याकाळी 4:58. तोपर्यंत कैलाश जनतेला अनुमती द्या. नमस्कार.

0: शुभ संध्या रसिक श्रोतेहो. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. मी वासंती या दुसऱ्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: आजच्या आपल्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करीत आहोत. या सभेत सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात ये वादा रहा चित्रपटातलं गीत किशोर कुमार आशा भोसले यांच्या स्वरात. गुलशन बावरा यांच्या गीताला संगीत R.D. बर्मन यांचं.

गायक स्वर आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा. गीताचे बोल मजरूह सुलतानपुरी यांचे, संगीत आर डी बर्मन यांचं. चित्रपट कालिया.

कार्यक्रमातलं शेवटचं गीत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात, आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, चित्रपट दोस्ताना.

श्रोते हो, याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्र. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवा मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी.

मित्रांनो नमस्कार. आजच्या आपल्या युवावाणी कार्यक्रमात मी दिशा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, 2 मे म्हणजेच पंडित वसंतराव देशपांडे यांचा जन्मदिवस, तर त्याच निमित्ताने ऐकूयात आजचा कार्यक्रम स्वरसम्राट पंडित वसंतराव देशपांडे. आजचा आपला प्रवास आहे एका अशा स्वरपुरुषाकडे ज्यांच्या आवाजात केवळ सूर नव्हते तर एक नाट्य होतं, एक जादू होती, एक वेगळं विश्व होतं. हे नाव उच्चारलं की प्रत्येक रसिकाच्या मनात एकच प्रतिमा उभी राहते, ती म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे यांची. 2 मे 1920 साली नागपूर येथे त्यांचा जन्म झाला. एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात एका बालकाचा जन्म झाला. कोणालाही तेव्हा कल्पना नव्हती की हा मुलगा पुढे जाऊन भारतीय संगीताच्या इतिहासात एक अजरामर नाव बनणार आहे. लहान वयातच वसंतरावांना संगीताची ओढ लागली, पण ही ओढ सहज नव्हती. ती होती एक अंतर्मनातून येणारी हाक. घरात फारसा संगीताचा वारसा नसतानाही त्यांनी ऐकून, पाहून आणि स्वतःच्या जिज्ञासेने शिकायला सुरुवात केली. बालपणातच त्यांना विविध गायक ऐकायला मिळाले आणि त्यांची एक विलक्षण क्षमता होती ऐकलेलं लगेच आत्मसात करण्याची. हीच गोष्ट पुढे त्यांच्या गायकीचं वैशिष्ट्य ठरली. संगीताची खरी साधना सुरू झाली गुरूंच्या सानिध्यात. वसंतरावांनी अनेक दिग्गज गुरूंकडून शिक्षण घेतलं. उस्ताद असद अली खान, पंडित शंकरराव सप्रे, उस्ताद अजमत हुसेन खान, प्रत्येक गुरूकडून त्यांनी काहीतरी वेगळं घेतलं. कोणाकडून रागदारीची शिस्त, कोणाकडून लयकारीचं तंत्र, तर कोणाकडून भाव व्यक्त करण्याची ताकद. पण त्यांनी कधीही स्वतःला एका चौकटीत अडकवलं नाही. त्यामुळेच त्यांच्या गायकीत एक वेगळीच ओळख निर्माण झाली, ती म्हणजे स्वतंत्र शैली. वसंतरावांची गायकी म्हणजे केवळ सुरावट नव्हती, ती एक कथा होती, एक अनुभव होता. त्यांच्या आवाजात इतकी ताकद होती की ते जे गात ते श्रोतांना दिसायला लागायचं. त्यांची तान, त्यांची लय, त्यांचा भाव सगळंच जिवंत होतं. आणि मग आला तो टप्पा ज्याने वसंतरावांना घराघरात पोचवलं. मराठी संगीत रंगभूमीवरील अमर कलाकृती कट्यार काळजात घुसली. या नाटकात त्यांनी साकारलेला खान साहेब हे केवळ एक पात्र नव्हतं, तो एक अनुभव होता. त्यांच्या आवाजातली शान, त्यांच्या अभिनयातील तीव्रता आणि संवादातील ती धार, यामुळे हे पात्र आजही लोकांच्या मनात जिवंत आहे.

संगीताची साधना चालू असतानाच त्यांनी आपल्या आयुष्यातील वास्तव स्वीकारलं होतं. उपजीविकेसाठी त्यांनी नोकरीही केली आणि हीच गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळंच वळण देऊन गेली. कारण एका बाजूला शासकीय नोकरीची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला संगीताची अखंड साधना, हा समतोल राखणं सोपं नव्हतं. पण वसंतरावांसाठी संगीत म्हणजे केवळ व्यासपीठावरचं सादरीकरण नव्हतं, तर ते त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होतं. हळूहळू त्यांनी शास्त्रीय संगीताच्या मैफिलींमधून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या गायकीतली विविधता, रागांवरची पकड आणि सादरीकरणातील नाट्यमयता यामुळे ते इतर गायकांपेक्षा वेगळे ठरले. ते केवळ ख्याल गात नव्हते, तर ठुमरी, दादरा, भजन, नाट्यगीत प्रत्येक प्रकारात त्यांनी आपली छाप उमटवली होती. आता ऐकूयात पंडित भीमसेन जोशी आणि पंडित वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं हे प्रसिद्ध गाणं, जे संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी.

त्यांच्या करिअरचा खरा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे मराठी संगीत रंगभूमीशी त्यांचा आलेला संबंध. वसंतराव देशपांडे यांनी जेव्हा नाट्यसंगीताच्या क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा त्यांना केवळ गायक म्हणून नाही तर एक पूर्ण कलाकार म्हणून स्वतःला सिद्ध करता आलं. त्यांच्या कारकिर्दीमधील आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कधीही स्वतःला एका चौकटीत बंद केलं नाही. ते सतत नवीन प्रयोग करत राहिले, नवीन शैली आत्मसात करत राहिले, त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक मैफिलीत काहीतरी वेगळं असायचं. वसंतरावांनी अनेक संगीत मैफिली केल्या, देशभरात आणि परदेशातही आपल्या कलेचा ठसा उमटवला. त्यांच्या गायकीत एक बौद्धिकता होती पण त्याचबरोबर एक सहजता देखील होती. म्हणूनच त्यांचं गाणं केवळ जाणकारांनाच नाही तर सामान्य श्रोत्यांनाही आवडायचं.

वसंतरावांच्या कारकिर्दीकडे बघून हे नक्कीच लक्षात येतं की यश काही एका दिवसात मिळत नाही, ते मिळतं सातत्याने केलेल्या मेहनतीतून आणि आपल्या कलेवर असलेल्या अढळ विश्वासातून. 2022 मध्ये वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आला, तो म्हणजे मी वसंतराव. त्यांच्या गाण्यांबद्दल बोलायचं झालं तर ही गाणी केवळ ऐकायची नसतात तर ती जगायची असतात. घेई छंद मकरंद, सूर निरागस हो, गगन सदन तेजोमय, या प्रत्येक गाण्यात त्यांनी आपलं संपूर्ण अस्तित्व ओतलं आहे. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. वसंतरावांनी आयुष्यात अनेक संघर्ष पाहिले, आर्थिक अडचणी, नोकरी सांभाळत संगीताची साधना. कधी कधी परिस्थिती इतकी कठीण होती की संगीत सोडावं असंही त्यांना वाटलं असावं, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. कारण त्यांच्यासाठी संगीत म्हणजे केवळ करिअर नव्हतं, तर त्यांच्यासाठी संगीत म्हणजे श्वासोच्छ्वास होता.

0: वसंतराव केवळ महान गायक नव्हते, तर ते एक अत्यंत रंगीबेरंगी व्यक्तिमत्व होतं. त्यांची विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा आणि लोकांशी सहज मिसळण्याची कला यामुळे ते सर्वांच्या मनात घर करून गेले. त्यांच्याशी बोलताना लोकांना कधीच वाटत नव्हतं की आपण एका दिग्गज कलाकाराशी बोलतोय. 30 जुलै 1983 हा दिवस संगीत विश्वासाठी एक मोठा धक्का होता. वसंतराव देशपांडे यांनी या जगाचा निरोप घेतला. पण खरं पाहिलं तर अशा कलाकारांचा अंत कधीच होत नाही, ते त्यांच्या स्वरांमध्ये जिवंत राहतात. वसंतराव देशपांडे हे एक नाव नाही, ती एक परंपरा आहे, एक प्रेरणा आहे, ज्यांनी आपल्याला शिकवलं की संगीत म्हणजे केवळ कला नाही, ती एक साधना आहे, एक तपस्या आहे. स्वर थांबतात पण त्यांची गुंज कधीच संपत नाही. जाता जाता ऐकूयात हे सुंदर गाणं.
1: अरे राम.

तर मित्रांनो, युववाणीचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत तुम्ही ईमेलद्वारा पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniair@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतले युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची माहिती सुद्धा या ईमेल आयडीवर तुम्ही पोहोचवू शकता. त्यांचा सुद्धा या कार्यक्रमात आम्ही सहभाग करण्याचा प्रयत्न करू. तर याचबरोबर आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमातून मी दिशा जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आताचा आपण युवा मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी ऐकलात. आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्लिश न्यूज आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. तत्पूर्वी एक जनजागृतीपर निवेदन. श्रोते हो, सध्या राज्यात तसेच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढते तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणे गरजेचे आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट व तिखट पदार्थ टाळा. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणे जसे की चक्कर येणे, डोके दुखणे, उलट्या होणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणे हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा.

0: Denmark today. And with that, we end this news bulletin.
1: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्र. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर 6:30 संस्कृतवाणी, यात डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांचं भाषण, संस्कृतवाणी यात डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांचं भाषण, शीर्षक प्राचीन महाराष्ट्राची भावगीते, त्याचबरोबर गाहा सत्तसई या मालिकेचा भाग पहिला, लेखन डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी. संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित कार्यक्रम आम्ही शेतकरी. प्रगतिशील शेतकरी प्रतीक संतोष मोरे राहणार शेगाव दुमाला, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आणि बाजारभाव आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 एक कलाकार. आजचा एक कलाकार हा कार्यक्रम केंद्रित असेल प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेते फिरोज खान यांच्यावर. 9:15 स्पॉटलाइट. रात्री 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती. 10:00 अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम. HM स्मिथ था आणि सिंधू सुचेतन यांची कर्नाटकी शैलीतली व्हायलिनवर जुगलबंदी आपण ऐकू शकाल. हे होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूयात उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. पहाटे 5:55 गिरवाणवाणी अंतर्गत मार्कंडेय पुराणातील अर्गला स्तोत्र सतीश आघरकर यांच्या स्वरात. 6:25 चिंतन कार्यक्रमात अविनाश धर्माधिकारी यांचे विचार आपण ऐकू शकाल. 6:30 आणि 6:10 कार्यक्रमाची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादर करते आहेत मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता पशुपालनातील नवीन दिशा. पावणे 7:00 आरोग्यम धनसंपदा, यात निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली या मालेचा भाग तिसरा, तज्ज्ञ डॉक्टर सुरभी कोहचकर. 6:50 परिसर, यात हवामान बदलाचे सागरी परिसंस्थेवर होणारे परिणाम याविषयी सागरी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर श्वेता चिटणीस यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत, जिचा तिसरा भाग आपण ऐकू शकाल. 6:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

सकाळी 9:30 सप्ताह विशेष चर्चा, यात उन्हाळा आणि आरोग्य या विषयावर चर्चा आपण ऐकू शकाल. सहभाग डॉक्टर एस डी सानप आणि डॉक्टर स्वाती पाटील यांचा, सूत्रसंचालन गौरी लागू यांचं. 10:25 स्थानिक निवेदने. 12:00 वनिता मंडळ, यात फोन इन सखी संदेश. उद्याचा विषय आहे एक कलाकार आशा भोसले, सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन. 1:00 पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड. 1:40 आपण ऐकू शकाल अहिल्यानगर जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र.

वार्तापत्र संध्याकाळी 5:30 वाजता आमच्या दुसऱ्या सभेत युववाणी यात कम्प्युटर सायन्समधील करिअरच्या संधी याविषयी डॉ शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनुजा तापसकर अमृता दैनी यांचं ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत हा लहान मुलांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यात सोशल मीडियावर मान्यवरांच्या मुलाखती घेणाऱ्या स्मिहा सुनील पाटोळे या बालमैत्री शी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 7:15 वाजता माझं घर माझं शेत यात नारदीय कीर्तन आपण ऐकू शकाल शेखर बुधकर यांच्या स्वरात. उद्याच्या आख्यानाचा विषय आहे गणेश भक्त नांबी. 7:15 वाजता एक कलाकार. 9:15 वाजता स्पॉटलाईट. 9:30 वाजता रूपकोका अखिल भारतीय कार्यक्रम. आणि रात्री 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभेत नीरज मिश्रा यांचं सितारवादन आपण ऐकू शकाल. याचबरोबर ठरलेल्या वेळी बातमीपत्र सादर प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील. श्रोते हो, ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा.

0: श्रोते हो ठीक 6:20 संस्कृत समाचार आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही संक्षेपित करू.
1: श्रोते हो हॅलो, आपकी पसंद या करके बात बोलूयात संगीतकार नौशाद यांच्याविषयी येत्या 4 रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. मुझीकार ए आजम महान संगीतकार म्हणजेच नौशाद, आपल्या रागदारीवर आधारित संगीतासाठी प्रसिद्ध असे संगीतकार नौशाद अली यांची सतार, पियानो, तबला, बासरी, क्लारोनेट, अकॉर्डियन, मॅन्डोलिन या वाद्यावरती हुकूमत होती. 3 चित्रपटांचा हिरोक महोत्सव, 12 सुवर्ण महोत्सवी चित्रपट तर 35 रौप्य महोत्सवी चित्रपटांचे यशस्वी असे संगीतकार म्हणजेच नौशाद अली. संगीतकार नौशादजी यांच्याविषयी बोलूयात येत्या 4 रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. कार्यक्रमाचं प्रसारण होईल 6 दुपारी 12 ते 1 दरम्यान FM बँड 101 MHz. संपर्कासाठी क्रमांक आहे 2553-1705 किंवा 1706. तेव्हा बोलूयात संगीतकार नौशाद यांच्याविषयी हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात 4 सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. कार्यक्रम हॅलो आपकी पसंद.

0: मैं खुश नसीब हूँ, मुझको किसी का प्यार मिला।
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं। सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं। सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं। आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं।

मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गाणी आवडतात. कधी त्या गाण्याचे शब्द आवडतात, तर कधी चाल आवडते. कधी गायक कलाकार आवडीचे असतात, तर कधी चित्रपटातला तो प्रसंग आवडतो. काही काही गाणी तर आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जोडली गेलेली असतात. यातलंच एखादं गाणं आपल्या मनात अगदी घर करून राहतं. मग तुमच्या मनातलं गाणं आम्हालाही सांगा यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात. मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर नेहमीचेच 25-53-17-05 आणि 25-53-17-06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा गाणं मनातलं.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या संस्कृतवाणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या संस्कृतवाणी या कार्यक्रमात 1 मे महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगानं पुरातन महाराष्ट्राची भावगीतं गाहा सत्तसई हे डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांचं भाषण आपण ऐकणार आहोत.
1: आपण महाराष्ट्रीयन लोक आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, चालीरीतींचा, खाद्य संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान बाळगतो. जगभरात कुठेही गेलो आणि जगाच्या नकाशावर दिसणाऱ्या कुठल्याही भूप्रदेशात राहिलो तरी महाराष्ट्राच्या या मातीवर आपण नितांत प्रेम करतो. शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्तानं कुठंही स्थलांतरित झालो तरी भूतकाळामध्ये महाराष्ट्राच्या या भूमीवर घालवलेला काळ, त्याची मजा, त्या आठवणी मनात नेहमीच जपून ठेवतो. आपण ज्या महाराष्ट्रावर प्रेम करतो तो नेमका आहे तरी कसा? अगदी नेमकेपणानं सांगायचं तर राकट, कणखर, तरीही रसरशीत जीवनरसाने परिप्लुत भारताच्या राजकारणात, कला संस्कृतीच्या वैभवात आणि भूगोलात स्थिमित करणारी विविधता असलेला प्रांत म्हणून महाराष्ट्राचं महत्व अनन्यसाधारण आहे. 300 वर्षापूर्वी महाराष्ट्र काबीज करायला आलेला, मराठी राज्य बुडवायच्या इराद्यानं आलेला औरंगजेब खूप तयारीनिशी दक्षिणेत उतरला खरा, पण त्याला महाराष्ट्र जिंकताच आला नाही. का जिंकता आला नाही याचं कारण सांगताना गोनी दांडेकर म्हणतात की त्याला बिचाऱ्याला महाराष्ट्राची नसच समजली नाही. महाराष्ट्राला लाभलेली भौगोलिक विविधता पाहिली तर या भूमीचं वैशिष्ट्य चटकन लक्षात येईल. सातवाहन राजा हाल यानं एकत्रित करून संपादित केलेल्या 700 लहान लहान काव्यरचनांचा संग्रह म्हणजे गाहा सत्तसई. 700 असं जरी नावात म्हटलं तरी प्रत्यक्षात विविध हस्तलिखितात मिळून 1012 रचना आपल्याला आढळतात. महाराष्ट्री प्राकृतात रचलेला प्राचीन मराठी वाङ्मयातला आद्य ग्रंथ म्हणजे गाहा सत्तसई. हा कुठला धार्मिक ग्रंथ नसून शृंगार आणि प्रेमभावना आविष्कृत करणाऱ्या प्राचीन महाराष्ट्रातल्या भावगीतांचा संग्रह आहे ही मोठी आश्चर्याची बाब आहे. 2000 वर्षापूर्वी याच भूमीत राहणारे आपले पूर्वज कसे होते, कसे राहत होते, कुठले उत्सव साजरे करत होते, काय परिधान करत होते, कुटुंब पद्धती कशी होती याचं रमणीय वर्णन या ग्रंथात येतं. यामध्ये इतिहास आहे पण ऐतिहासिक व्यक्तिरेखा, राजांच्या वंशावळी, सणावळ्या, युद्धाचे तपशील नाहीत. राजघराणी नाहीत तसं राजकारणही नाही. व्यापाराचा उल्लेख आहे पण कसा? तर व्यापारासाठी पुरुष घरापासून दूर गेल्यावर त्याच्या अनुपस्थितीत काय काय होतं याचं वर्णन करताना आलेला व्यापाराचा उल्लेख. सण वार, धार्मिक अधार्मिक उत्सवांचा उल्लेख आहे पण व्रतवैकल्यांचं, कर्मकांड आणि पूजा अर्चांचं धार्मिक अवडंबर नाही. काव्य, कला, साहित्य,

सगळंच आहे, पण कुठलीही क्लिष्टता नाही, जड भाषा नाही, साधेपणातलं सौंदर्य मिरवणारी, अभिनव कल्पनांनी मोहात पाडणारी, जात्याच आकर्षक आणि मधुर अशा महाराष्ट्री प्राकृतातल्या या रचना आहेत. गाहा सत्तसई या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांनी, विशेषतः स्त्रियांनी केलेल्या या रचना सातवाहन राजा हाल यानं मागवल्या होत्या. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत 1 कोटी गाहा त्याच्याकडे जमा झाल्या. त्यातल्या त्यानं निवडून वेचून 700 या ग्रंथात घेतल्या. हस्तलिखित स्वरूपात हा ग्रंथ उपलब्ध होता, पण हा धार्मिक ग्रंथ नसल्यानं की काय कोण जाणे, फारसा लोकप्रिय ठरला नाही, अभ्यासलाही गेला नाही. या ग्रंथातल्या लहान लहान कवनांमध्ये आलेल्या कल्पना इतक्या ताज्या आणि इतक्या अनोख्या होत्या की काव्यशास्त्राच्या संस्कृत ग्रंथांमध्ये उदाहरण देण्यासाठी आनंदवर्धन, धनंजय, भोजदेव, मम्मट, हेमचंद्र, रुय्यक, मंखक, विश्वनाथ यासारख्या अनेक साहित्यशास्त्राच्या विद्वानांनी त्या उदाहरणं म्हणून वापरल्या. या विषयावरच्या अशा काही रचना ग्रंथरूपात आहेत हे माहिती होऊनही त्याच्याकडे फारसं अभ्यासाचा विषय म्हणून पाहिलं गेलं नाही. या ग्रंथातल्या रचना ज्याला गाहा असं म्हटलं जातं, त्या खऱ्या अर्थानं लोकांसमोर आल्या ते 1870 साली जर्मन विद्वान वेबर यांनी 370 गाहा एका जर्मन नियतकालिकात प्रसिद्ध केल्यावर. हाल सातवाहनानं केलेल्या या गाहांच्या संकलनाला 7व्या शतकात बाणभट्टानं हर्षचरिताच्या प्रास्ताविकात गाहा कोश असं म्हटलंय. विनाशिनम अग्राम्यम अकरोत सातवाहनः विशुद्ध जातिभिः कोशम रत्नैरिव सुभाषितैः. एखादा राजा अत्यंत शुद्ध जातीच्या रत्नांनी खेडेगावात न होणारा असा अक्षय्य निधी करतो, त्याप्रमाणे सातवाहन राजांनी अत्यंत निर्दोष अशा जातीछंदात रचलेल्या सुभाषितांनी अविनाशी आणि सोज्वळ असा कोश रचला. प्राकृतात रचलेल्या या गाहा खेड्यापाड्यातल्या सामान्य माणसाचं 2000 वर्षापूर्वीचं आयुष्य कसं होतं हे सांगतात. संस्कृत भाषेत झालेल्या क्लिष्ट रचना या विद्वत्तापूर्ण आणि त्यातला शृंगारच काय तो शिष्ट, आणि प्राकृत रचना जानपद वाङ्मय हे मात्र ग्राम्य आणि विकृत असा समज दृढमूल असण्याच्या काळात या ग्रंथाला सुयोग्य स्थान लाभलं नसलं तरी आता बदललेल्या दृष्टिकोनातून या काव्यसंग्रहाचं अनन्यसाधारण महत्त्व सर्वांच्याच लक्षात आलं आहे. सातवाहनांची राजवट असणारा काळ म्हणजे इसवीसनपूर्व 2रं शतक ते इसवीसनाचं 3रं शतक. काही विद्वानांच्या मते या ग्रंथातल्या काही गाहा मागाहून अगदी 6व्या 7व्या शतकापर्यंत अंतर्भूत केल्या असल्या तरी प्रामुख्यानं यातल्या रचना सातवाहनांच्या राज्यकाळातल्याच असणार. या रचना म्हणजे पुरातन महाराष्ट्राची भावगीतं आहेत असं आपण म्हटलं, कारण यात अनेक स्त्री मनं मुखर झाली आहेत. या रचनांचा उद्देश समाजजीवन कसं आहे हे सांगणं हा नक्कीच नव्हता, पण स्त्रियांच्या मनातल्या भावना व्यक्त करताना समाज जीवनाचे अनेक पैलू आपल्याला त्यात दिसतात. स्त्रिया घरात काय काय कामं करत होत्या, सखीला त्यांच्या आयुष्यात किती महत्वाचं स्थान होतं, काय दागिने आणि वस्त्रप्रावरण घालत होत्या, नाती गोती कशी जपत होत्या. सवत असणं हे अगदी सामान्य वाटलं तरी आपला नवरा किंवा आपला प्रियकर अन्य कुणाची अभिलाषा करतो आहे, त्याला अन्य कोणीतरी आवडतंय, ही विचित्र भावना त्यांना दुखावत असणारच. कसं हाताळत होत्यात ही उलघाल. आपली मनं या लहानशा कवनांमधून मोकळी करणाऱ्या स्त्रिया आपली सुख दुःख मांडताना अगदी साधे शब्द वापरतात, पण भावना इतकी व्यक्तिगत आहे की वाचकाच्या मनाला स्पर्शून गेल्याशिवाय राहतच नाही. व्यवसाय आणि उद्योगाच्या निमित्ताने स्थलांतर करणं हे काही महाराष्ट्रातल्या लोकांना नवीन नाही. 2000 वर्षापूर्वीच्या या कवनांमध्ये नोकरी व्यवसायाला परदेशी गेलेला पती आणि त्याच्या आठवणीत झुरत, सख्यांबरोबर वेळ काढत, सासू सासऱ्यांबरोबर घरात राहणारी स्त्री हे चित्र अगदी सामान्यपणे दिसत होतं. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे व्यवसायासाठी घरापासून दूर गेलेले पुरुष घरी परतत असत. समाजशास्त्रीय भाषेत ज्याला तात्पुरतं वर्तुळाकार स्थलांतर असं म्हणतात

0: स्थलांतराचा प्रकार 2000 वर्षापूर्वी अगदी सर्रास इथे असावा. शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी फक्त शेती व्यवसायावर उपजीविका तेव्हाही होत नसावी. पतिविरहात झुरणाऱ्या स्त्रियांच्या मनातली गाणी असल्यानं या प्रत्येक लहानशा कवितेत निराळा विचार असला तरी शृंगाराच्या मुख्य पडद्यावरच जणू या वेगवेगळ्या घटना घडताना दिसतात. महाराष्ट्राचा भूगोल, इथल्या डोंगर दऱ्या, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि प्रियकरायला भेटायला पूर आलेला असतानाही नदी पोहून जाणाऱ्या धाडसी अभिसारिका, वेगवेगळ्या उपमा देताना येणाऱ्या वेगवेगळ्या झाडा फुलांचे फळांचे संदर्भ, प्रेमिकांचं प्रेम व्यक्त करणं आणि कधी कधी प्रेम अव्यक्तही राहणं, ऋतूनुसार आयुष्यात कामांमध्ये सृष्टीच्या बहरात होणारे बदल, हे सगळं यामध्ये दिसतं. सातवाहन राजवटीचा काळ हा अनेक अर्थांनी स्थित्यंतराचा परिवर्तनाचा काळ होता. धर्मसंस्था, दैवतकल्पना, कर्मकांड यामध्ये बदल होत असलेला हा काळ प्रतिबिंबित होताना सर्व स्तरावरच्या बदलांचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. यात मूर्तीपूजेचा उल्लेख आहे, पण देवळांचा फारसा उल्लेख येत नाही. बौद्ध धर्माचा उदय आणि प्रसार झालेला हा काळ असल्यानं बौद्ध भिक्षूंचा उल्लेख इथं येतो. गावाबाहेर झाडाखाली असणाऱ्या गणपतीचा उल्लेख आहे. हा स्थित्यंतराचा काळ असल्यानं वैदिक देवता आणि पौराणिक देवता दोन्हीचा संगम इथे आढळतो. या भूमीत होणारी पिकं कुठली होती तर यव आणि तुरी बरोबरच तांदूळ हे मुख्य पीक होतं. उसाचं पीक काढून त्याचा गुळ बनवला जात होता. तीळ, काकडी, कोहळा, आंबे ही फळं आणि प्राजक्त, बकूळ, कमळ, जुई या सुगंधी फुलांचा अनेकदा उल्लेख इथे येतो. अतिशय समृद्ध असं प्राणीजीवन आणि पक्षीजीवन या भूमीत होतं. हरिण, रेडा, हत्ती, अस्वल, सिंह या वन्य प्राण्यांबरोबरच गाई, बैल, मांजर, कुत्रा हे पाळीव प्राणी आणि चिमणी, पोपट, मैना, पारवा, कावळा, बगळा, मोर यासारखे पक्षीही विपुल प्रमाणात होते. कारण घनदाट अरण्य इथल्या डोंगर राजीत होते. स्त्रियांच्या मनाचा वेध घेणाऱ्या या रचना प्रामुख्यानं असल्यामुळे त्यांचं नटणं, मुरडणं, बांगड्या, गळसरी, पंजण, मेखला, कानातले यासारख्या घडीव दागिन्यांबरोबरच झाडाच्या पानाफुलांचे, फळांचे दागिने, मोरपीस यांनी सजायची त्यांची पद्धत, मेहंदी, आळता, काजळ, तिलक, चंदनलेप, जांभळासारख्या फळापासून केलेली उटणी या सगळ्याचा वापर करून स्त्रियांनी केलेल्या प्रसाधनाचा उल्लेख काही गहांमधून येतो. पती प्रवासाला गेल्यावर सासर घरी राहून आपल्या सख्यांबरोबर मौज मजा करणाऱ्या स्त्रिया पोहायला जात, फुगड्या खेळत, रंग खेळत, वेगवेगळे उत्सव साजरे करत, संगीत, नृत्य, वाद्यवादन, चित्र काढणं यासारख्या कितीतरी कलांच्या आविष्काराचे उल्लेख गहांमधून येतात. यातल्या काही गहांमध्ये स्त्री पुरुषांच्या स्वैराचाराचे उल्लेख सुद्धा असले तरी हे वाङ्मय समाजाचं यथार्थ प्रतिबिंब दाखवतं असं म्हणता येईल. निषिद्ध नक्कीच नाही. मराठी भाषेला आज अभिजात दर्जा मिळालाय. 2000 वर्षांपूर्वी या भूमीत असणारं वैभव, इथे आपल्या पूर्वजांनी खेड्यापाड्यातही अनुभवलेलं सुखी समृद्ध आयुष्य, त्याची सविस्तर ओळख करून देणारा हा ग्रंथ गाहा सत्तसई अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचा आहे यात शंकाच नाही. या ग्रंथातली ही छोटी छोटी बहुपेडी काव्य अत्यंत मनोहारी आहेत. त्यातल्या अभिनव कल्पना वाचकाला अजूनही टवटवीत वाटाव्या अशाच आहेत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पुरातन महाराष्ट्राची भावगीतं गाहा सत्तसई हे डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांचं भाषण ऐकलं. आता गाहा सप्तशती या महाराष्ट्रीय प्राकृतातील आद्य ग्रंथावर आधारित गाहा सत्तसई ही 27 भागांची मालिका आकाशवाणी पुणे केंद्रानं काही वर्षापूर्वी प्रसारित केली होती. या मालिकेतील वांगी दखल एक भाग आता ऐकूया. लेखन केले डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी.

0: गाहा सत्य सही।
1: दोन हजार वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीत राहणाऱ्या सामान्य जनांच्या जीवनपद्धतीचा लेखाजोखा महाराष्ट्री प्राकृतातल्या गाहा सत्तसई या ग्रंथातल्या गाहांमध्ये पाहायला मिळतो। निरनिराळे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे, त्यांच्या व्यवसायातल्या बारकाव्यांचे आणि त्यासाठी लागणारी साधनं, आयुध याचे अनेक संदर्भ गाहांमध्ये येतात। आणि हे संदर्भ अजिबात ओढून ताणून आणलेले नाहीत, दैनंदिन आयुष्यातल्या घटनांचं निराळ्या कल्पनेसह झालेलं चित्रण आहे हेही चटकन जाणवतं। मातीची वेगवेगळी भांडी बनवणाऱ्या कुंभाराच्या व्यवसायातल्या उत्पादनांचे उल्लेख अनेक गाहांमध्ये येतात। मातीचे घडे पाण्यासाठी अगदी सर्रास वापरले जात असावेत। मातीच्या घड्यांचे अनेक संदर्भ येतात। कधी स्त्रीच्या गर्भाशयाला मातीच्या घड्याची उपमा दिली आहे तर कधी काही वेगळाच संदर्भ आहे। जेव्हा ऐश्वर्य असतं तेव्हा आपोआपच मान ताठ असते, उन्नत असते आणि पूर्णपणे रिकामं झाल्यावर मानही खाली झुकते हे वास्तव सांगताना रहाट गडग्याची उपमा दिली आहे। रहाटावर बसवलेले घडे जेव्हा पाणी भरून वरती येतात तेव्हा अगदी मान वर करून खुश होऊन येतात, पण पाणी देऊन रिकामे झाले की त्यांची मान अगदी सहज खाली जाते। उवम लहिऊण उत्ताणी आणणा होंती केवी सविसेसम रित्ता नमंती सुईरम रहट्ट घटिय व कापुसिरा हसत मुखाने येती वरती रहाट घट जलदाना रिते होऊनी तळी उतरता झुकती खाली माना। एकमेकांच्या हाती घडा देताना त्यावेळी प्रेमी युगुलांचा एकमेकांच्या हाताला झालेल्या स्पर्शाचं आणि त्या स्पर्शामागच्या अनुकंपेचं सुंदर वर्णन एका गाहेत आलंय। प्रसंग असा आहे की गावाला आग लागली, त्यात नायिकेचं घर आणि सगळं काही जळून खाक झालं आणि कवी म्हणतो तरीही ती सुखावली। सौवस्सामी विदद्धे तहवी सर्वस्व जळून गेल्यावरही हु हि अस निवृद्धिचेय तिचं हृदय शांत झालं। कशानं, इतक्या प्रतिकूल अवस्थेत आगीतही कसली आली आहे शांतता? तर जमतेण गामडा हे गाव जळत असताना हत्था हत्थीम कुडो गहियो तिच्या हातातून घडा घेतला, हातातल्या घड्यानं पाणी शिंपडून आग विझवण्याचा प्रयत्न ती करत होती तर त्यानं तिच्या हातातून घडा घेतला आणि तेव्हा हाताला झालेला स्पर्श तो तिला सुखावून गेला। जणू काही तो हे सुचवत होता की मी हे काम घेतो, तू आश्वस्त हो, मी आहे। गावालागी आग लागली एकुलते घरदार जळून गेले तिचे सर्वही उरला राखडीगार दिला तयेने घडा प्रियकरा विझवा याते आग आगी तही त्या स्पर्श सुखाने प्रीतीला ये जाग। नुकतीच तोडलेली ताजी फुलं विकायला घेऊन आलेल्या माळणींचा उल्लेख काही गावांमध्ये आला आहे। ही माळीण खूप आकर्षक आहे। फुलं विकत घेण्याच्या बहाण्यानं फुलाचा भाव विचारायला म्हणून लोक तिच्या जवळ जाऊन भाव विचारतायत, तेवढंच तिच्याजवळ उभं राहून तिच्याशी बोलायची संधी मिळावी म्हणून। एका गाहेत तिच्या हातांच्या आकर्षक हालचालींनी हात नाचवून ती फुलं दाखवतीये आणि त्यामुळं पाहणाऱ्या तरुणांची हृदय घायाळ होत आहेत असा उल्लेख आलाय। कलाकारांचा उल्लेख काही गाहांमध्ये आला आहे। यात मूर्तिकार, चित्रकार यांचा प्रामुख्याने उल्लेख आहे। भिंतीवर काढलेलं चित्र कुठूनही पाहिलं तरी आपल्याकडेच पाहतंय असं वाटतं, तसंच अडचणीच्या वेळी कुठेही आणि कधीही मदतच करेल, कधीच नजर फिरवणार नाही, पाठ करणार नाही अशा व्यक्तीशी मैत्री करावी

0: सल्ला या चित्राच्या उदाहरणांनी दिला आहे. तम मित्तम काव्वम जमकिर वसनामी देस आलंभी अलिहिय भित्ती वाउल्लहम वन परमुहम ठाई. भित्ती चित्रा परितो सन्मुख राही सदाच सन्मित्र देश विदेश असो वा प्रसंग कुठलाही काळ अन्यत्र. चित्रात काढलेल्या मानवी आकृतीत रंग भरले नसले तरी रेखाटलेल्या चित्रातलं प्रेमी जोडपं एकमेकांना आलिंगन देत आहे. आकर्षित करणाऱ्या काहीच गोष्टी नसतानाही खरं प्रेम जवळीक साधतंच हे सांगताना या चित्रगुणाचा उल्लेख आला आहे. लोपतीन ते गुणचित्रातील पुसले जरीही रंग. चित्रात काढलेल्या वस्तू कितीही आकर्षक दिसल्या तरी त्या खऱ्या नसतात हे सांगताना एका भुंग्याला सांगितलंय की पिकलेल्या कवठाच्या वासानं तू कमळ सोडून कवठाकडे जातोयस खरा, पण एक लक्षात ठेव की कवठाला स्पर्श केलास की तुला समजेल की मऊ मुलायम कमळच असतं. जरी गंध सारखा असला तरीही चित्रातला लाडू पाहून आनंदच होऊ शकतो, पण तो काही खरा नसतो. चित्रातला लाडूही खरा नाही आणि आनंदही कायमचा नाही. वास्तवाचं ज्ञान आलं की आनंद मावळतो. कमलम मुअंत महुअर पिक्क कैथाणे गंध लोहेण आलेख लड्डुअम पामरो व छिविउण जणिहिसी. उग्र गंध घमघमाट भुलवी पिकले कवठ विलासी मूढ भ्रमरा सोडुनी कमला कवठा ते भुललासी. चित्रामधला लाडू बघता मावे ना मनी हर्ष कमल कोणते कवठ कोणते कळवी मुलायम स्पर्श. एका चित्रकाराला वाण्याच्या घरच्या भिंतीवर चित्र काढायची इच्छा होती. त्याला एका गाहेत असा प्रश्न केलाय की तुला चित्र तर काढायचंय पण तुला रंगाचा चित्रात वापर करताना क्रम कसा असावा, चित्र काढायची जागा कशी स्वच्छ करून घ्यावी हे तर कळतच नाही. ते तर तू केलंच नाहीस ना, मग वाणीणबाईंच्या घरावर चित्र काढायची स्वप्न काय बघतोस. वण्ण कम्मम ण आणसी म्हणजे रंगाच्या वापराचा क्रम काही तुला माहिती नाही. ठाण विशुद्धी विदेणा आणि वडिया. चित्र काढायचं स्थान स्वच्छ शुद्ध करून घ्यावं हेही तुला माहिती नाही. चित्त अर तहवी मग्गसी हे चित्रकारा तरीही तू जातोयस कुठे, तर भोईणी कुडुम्मी आली हिउम वाणीणबाईच्या भिंती चित्र काढून रंगवायला. यावरून वाटतं की भिंतीवर चित्र काढणं हे या चित्रकाराचं निमित्तच असावं फक्त.
1: श्रोते हो, आत्ताच आपण गाहा सत्तसई या आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील मालिकेचा एक भाग ऐकलात. याचं लेखन केलं होतं डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी. श्रोते हो, ही संपूर्ण मालिका आकाशवाणी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. आणि श्रोते हो, याबरोबरच संस्कृतवाणी हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमाच्या वेळी, तोपर्यंत नमस्कार. ह्या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं वंशिका पोवार यांचं आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण संस्कृत वाणी हा कार्यक्रम ऐकलात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्ज वर आपण आकाशवाणीचं पुणे केंद्र ऐकत आहात.
1: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
2: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत.

0: पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारवेकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं.
1: श्रोते हो, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आमच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
2: बाहेर पोलिसांचा गरड आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो
3: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
0: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
4: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभीरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 6:55 झाली आहेत. ठीक 7 आपण प्रादेशिक बातम्या ऐकणार आहोत. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 रोजी सकाळी 7:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz वर छोट्यांचं मोठं विश्व.
2: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
3: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
4: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
3: हो,
4: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
2: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 4 रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.
5: श्रोते हो, ब्लड प्रेशर, मधुमेह, मानसिक ताण ते हृदयविकार हे नव्या काळातलं आव्हान आहे. आपल्या जीवनशैलीशी जोडलेल्या या आजारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई आपल्या डायल इन या विशेष कार्यक्रमात. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहे 022-45-15-41-29 आणि 022-45-15-41-30. मंगळवारी 5 रोजी दुपारी 12-1 या वनिता मंडळाच्या आपल्या कार्यक्रमात. आपुलकी या घरात ही स्मिता जुगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर आरोग्य दर्पण हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
6: पक्षांचे हे असे लक्ष थवे आकाशात मनोहारी दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्ष्यांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
7: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटर वरून आलेले परदेशी पाहुणे आहेत तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
6: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा 4 रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत. अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण। तालुका पातळीपर्यंत उमेद मॉल सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी। आणि पुण्यातल्या नरसापूर इथं झालेल्या बालिकेवरच्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी। राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला, त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: राज्यात 12वीच्या परीक्षेत यंदा 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचं प्रमाण मुलांपेक्षा 6.35% जास्त आहे। विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागानं आघाडी घेतली, तिथं सर्वाधिक 94.14% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे। उत्तीर्णांची इतर विभागातली टक्केवारी अशी आहे, मुंबई 90.8%, पुणे 91.25%, नाशिक 90.72%, कोल्हापूर 89.97%, नागपूर 88.67%, अमरावती 90.92%, आणि छत्रपती संभाजीनगर 88.68%। निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे। गुण पडताळणीसाठी उद्या 3 मेपासून येत्या 17 मेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील। पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय।
0: महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 या उपक्रमाचं आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते।
2: पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये तालुक्यापर्यंत आपल्याला उमेद मॉल कसा नेता येईल की जेणेकरून एक मोठं नेटवर्क, जसं अलीकडच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या चेन असतात तशी उमेदची चेन, कोणालाही काही घ्यायचं असेल तर तालुक्यात तो उमेदच्या दुकानातच गेला पाहिजे, अशा पद्धतीची मार्केट प्लेस ही तयार करण्याचा प्रयत्न आपल्याला भविष्यामध्ये करायचा आहे।
0: महालक्ष्मी सरस उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या उमेद या ऑनलाईन बाजारपेठेवर 1000 जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत। नागरिकांनी या उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं। महालक्ष्मी सरस म्हणजे बचत गटांना उपलब्ध करून दिलेली एक हक्काची बाजारपेठ असून आता राज्यातले बचत गट कोणत्याही स्पर्धेसाठी तयार आहेत असं ते म्हणाले। राज्यात 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचा आणि 1 कोटींची संख्या पार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असावं असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे। या प्रदर्शनात 500 स्टॉल असून त्यात महाराष्ट्रातल्या 230 स्टॉलचा समावेश आहे। याशिवाय विविध शासकीय संस्थांचेही स्टॉल इथं आहेत। विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना हाऊसिंग स्टॉकमधली घरं उपलब्ध करून देण्यासंबंधी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातल्या विविध प्रश्नांबाबत आज मुंबईत वर्षा या मुख्य

मंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे देखील या बैठकीला उपस्थित होते. सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकास प्रकल्पांशी संबंधित जागांचं केंद्रीय यंत्रणांसोबत समन्वय साधून सर्वेक्षण करावं आणि विकास कामांकरता लागणाऱ्या जमिनींबाबतच्या केंद्र शासनाशी संबंधित बाबींकरता एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा अशी सूचनाही त्यांनी केली. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अखत्यारीतल्या जागांबाबतची न्यायप्रविष्ट प्रकरणं तातडीनं निकाली निघावीत यासाठी समन्वय अधिकारी नेमण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. याअंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाचवेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलदगतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नेमणूक झाली आहे. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा विस्तारित कार्यकाळ आज संपत असून त्यांच्या जागी जैन काम करतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं रोहित जैन यांच्या नेमणुकीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 3 वर्ष राहील. सध्या ते रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे. याआधी त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. लोकप्रिय चित्रपट गीतं जाहिरात मोहिमा आणि सामाजिक भान जोपासणारं कथाकथन या क्षेत्रात जोशी यांनी मुबलक काम केलं आहे. जोशी हे सर्जनशील कलावंत असून जाहिरात साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात जगभरात त्यांची प्रशंसा केली जाते अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातल्या नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणातल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण काल उघडकीस आलं. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान आरोपीला न्यायालयातून बाहेर नेताना काही नागरिकांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. हा खटला जलदगती न्यायालयात चालावा अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली आहे. आरोपीनं यापूर्वीही काही गुन्हे केले होते अशी माहिती त्यांनी दिली. ठाणे जिल्ह्यात दहिसर भाईंदर लिंक रोडच्या बांधकामादरम्यान आज एक क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 2 मजूर मृत्युमुखी पडले. या अपघाताची पोलिसांनी नोंद केली असून चौकशी सुरू आहे. अमरावती इथं 2,03,75,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड इथं कारवाई केली. यात 368 किलोपेक्षा जास्त गांजा, 1.5 किलो चरस आणि 1.25 किलो मेफ्ड्रीन याचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर हा मुद्देमाल नागपूर इथल्या बुटीबोरी एमआयडीसीमध्ये नेऊन इन्सिनरेटरच्या सहाय्यानं नष्ट करण्यात आला. नाशिकमधल्या टीसीएस कंपनीतल्या पीडित महिलेचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेली कंपनीतली माजी कर्मचारी निदा खानचा अटकपूर्व जामीन नाशिक रोड न्यायालयानं अखेर फेटाळून लावला. निदा ही गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. जिल्ह्यातली 39 गावं आणि 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळापूर्व कामं योग्य प्रकारे पूर्ण होईपर्यंत आपण स्वतः रस्ते काँक्रिटीकरण आणि नालेसफाईच्या कामांची सातत्यानं पाहणी करणार असल्याचं मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी म्हटलं आहे. त्या आज चेंबूर इथं रस्ते आणि विविध नाल्यांच्या गाळ उपसा कामांची पाहणी केल्यावर बोलत होत्या. नालेसफाईच्या कामात हयगय केल्यास तसंच कामाचा वेग वाढवताना गुणवत्तेशी तडजोड केल्यास ते खपवून घेतलं जाणार नाही असं

0: त्या म्हणाल्या पुणे हौशी अॅथलेटिक्स संघटनेनं यंदापासून सुरेश कलमाणी क्रीडारत्न पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आता थोड्याच वेळात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातल्या सामन्याला सुरुवात होईल. चेन्नईतल्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. मुंबईनं या स्पर्धेतल्या 8 सामन्यांमध्ये केवळ 2 विजय मिळवले आहेत तर चेन्नईनं केवळ 3 विजय मिळवले असल्यानं दोन्ही संघांसाठी या सामन्यातला विजय महत्वाचा ठरणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून यावेळी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. तालुका पातळीपर्यंत उमेद मॉल सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. आणि पुण्यातल्या नरसापूर इथं झालेल्या बालिकेवरच्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. संध्याकाळची 7:10 झाली आहेत. एक जनजागृतीपर निवेदन. श्रोतेहो, सध्या राज्यात तसेच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढते तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणे गरजेचे आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट व तिखट पदार्थ टाळा. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणे जसे की चक्कर येणे, डोके दुखणे, उलट्या होणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणे हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद.
2: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
3: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारवेकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
4: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पोलिसांचा गराडा आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
5: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
3: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
6: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभिरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले.
7: त्यामुळे मी खरा कसा आहे हे माझं मलाच कळे नसं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्याबद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ.
3: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.
8: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य एका बुधवारी 6 मे रोजी मेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध.
9: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
8: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन.
10: पण मला बनायचं नसते.

0: चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा मला हवे असते समंजसह जीवन, पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते.
1: आणि विद्यागौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
2: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
1: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.
3: श्रोते हो, ठीक 7:15 वृत्त विशेष आमच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: असतो ना आपण, तो
1: हा
0: कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा
1: बापरे.
0: आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
2: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.
3: श्रोते हो, ठीक 7:15 वृत्तविशेष आमच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळच्या 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आज सकाळी 11:42 देशातल्या सर्व नागरिकांच्या मोबाईल फोनवर अचानक एक संदेश आणि सायरन सारखा आवाज ऐकू आला. ज्यांचे मोबाईल सायलेंटवर होते त्यांनाही हा संदेश ऐकू आला. काही नागरिक घाबरले, काहींना हा सायबर हल्ला वाटला. सर्वच नागरिक काही क्षणांसाठी सावध झाले. देशवासियांना सावध करण्यासाठीच ही विशिष्ट आपत्कालीन संदेश प्रणाली केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं सुरू केली आहे. आज या प्रणालीची चाचणी घेण्यात आली. याच प्रणालीविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊया. श्रोते हो, दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या सहकार्यानं देशभरात मोबाईल आधारित आपत्ती संप्रेषण प्रणाली सक्षम करण्यासाठी आजची चाचणी करण्यात आली. भूकंप, पूर, युद्ध अशा आपत्कालीन प्रसंगांमध्ये नागरिकांना वेळेवर माहिती मिळावी यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आजच्या चाचणी संदेशाकडे दुर्लक्ष करण्याचा इशारा बुधवारी देण्यात आला होता. आपत्तीच्या वेळी देशवासियांना सूचना देण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हे सेल ब्रॉडकास्ट सुरू करण्यात आल्याचा संदेश आज नागरिकांनी ऐकला. सतर्क रहा आणि राष्ट्राला सुरक्षित ठेवा असंही या संदेशात म्हटलं होतं. विशेष म्हणजे हा संदेश प्रत्येकाला स्थानिक भाषेत मिळाला. या प्रणालीच्या अन्य वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊया राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक डॉ भालचंद्र चव्हाण यांच्याकडून.
1: सेल ब्रॉडकास्ट या आपत्कालीन संदेश प्रणालीचे आज नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या रिलीफ कमिशनर परिषदेत केंद्रीय दूरसंचार मंत्री माननीय श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडून उद्घाटन करण्यात आले. सेल ब्रॉडकास्ट ही आपत्कालीन अलर्ट प्रणाली असून सदर प्रणाली नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी यांच्याद्वारे विकसित केलेली असून ही आपत्कालीन सूचना यंत्रणा आहे. सदर प्रणाली ही सी डॉट या संस्थेने विकसित केली असून त्यासाठी ITU इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन यांनी शिफारस केलेली आहे. यात वेगवेगळ्या आपत्कालीन सूचना जसे भूकंप, सुनामी, पूर, विजेचा धोका, चक्रीवादळ इत्यादी आपत्तीत सूचना प्रसारित केल्या जातील. या सूचना हा एकाच वेळी एका विशिष्ट क्षेत्रातील सर्व मोबाईल फोनवर सायरनसह संदेश पाठवते आणि यातील सूचना ह्या बहुभाषिक असून यात विविध 21 भाषांसह मराठी भाषेतही संदेश प्रसारित होतील. ही प्रणाली आपत्कालीन संदेशाची स्थानाधारित संदेश काही सेकंदात असंख्य लोकांपर्यंत पोहोचवते. ही प्रणाली ही जुन्या SMS प्रणालीपेक्षा अधिक जलदवर कार्यक्षम असून ही प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही प्रणाली 2G तसेच 5G या प्रकारच्या सर्व प्रकारच्या नेटवर्कवर कार्यरत असून कोणत्याही विशिष्ट सेवा पुरवठादारावर अवलंबून नाही, म्हणजेच ही व्हेंडर ॲग्नॉस्टिक प्रणाली आहे. याशिवाय कोणत्याही स्वरूपाचे इंटरनेट सेवा उपलब्ध नसताना

0: तसेच मोबाईलमध्ये सिम कार्ड नसताना अथवा सेल्युलर सबस्क्रिप्शन घेतले नसतानाही तसेच कनेक्टिव्हिटी नसतानाही मोबाईलवर संदेश पोहोचतो, हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे. तसेच मोबाईल सायलेंट असला तरीही प्रणालीत संदेश पोहोचत असून आवाज मोठा होतो, त्यामुळे संदेश प्रत्येक व्यक्तीच्या लक्षात येतो. ही प्रणाली अस्तित्वात असलेल्या इतर सर्व प्रणालींना तसेच DND मोड ॲक्टिवेट असतानाही संदेश पोहोचवण्याचे काम करते. योग्य वेळेत या प्रणालीद्वारे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी साध्य होते, म्हणजे ज्यांना आवश्यक आहे अशा शेवटच्या घटकापर्यंत योग्य वेळी आणि योग्य प्रकारचा संदेश या प्रणालीमुळे पोहोचवला जातो. म्हणजेच असुरक्षित क्षेत्रातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या स्थानिक भाषेत त्वरित संदेश पोहोचतो. सेल ब्रॉडकास्ट हे एक मोबाईल तंत्रज्ञान प्रणाली आहे जी त्वरित 1-1 म्हणजेच 1-to-many आणि भूलक्षित म्हणजे जिओ टार्गेटेड संदेशवहनासाठी विकसित करण्यात आलेली प्रणाली आहे. ही प्रणाली विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील सर्व मोबाईल उपकरणांना एकाच वेळी सूचना पाठवते. SMS पेक्षा ही प्रणाली वेगळी असल्याने यामुळे नेटवर्कवर ताण म्हणजेच कंजेशन असतानाही वास्तविक वेळेत संबंधितांपर्यंत मेसेज पोहोचवला जातो. त्यामुळे पूर, भूकंप, चक्रीवादळ अथवा इतर धोकादायक घटनांबाबत सूचना देण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरते. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ही प्रणाली विशेषतः प्रभावी आहे, कारण यासाठी वापरकर्त्याची पूर्वनोंदणी म्हणजेच साइन अपची आवश्यकता नसते. तसेच ही प्रणाली अनेक भाषांना समर्थन देत असल्यामुळे तसेच नेटवर्क ट्रॅफिकमुळे संदेश पाठवण्यात विलंब होत नाही. यासाठी कोणत्याही विशेष ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअरची गरज नसते आणि साध्या मोबाईलवरही ही प्रणाली सहज कार्य करते. राज्य शासनाने अत्याधुनिक राज्य आपत्कालीन कार्य केंद्र म्हणजेच स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर स्थापन केले आहे, जे आधीपासूनच भारतीय हवामान विभाग व इतर विविध नोडल पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा यांच्याकडून APIद्वारे रिअल टाईममध्ये पूर्वसूचना प्राप्त करत आहे आणि या सूचनांच्या अनुषंगाने नागरिकांना SMS द्वारे जनतेपर्यंत पोहोचवले जात आहे. मात्र मोबाईल नेटवर्कवरील कोंडीमुळे अनेक वेळा SMS पोहोचवण्यात विलंब होत होता. आता सेल ब्रॉडकास्ट या प्रणालीमुळे पूर्वसूचना प्राप्त करणे आणि त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत हमखास व त्वरित पोहोचवणे शक्य झाले आहे. राज्य शासनामार्फत स्थापन केलेल्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत अधिक जलद गतीने या प्रणालीमार्फत यापुढे संदेश पाठवले जातील. सदर ब्रॉडकास्ट प्रणाली ही आपत्ती व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा टप्पा असून भविष्यात नैसर्गिक आपत्ती किंवा धोक्याच्या वेळी नागरिकांना सतर्क करण्यासाठी ही प्रणाली वापरली जाणार आहे. या प्रणालीमुळे विविध आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत होणार आहे. मात्र नागरिकांनी हे लक्षात घ्यावे की आजचा संदेश हा केवळ चाचणी संदेश असून त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र यासोबतच भविष्यात येणाऱ्या संदेशांची नागरिकांनी नोंद घेऊन त्यातील सूचनांचे पालन करण्याचे शासनामार्फत सूचित करण्यात येते. धन्यवाद.
1: श्रोते हो, या प्रणालीच्या वैशिष्ट्यांबद्दल आपण ऐकलं, पण या प्रणालीचा सायबर चोरांमार्फत गैरवापर केला जाऊ शकतो का? ही प्रणाली नेमकी कशी तयार केली जाते, म्हणजेच आपल्यापर्यंत संदेश नेमका पोहोचतो कसा, याविषयी माहिती देत आहेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे अभ्यासक आणि लेखक अतुल कहाते.
2: आज सकाळी भारत सरकारच्या वतीने अनेक लोकांच्या मोबाईलवर एक अलर्ट किंवा संदेश आला आणि अचानकपणे आलेल्या या संदेशामुळे काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आणि लोकांची घाबरगुंडी सुद्धा झाली अशा प्रकारच्या बातम्या आल्या. तर हा अगदी अचानकपणे असा आलेला संदेश खरं म्हणजे नव्हता, त्याची काहीशी पूर्वसूचना होती आणि एकूणच जगभरामध्ये अनेक देशांमध्ये अशा प्रकारची संदेश वाहनाची व्यवस्था नेमक्या याच कामासाठी वापरली जाते. तर पहिली यामधली गोष्ट अशी आहे की हा खरोखरच अधिकृत संदेश होता याबद्दल काही शंका बाळगायची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी जे आपण तंत्रज्ञान वापरतो तर ते नेहमीच्या SMS, व्हॉट्सअप किंवा इतर प्रकारच्या संदेशांसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानापेक्षा ते वेगळं असतं. म्हणजेच जसा व्हॉट्सअपचा संदेश किंवा SMS हा तसा पाठवायला सोपा असतो आणि कमी खर्चामध्ये आणि एखाद्या सायबर गुन्हेगाराला सुद्धा तो पाठवता येईल अशा प्रकारची सोय त्याच्यामध्ये असते. पण आजचा जो संदेश आलेला होता तर तो या मार्गांनी पाठवता येत नाही. याचं कारण असं की त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची तरतूद ही प्रत्येक मोबाईल सुविधा पुरवणाऱ्या कंपनीने केलेली असते, तर त्याला सेल ब्रॉडकास्ट असं म्हणतात. आणि हे सेल ब्रॉडकास्ट करण्याची परवानगी ही फक्त त्या

0: कंपन्यांमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनुसारच ती केली जाऊ शकते आणि त्या परवानगीशिवाय ही इतर कुणाला वापरता येत नाही सुविधा, आणि त्यामुळे तिथून असे संदेश अनधिकृतरित्या येणं शक्य नसतं. म्हणजेच एखाद्या हॅकरनी उदाहरणार्थ या प्रकारच्या सगळ्या ऍक्सेसेस मिळवून त्यानंतर असा संदेश पाठवावा ही खूपच जवळपास अशक्यप्राय गटात मोडणारी गोष्ट आहे. तर त्यामुळे भविष्यामध्ये असे संदेश हल्लीखोरांकडून येऊ शकतात का, किंवा समाज विघातक लोकांकडून येऊ शकतात का, तर अशी शक्यता ही खूप दुर्मिळ आहे. आपण ती पूर्णपणे नाकारू शकत नाही, पण जणू सगळ्या दूरसंचार कंपन्यांच्या कारभारावर कुणी ताबा मिळवावा आणि त्यानंतर असा संदेश पाठवावा अशी व्यवस्था त्यासाठी करावी लागेल आणि ती जवळपास अशक्य आहे. पण यातून एक दुसरी गोष्ट हे हल्लेखोर करू शकतात की हा संदेश सरकारकडूनच आलेला आहे असं भासवण्यासाठीचा अशा प्रकारचा संदेश ते नक्कीच पाठवू शकतात. पण त्यातला आणि या आजच्या संदेशातला महत्वाचा फरक असा की तो संदेश या मार्गाने येऊ शकत नाही. म्हणजे आज ज्या मार्गाने तो आलेला आहे तो SMS च्या माध्यमातून आलेला नाहीये किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेला नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा हल्लेखोरांकडून आलेला संदेश हा या पारंपरिक माध्यमांमधूनच येऊ शकतो. तो अशा वेगळ्याच मार्गाने जसा आजचा संदेश दिसला तसा दिसू शकत नाही. आणि खरं म्हणजे या संदेशाची किंवा अशा प्रकारच्या संदेशांची भीती बाळगण्याची अजिबात गरज तर नाहीच आहे, पण उलट हे संदेश खूप उपयुक्त ठरू शकतात. म्हणजेच युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा कुठे काही भीषण परिस्थिती निर्माण होणार असेल आणि सरकारला त्याचा अंदाज आलेला असल्यामुळे त्याविषयीची पूर्वसूचना सगळ्या नागरिकांना मिळावी म्हणून हा संदेश पाठवायचा असेल, अशा अनेक उपकारक कामांसाठीच खरं म्हणजे तो संदेश वापरला जाऊ शकतो. आणि हे भारतापुरतंच नाहीये, हे जगभरात अनेक देशांमध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जातं. म्हणजे आता सध्या उदाहरणार्थ इराण बरोबरचं जे अमेरिकेचं युद्ध सुरू आहे तर त्या संदर्भात आखाती देशांमध्ये संभाव्य हल्ल्यांची सूचना देण्यासाठी अशा प्रकारचं तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं अनेक देशांमध्ये. तर त्यात खरं म्हणजे नाविन्यपूर्ण असं काही नाही, पण कदाचित आपल्याला हे नवीन असल्यामुळे कदाचित ही भीती थोडीशी पसरली असावी. आणि याच्यामधला आणखीन एक मुद्दा असा की समजा आपल्याला सरकारकडून येणारे हे संदेश अगदी नकोच असतील तर तीही तरतूद आपण करू शकतो. म्हणजे शक्यतो ती करू नये कारण असे संदेश महत्वाचे असतात, पण समजा कोणाला ते अगदी नकोच असतील तर आपण आपल्या मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जाऊन इमर्जन्सी सर्व्हिसेस अशा प्रकारची एक सुविधा शोधावी. हे आता नक्की नेमक्या कुठल्या फोनमध्ये कुठे असेल हे थोडंसं आपल्याला शोधावं लागेल, पण इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये जाऊन तुम्ही तिथे एक टेस्ट मेसेजेस म्हणजे असे चाचणीसाठी पाठवलेले जे संदेश असतात तर ते संदेश आपल्याला मिळावेत का नाही, आपल्यापर्यंत ते पोहोचावेत का नाही, तर यासाठी आपण ते ऑन किंवा ऑफ असं करू शकतो. आणि जर आपल्या फोनमध्ये आपण ते ऑफ केलेलं असेल तर अशा प्रकारच्या चाचणीचे संदेश हे आपल्यापर्यंत येणार सुद्धा नाही. तर सारांश म्हणजे या संदेशाची भीती अजिबात बाळगू नका. एकूण हा संदेश नसून उपकारक आहे. फक्त अशा संदेशांचा गैरवापर करून हल्लेखोरांकडून भविष्यात असे संदेश येऊ नयेत यासाठी अर्थातच उपाययोजना या उच्च पातळीवर केल्या जातात. पण आपल्यापर्यंत असा फसवा संदेश व्हॉट्सअप SMS ईमेल अशा माध्यमांमधून आला तर तो लगेच आपण ओळखावा, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे या माध्यमातून सरकारचा असा अधिकृत संदेश हा येऊच शकत नाही. त्यासाठी सरकारला सेल ब्रॉडकास्ट ही वेगळीच सुविधा वापरावी लागते.
1: श्रोते हो, नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीची पूर्वकल्पना देण्यासाठीच केंद्र सरकारनं ही प्रणाली विकसित केली आहे. आज आलेला संदेश चाचणीपर असला तरी भविष्यात अशा संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, उलट सतर्क राहून आपली काळजी घ्या असं आवाहन सरकारनं केलं आहे. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, संपादन अंकिता आपटे, निर्मिती सहा.

0: सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. मंडळी, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ शके 1948, 2 मे 2026. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भासाठी येत्या 24 तासासाठीचा हवामान अंदाज ऐकूयात. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागासाठी हवामानाचा अंदाज. हवामान कोरडे राहण्याची शक्यता, तर विदर्भासाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. हवामान कोरडे राहण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. हा होता येत्या 24 तासासाठी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी हवामानाचा अंदाज. आता ऐकूयात शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम आम्ही शेतकरी. आजच्या भागात प्रगतिशील शेतकरी प्रतीक संतोष मोरे, राहणार शेगाव धुमाला, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत.

0: आम्ही शेतकरी।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। शेतकरी बंधूंनो, आपल्या सगळ्याचा आवडीचा आपला कार्यक्रम म्हणजे आम्ही शेतकरी। आम्ही शेतकरी या कार्यक्रमामधून आपण अनेक अशा प्रगतिशील शेतकऱ्यांचा परिचय आपल्या कार्यक्रमातून घेत असतो आणि त्यांच्या व्यवसायातलं जे यशाचं गमक आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो। शेती हा केवळ व्यवसाय राहिलेला नसून तर तो आपल्या जीवनाचा आधार बनलेला आहे। बदलत्या काळानुसार शेतीतही नवे प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पना याचा स्वीकार करणारे अनेक शेतकरी आज प्रगतिशील शेतकरी म्हणून पुढे येत आहेत। तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामधून सुद्धा आपण अशाच एका प्रगतिशील युवा शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत आणि हे आपले युवा शेतकरी आहेत प्रतीक संतोष मोरे। शेगाव दुमाला, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी आहेत। प्रतीक, आपलं आमच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत।
2: नमस्कार।
1: प्रतीक, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण आपल्याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना काय सांगाल? एकूणच आपलं शालेय शिक्षण किंवा एकूणच आपल्या पंढरपूर या गावाविषयी आमच्या श्रोत्यांना ऐकायला नक्कीच आवडेल।
2: तर माझं गाव आहे शेगाव दोमाला, जो ग्रामीण भाग आहे, तालुका पंढरपूर येतो। अवघ्या विठ्ठलाच्या एक 3 किलोमीटर अंतरावर विठ्ठल मंदिरापासून आमचं गाव आहे। नदीकाठचं आमचं गाव आहे। सोलापूर जिल्हा आमचा येतो। माझं शिक्षण जे आहे ते BSc ॲग्री झालेलं आहे, ज्याच्यामध्ये जे शेतीसाठी काहीतरी करायचंय ह्या दृष्टीनं ते शिक्षण घेण्यात आलं होतं, किंवा माझ्या वडिलांची इच्छा होती किंवा माझे जे मोठे भाऊ आहेत त्यांची पण इच्छा होती की BSc ॲग्री करणं आणि शेतीमध्ये काहीतरी बदल घडवून आणणं।
1: त्या शिक्षणाचा उपयोग तुम्हाला शेतीमध्ये करता येणार आहे।
2: पंढरपूर तीर्थधाम क्षेत्राला आध्यात्मिक वारसा तर लागलेलाच आहे, तर तशाच पद्धतीनं काय झालेलं आहे की शेतीचाही वारसा आहे त्या भागाला। कारण की बरेचसे असे

0: पारंपरिक शेती म्हणा किंवा आधुनिक पद्धतीने शेती करणारे म्हणा किंवा असे प्रगतशील शेतकरी ज्यांच्याकडे विविध फळपिके आहेत, पालेभाज्या पिकं आहेत, किंवा जे पण असे वाहन आहेत की जे सध्याला करण्याची कुठंतरी गरज आहे, किंवा सध्याला जर त्या क्षेत्रामध्ये किंवा शेतीपूरक व्यवसाय, दूध व्यवसाय असो किंवा कुक्कुटपालन असो, जे शेळी पालन असो, तर अशा पद्धतीने करणारा
1: म्हणजे
0: वर्ग
1: शेतीला पूरक असे
0: तो
1: व्यवसाय
0: पंढरपूरच्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात आहे शेतकरी वर्ग.
1: प्रामुख्याने पंढरपूर या भागामध्ये प्रामुख्याने कोणती पिकं घेतली जातात?
0: तसं म्हणायला गेलं तर पारंपरिक पिकं आमच्या ह्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, त्याच्यानंतर गहू पण केला जातो आणि त्यानंतर ऊस हे तर पीक आपण घेतोच. परंतु एक नवीन पंढरपूरचा जो जोड आम्हाला सापडलेला आहे आमच्या शेतकरी वर्गाला जो आहे, तर माझ्या शेतामध्ये जे आम्ही करतो तर त्याच्यामध्ये आम्ही भोपळ्याचे प्रकार बरेचसे करतो. तर भोपळ्याचे प्रकार जे आहेत ते जे गावरान पारंपरिक वाण जे आहे बियाणं, जे जुनं होतं, तर आत्ताचा भोपळा नाही पण जुना, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे साईजमध्ये म्हणा किंवा विविध आकारामध्ये म्हणा, तर अशा पद्धतीचे भोपळे
1: जे
0: होतात.
1: काशी भोपळे आपण म्हणतो
0: काशी
1: ते.
0: भोपळा, डांगर भोपळा, त्यानंतर तुमडी भोपळा, विण्याचा भोपळा, त्यानंतर कमंडलू भोपळा, त्याच्यानंतर गारुडी भोपळा, त्या असे विविध घाऱ्याचा भोपळा, चक्की भोपळा, पांढरा भोपळा, अशा पद्धती 26 प्रकारचे जे भोपळे आहेत ते मी माझ्या रानामध्ये करतो. आणि त्याच्यामध्ये आध्यात्मिक वारसा पंढरपुराला असल्यामुळं तर कुठंतरी पंढरपूरमध्ये आता विण्याचा भोपळा म्हणजे काय, तर विण्याचा भोपळ्यामधून म्हणजे जे सरस्वती मातेच्या हातामध्ये जो
1: जी
0: विणा
1: विणा
0: असतो,
1: असते.
0: तर त्याच्यातून जे एक तारी म्हणा किंवा सतारी म्हणा किंवा एक विणा वाद्य जे निर्मिती होतं, तर त्या भोपळ्यातून ते तयार होतं. तर त्याच्यामध्ये कसं असतं की आता मी ज्यावेळेस हे केलं तर त्यावेळेस त्याच्यामध्ये साईजवर डिपेंड असतं की समजा एखाद्या भोपळ्याचा जो डायमीटर आहे किंवा त्याची जी साईज आहे 36 इंचापेक्षा जास्त असेल किंवा 53-56 इंचापेक्षा जास्त असेल, तर त्याच्यानुसार त्याचा दर पडतो. आणि त्याच्यामध्ये बाजारपेठ आम्हाला पंढरपूरच असल्या कारणानं काय की आम्हाला जो ह्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन विकण्याची गरज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये खर्च आमचा कमी होतो, जो आपली वाहतूक होणार आहे वाहतुकीचा जो खर्च आहे तो कमी होतो. आणि डायरेक्ट पंढरपूरमध्ये व्यापाऱ्यांना देऊन किंवा जे आजही पंढरपूर ह्याच्यामध्ये जे हातावर तानं बनवणारे असे विविध वाद्य आहेत ते बनवणारं आपल्याला मिळतं. पारंपरिक ह्याच्यामध्ये जे भोपळ्याचे प्रकार आहेत त्याच्यापासून जे बियाणं आपण लागवड करून जे भोपळा तयार होतो, तर त्याच्यातनं जो वाद्य निर्मिती होती ना, तर ते पंढरपूरमध्ये असल्या कारण आम्हाला मदत होती त्याची,
1: म्हणजे बाजारपेठ हे तुम्हाला जवळचंच आहे.
0: जवळच आहे असलं.
1: आपला जो शेतीचा प्रवास आहे तो नेमका कसा सुरू झाला, किंवा आपल्या घरी वडिलोपार्जित शेती होती तीच तुम्ही पुढे करत आलात का?
0: हां, म्हणजे वडिलोपार्जित शेती होतीच, परंतु जे त्याच्यामध्ये खरी डेव्हलपमेंट जी करायची गरज होती ती नव्हती. ज्यावेळेस माझं शिक्षण झालं पूर्ण, शिक्षणातूनच थोडेसे काही प्रयोग केले मी माझ्या शेतामध्ये, त्या प्रयोगातूनच कुठंतर सकारात्मक चित्र मला दिसायला लागलं,
1: जास्त काहीतरी चांगले प्रयत्न केले
0: तेच
1: पाहिजेत.
0: की मला हुरूप जाणवला त्याच्यामधून, यश मिळालं आणि त्याच्यातूनच असं जाणवलं की आधी पण शेती करतच होतो पण आत्ता जी शेती करतो त्याच्यातून कुठंतरी 2 पैसे जास्त मिळतात त्याच्यातून, अशा पद्धतीनं मला चित्र समोर दिसून येतंय. त्याच्यामुळं अजून उत्साह शेती करताना वाढतोय, अजून चांगल्या पद्धतीनं कसं अजून एक काहीतरी प्रयोग करता येईल आणि त्यामध्ये कसं सक्सेस करता येईल हे विचार मी अजून जास्त करतोय.
1: आता तुम्ही शेती करायला सुरुवात केली तर त्यावेळेस तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाची कितपत मदत घेतलीत शेती करण्यासाठी?
0: आता आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपण आता म्हणतो की AI आधारित ऊस आलेला आहे. आता बारामती प्रदर्शनामध्ये आपण बघितलं पण
1: हो
0: कुठंतरी आपल्याला काय होतं की आर्थिक परिस्थिती आपली जर थोडी खालावलेली असेल किंवा आर्थिक आपल्याकडे बजेट नसेल, तर त्याच्यामुळे ते जे आधुनिक पद्धतीचे आपण जी शेती अवलंबन करतो त्याच्यामध्ये कुठंतर कॉस्टली जास्त पहिल्यांदा जातं. ठीक आहे, त्याचा फायदा पण होतो परंतु कुठंतर आर्थिक प्राबल्य महाग सरायला लागतं. तर त्याच्यामुळे जेवढं गरज आहे आधुनिक शेतीची तेवढीच आपण करतोय, पण जसं जसं आपण आपल्याकडे बजेट वाढेल, आर्थिक सहाय्य आपल्याला मिळेल, त्याच्यानुसार आपण ते अजून पण करू शकतोय.
1: मग आता सध्याच्या मितीला तुमच्याकडे किती एकर क्षेत्र आहे?
0: आता सध्याला आपल्याकडे 26 एकर क्षेत्र आहे, ज्या 26 एकरामध्ये आपण फुल शेती करतोय, फळ शेती करतोय, पालेभाज्या तरकारी जे आपण रेग्युलर मार्केटमध्ये पंढरपूर बाजारपेठेमध्ये जे आपण डायरेक्ट नेऊन विक्री करतो, म्हणजे माझं मेन काय की शेतकरी ते थेट ग्राहक ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा मध्ये एखादा व्यक्ती नसावा, डायरेक्ट शेतकऱ्यापासून निघलेला माल ग्राहकापर्यंत मिळावा ह्या दृष्टीने मी कार्य करतो. त्याच्यामध्ये मी सगळ्या पद्धतीचं, फळपिकामध्ये नारळ, आंबा, चिक्कू अशा पद्धती, इवन अंजीर पण. आता अंजीर जे वाण आहे की हे पुरंदरच्या पायथ्याला येणारं वाण आहे, जे फळ आहे ते पुरंदरच्या पुण्यामध्ये,
1: पुरंदर म्हटलं की अंजीर हे ओळखच
0: आहे. ज्यावेळेस माझं शिक्षण कम्प्लीट झालं किंवा

0: सातत्याने मी जे प्रयोग करत होतो त्याच्यामध्ये मी काय केलं की हिकडल्या भागातले जे फळपिकं आहेत की जे माझ्या भागामध्ये नाही आहेत ते बघायलाही मिळत नाहीत, तर असे फळपिकं मी माझ्या भागामध्ये नेले, तिथं लागवड केली. पहिल्यांदा अपयश भरपूर आलं त्याच्यामध्ये. पहिल्या वेळेस अपयश सांगायचं म्हणजे ठीक आहे, अपयश म्हणता येणार नाही, कुठंतर मी त्यातनं शिकतच गेलो. परंतु पहिल्यांदा
1: आज तुम्हाला
0: फायदा होत दिसून येतोय, कारण की आमच्या भागामध्ये जर अंजीर यायचं असेल ना तर पुण्यातून अंजीर यायला जवळपास एक दिवसाचा कालावधी जातो. त्याच्यामध्ये 2 दिवस आधी अंजीर तोडायला लागतात, त्या दिवशी दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना म्हणजे जे ग्राहक आहेत त्यांना मिळालं जातं. पण मी काय केलं की माझ्याच भागामध्ये अंजीर लावलं आणि जवळपास सहसा असा वर्ग त्यावेळेस नव्हता की जो अंजीर करतोय, परंतु ज्यावेळेस मी केलं
1: त्याच्यानंतर पुढाकार घेतला, म्हणून
0: पुढाकार घेतला, सकारात्मक ऊर्जा मला त्याच्यामध्ये मिळाली. पहिल्यांदा थोडं हतबल झालो मी, कारण की पहिल्या वेळेस उत्पन्नामध्ये कमतरता भासली, कारण की त्याच्यामध्ये माहितीचा अभाव होता, त्याच्यानंतर प्रशिक्षणाची गरज होती मला. मग त्याच्यामधून कुठं चुकतोय हे मी प्रशिक्षण थोडंसं घेत गेलो. आणि त्याच्यानंतर पहिल्या वेळेस ज्यावेळेस माझं पीक आलं त्यावेळेस काढायचं मला व्यवस्थित ज्ञान नसल्या कारणानं आणि थोडंसं कमी आलं, त्याच्यामुळं मी थोडा हताश झालो. पण पहिलं पीक मी निसर्गाला पूर्णपणे समर्पित केलं, तर मी ते वेस्टेज नाही केलं. ज्यावेळेस माझ्या शेतामध्ये पोपट म्हणा किंवा चिमणी म्हणा किंवा बाकीचे जे पण पशुपक्षी आहेत ते आधी बघायलाही मिळत नव्हते, पण ते फळ पीक लावल्यामुळं तर ते आले आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळं निसर्गाला मी पूर्ण समर्पण केल्यामुळे ते सगळे फळ पिकं त्यांनी खाल्ले. त्याच्यामुळे त्यांना तर आनंद मिळाला, पण ते बघून मलाही कुठं आनंद मिळाला. ठीक आहे, अपयश आलं त्याच्यातून 2 पैसे मिळाले,
1: अपयशामधनच पुढे शिकत
0: गेलो. आणि पुढच्या वेळेस ज्यावेळेस मी अंजिराची शेती केली ना किंवा जी फळ पिकाची शेती केली त्याच्यामध्ये सक्सेस आलं आणि त्यामुळे बाजारपेठ जवळ असल्या कारणानं मला त्याचा कुठंतरी फायदा होतोय. आता
1: किती एकरामध्ये तुम्ही हे केलं?
0: जी अंजिराची मी शेती केलेली ती 5 एकर क्षेत्रामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण कंपाऊंडला जो आहे तो नारळ लागवड केलेला आहे आणि मध्ये पूर्ण अंजीर केलेलं आहे.
1: मग आज ही 5 एकर जी अंजिराची लागवड आहे त्यातनं उत्पन्न हे सुरू आहे तुम्हाला?
0: हा, सध्याला उत्पन्न आपलं त्याच्यातनं सुरू आहे.
1: मग याच जोडीने तुम्ही आता सांगितलं की आंब्याची पण तुमच्याकडे बाग आहे, तर किती झाडं आहेत?
0: तर आंब्यामध्ये आपण काय केलंय, जे पारंपरिक वाण आहे जे गोटी आंबा आपण म्हणतो तो पण लागवड केली.
1: देशी वाण
0: आहे तो पण लागवड केला, कारण कुठंतरी आता असं वाटतंय की आपण हापूस आणि केसर आंबा हा जनरल झालेला आहे, म्हणजे सर्व ठिकाणी मिळतोय. पण जो देशी वाण आहे आंबा ना, तर त्याला बाजारामध्ये मागणी असल्या कारणानं मी त्याचेच रोप आधी तयार केले आणि त्याच्यानंतर ते आता लागवड केलेली आणि कुठंतरी आता त्याच्यातनं आता सध्याला तर उत्पादन नाहीये, पण भविष्याच्या दृष्टीनं मी ते केलेलं असल्या कारणानं त्याच्यातनं उत्पादन निश्चितच येईल मला.
1: याचबरोबर आणखीन कोणतं फळपीक घेताय?
0: त्याच्यामध्ये आपण नारळ एक फळपीक केलेलं आहे, कारण की नारळ जो आहे तो आमच्या भागामध्ये आता त्याच्यामध्ये आपण जो नारळाचा जो प्रकार आहे तो नवीन पद्धतीचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीची जात आहे की जो बुटकी व्हरायटी आपण त्याला म्हटलं जातं, बुटकी व्हरायटी म्हणजे कोलंबस आणि ग्रीन डार्प अशा पद्धतीचं.
1: याचं उत्पन्न किती वर्षामध्ये सुरू होतं?
0: ह्याचं साधारण 3-4 वर्षानंतर नारळ आपल्याला काढायला येतो. तर अशा पद्धतीनं आता तो काढायला पण येतोय आणि त्याचा तर मला फायदा होतोय.
1: याचबरोबरीने जे हंगामी पिकं आहेत ती कोणती घेतात?
0: हंगामी पिकामध्ये आपण जर म्हटलं ज्वारी घेतो, बाजरी घेतो, हरभरा घेतो, उडीद घेतो, तूर पण घेतो, अशा पद्धतीचं जे हंगामी पीक आहे ते पण आपण त्याच्यासोबत घेत जातोय पुढे.
1: मग पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने?
0: पाण्याचं नियोजन पहिली गोष्ट म्हणजे आमचं जे गाव आहे किंवा आमचं जे शेगाव दुमाला जे हे ग्रामीण भाग जो आहे तो पंढरपूरला चिटकून आहे. तर पंढरपूरची जी चंद्रभागा आहे किंवा भीमा नदी म्हणू आपण त्याला, भीमा नदी सगळीकडे ओळखलं जातं, तर ती भीमा नदी आमच्या शेताला चिटकूनच गेलेली आहे. काही भाग शेती जी आहे ती त्याला चिटकून आहे, काही भाग जे आहे ती थोडस लांब आहे तिथून. तर 2-3 तुकड्यांमध्ये माझी शेती आहे, एकाच ठिकाणी 26 एकर नाहीये. तर जो भाग नदीच्या काठचा आहे त्याला तर पाण्याची कमतरता मला भासत नाही, पण जो भाग जो 2 ठिकाणी जी माझी शेती दुसऱ्या ठिकाणी आहे तिथंच आहे पण थोड्या लांब अंतरावर. तर तिथे एक कॅनल आहे आणि दुसरी म्हणजे एका ठिकाणी मी बोर आणि विहिरीचा किंवा तळशेती म्हणा किंवा पण विहीर आपण केलेली त्या ठिकाणी.
1: आता प्रतीक तुम्ही सांगितलं चंद्रभागा आणि भीमा नदीचं पाणी तुम्हाला हे वर्षभर मुबलक प्रमाणात मिळत आहे, मग हे मुबलक पाण्याचा जो पुरवठा होत आहे तर हे त्याला ड्रीप इरिगेशन म्हणूयात किंवा पाट पाणी, कशा पद्धतीचं नियोजन तुम्ही करता नेमकं?
0: त्याच्यामध्ये नियोजनामध्ये मी शेतीमध्ये काय करतो की जे हंगामी पिकं आहेत किंवा जे पारंपरिक पिकं आहेत ज्वारी बाजरी किंवा जे पण अशी पद्धतीची पिकं आहेत की ते आपण पाटपाण्यावरच करतो, आणि जे फळ पिकं आहेत जे पण मी आता तुम्हाला सांगितलं अंजीर नारळ आंबा हे जे आहेत त्याच्यासाठी आपण ड्रिप केलेले की जेणेकरून त्या त्या पिकाला त्या त्या ठिकाणी व्यवस्थित पाणी मुबलक प्रमाणात मिळावं, की त्या पाण्याशिवाय पाणी तर आहेच मुबलक प्रमाणात, पण व्यवस्थित त्याचं जर नियोजन केलं तर कोणत्याही वनस्पतीला किंवा कोणत्याही वृक्षाला मरता कामा नये त्याच्यामुळे, किंवा पाण्याचा अभाव झाला म्हणून ते

0: आता कामा नये अशा पद्धतीनं ड्रीपचं नियोजन आपण केलेलं आहे त्या ठिकाणी.
1: ज्यावेळेस तुमचे वडील शेती करत होते ते पारंपरिक पद्धतीनं शेती करत होते, आता तुमचा कल हा आधुनिक शेतीकडे आहे किंवा तुम्ही दोन्हीची सांगड घालता, तर तुम्हाला नेमका काय फरक जाणवतो पारंपरिक शेतीमध्ये आणि आधुनिक शेतीमध्ये? कोणती शेती ही तुम्हाला फायदेशीर वाटते?
0: पारंपरिक शेती जी होती ना, तर त्याच्यामध्ये थोडीशी मेहनत कुठंतर जास्त वाटत होती. म्हणजे आधुनिक शेतीमध्ये ट्रॅक्टर आलेला आहे, श्रम जे आहे ते कमी
1: झालेले आहे,
0: कमी झाल्यामुळं शेती जी आहे ती आपल्याला कुठंतर फायदेशीर ठरते. पण जर आपण पारंपरिक शेती म्हणलं तर नांगरणी म्हणा किंवा खुरपणी म्हणा हे म्हणा, तर ह्याच्यामध्ये थोडस कुठंतर श्रम जास्त लागत होतं. तर अशा पद्धतीने बदल हाच मोठा दिसतोय की थोडं श्रम कमी लागतं या ठिकाणी.
1: आणि उत्पन्नाचा विचार केला तर?
0: उत्पन्नाचा विचार केला तर उत्पन्न साधारणतः तेवढंच आहे, परंतु फळपिकामध्ये जे मी नवीन प्रयोग केलेला आहे त्याच्यामुळं कुठंतरी असं जास्त प्रमाणात आपल्याला आर्थिक सहाय्य मिळतंय असं म्हणता येईल.
1: कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी काही शेतीमध्ये पण युक्त्या आहेत का की त्याचा शेतकऱ्यांनी वापर हा केला पाहिजे?
0: तर कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन जर म्हटलं तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सभोवतालची जी बाजारपेठ आहे ह्याचा अभ्यास केला पाहिजे. जशा पद्धतीने मी केलं की मी पहिल्यांदा आता माझ्या जवळपास बाजारपेठ सगळ्यात मोठी म्हटलं तर पंढरपूरच आहे, तर मी तिथं ओळखलं की पहिली गोष्ट म्हणजे हित चालतंय काय त्या बाजारपेठेमध्ये, जे
1: मागणी
0: अशी आहे की वाद्य म्हणा किंवा जे आध्यात्मिक वारसा जो आहे तो त्या भूमीला लागलेला आहे पंढरपूर तीर्थक्षेत्राला, तर तिथं फक्त भोपळ्याचे जे वाण आहे तर ते चालतात. तर तशा पद्धतीने मी ते भोपळ्याचे वाण मी लागवड केली माझ्या शेतीमध्ये, आणि त्या पद्धतीनुसार त्या गोष्टीचा अभ्यास झाल्यामुळे त्या भोपळ्यामध्ये कुठंतर सक्सेस मिळालं. तर ते भोपळे जे आहेत ते बरेचसे असं आर्थिक ह्याच्यामध्ये मला जास्त सहाय्य झालं त्याच्यामध्ये ती भोपळ्याची शेती केल्यामुळं.
1: 26 एकराची तुम्ही एकंदरीत सगळी शेती करताय, मग ती शेती करताना त्याच्यामध्ये रासायनिक खतं आहेत किंवा सेंद्रिय आहेत किंवा कंपोस्ट खतं आहेत, मग ह्याचा कशा पद्धतीने तुम्ही वापर करता किंवा कशी सांगड घालता तुम्ही याची सगळ्यांची?
0: तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न असाच आहे की जे आहे ते रासायनिक मुक्त करायचं आहे आपल्याला, विषमुक्त पद्धतीनं पिकवायचंय. पण कुठंतरी काहीतरी अशा पद्धतीनं काही मुख्य पिकांना त्या रासायनिक खताचा डोस देणं किंवा जे फळपिकं आहेत त्याच्यामध्ये जर डोस देणं गरजेचं असेल तर कुठंतर आपण त्याचा वापर पण करतो, आणि जास्तीत जास्त आपला कल हाच आहे की विषमुक्त पद्धतीने आपल्याला करायचंय.
1: मग आता ही जेव्हा शेती तुम्ही करताय की दोन्हीची सांगड करून म्हणजे विषमुक्त शेती ही तुम्ही करताय, मग या शेतीला जोडूनच काही पूरक व्यवसाय किंवा दुग्ध व्यवसाय तुम्ही करतायत का की ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये खतांसाठी पण होतोय?
0: शेतीपूरक व्यवसायामध्ये मी दुग्ध व्यवसाय जो करतोय ना ह्याच्यातून दुधाचा तर फायदा होतोयच, कारण की जे दुधाळ जनावर आहेत त्याच्यातनं दुधाचा मला फायदा होतोय. त्याच्यामध्ये म्हैस आली किंवा गाय आलं किंवा जे बैल आहेत ह्याच्यातून त्यांचं जे शेण निघतं किंवा त्यांचं जे पण वेस्टेज निघतं ह्याच्यातून जो पण कंपोस्ट खत मी करतो ना, किंवा जे पण माझ्या रानातील पालापाचोळा आहे किंवा जो आपण म्हणतो की वेस्टेज आहे ते एकत्र करून त्याच्यापासून त्याचे बेड तयार करून ते बेड एकत्र ठिकाणी 1-4 महिने 6 महिने कुजवून त्याच्यातून कंपोस्ट खत करून ज्यावेळेस पण मी कोणतंही हंगामी पीक म्हणा किंवा ज्यावेळेस खताची मात्रा वृक्षाला गरज आहे किंवा फळपिकांना गरज आहे त्यावेळेस आपण हेच कंपोस्ट खत पाटीपाटीनं म्हणा किंवा असं जे रोटर मारत असताना जे हंगामी पीक करत असताना आपण रोटर मारतो जमिनीची मशागत करतो त्याच वेळेस आपण काय करतो की हे जे तयार झालेलं आपलं सेंद्रिय खत आहे ते आपण मिसळतो जमिनीमध्ये जेणेकरून जमिनीचा पोत जमिनीचं जे कस आहे तो वाढल. तर अशा पद्धतीनं आपण हंगामी पिकामध्ये करतो, आणि तेच फळपिकामध्ये म्हटलं तर फळपिकामध्ये आपण डायरेक्ट पाटीमध्ये घेऊन ते खत त्या त्या ठिकाणी त्या त्या झाडाला आपण देण्याचा प्रयत्न करतो.
1: आता पंढरपूर भागामधली पंढरपूर म्हैस ही सर्व भारतामध्ये प्रसिद्ध आहे, तर त्या तुमच्या गोठ्यामध्ये आहेत का?
0: आहेत. जी पंढरपुरी म्हैस आहे तर ती आम्हाला वरदानच आहे, बाकी म्हशीच्या तुलनेनं ती जास्त प्रमाणात दूध देते.
1: आता किती म्हशी आहेत तुमच्या गोठ्यामध्ये?
0: आपल्याकडे आता 18 म्हशी आहेत.
1: आणि याच बरोबरीनं आता खताचा जर तुमचा प्रश्न हा घरीच मिटतोय, म्हणजे घरचंच शेणखत हे तुम्हाला उपलब्ध होतंय, सेंद्रिय शेती किंवा विषमुक्त शेती करण्याकडेच तुमचा 80% हा तुमचा तोच प्रयत्न असतो. याच्याच जोडीला आणखीन काही व्यवसाय तुम्ही करताय का शेती बरोबरच?
0: की लहानपणापासून मला एक छंद होता की जे पारंपरिक वाण आहे जे देशी गावरान वाण आहे जे स्थानिक लेवलला करणं गरजेचं आहे, पण काहीतरी काळाच्या ओघामध्ये लुप्त होत चाललेलं जे देशी गावरान पारंपरिक वाण आहे ते जपणं, जसं मी तुम्हाला सांगितलं की पंढरपुरी म्हैस किंवा जे देशी गावरान गाय आहे हिचं दुधात वाढ होती, तर ती दुधात वाढ होण्याचं कारण खरं मी तुम्हाला सांगतो की जे गावरान पारंपरिक मका आहे ना तर त्या मका पिकामुळे, ती पण मका कोणती लाल कलरची मका जी गावरान आणि पारंपरिक आहे, तर त्याचा जर चारा जर मी माझ्या म्हशीला टाकतोय ना तर त्याच्यात तुम्हाला रिझल्ट

0: मिळतोय. काय रिझल्ट मिळतो? कारण की त्या गाईचं किंवा त्या म्हशीचं दूध याच्याने फॅट प्रोटीन जे पण आहे ते भरभरीनं वाढतं. कारण की ती कस जो आहे ना तिच्या आरोग्याला जो मिळतो ना, तर त्या मक्केतून मिळतं. तर असं देशी वाण युक्त असं ते वाण आहे. आणि त्याच्यातूनच मी काय केलेलं आहे की माझ्या छंदाचं रूपांतर एखाद्या एका व्यवसायामध्ये करण्याचं मी बघतोय. की ज्याच्यामध्ये मी जे बियाणं आहे, जे गावरान पारंपरिक वाण आहे, जे स्थानिक लेवलला आपण एकत्र करू शकतो. आणि आदान प्रदान म्हणजे कशा पद्धतीनं, जर त्या वर्षी पंढरपूरला एकादशी होती, दोन एकादशा मोठ्या असतात, आषाढी आणि कार्तिकी, ह्यावेळेस जे ग्रामीण भागातले जे शेतकरी आहेत जे आपल्याला भेटायला येतात किंवा विठ्ठलाला दर्शनाला येतात, त्यावेळेस दर्शन झाल्यानंतर त्यांच्या जाण्याच्या येण्याच्या मार्गामध्ये मी एक स्टॉल लावतो. त्याच्यामध्ये मी जे देशी वाण आहेत माझ्याकडले, जे माझ्या स्थानिक ह्याच्यातले आहेत, ते मी ठेवतो. आणि त्याच्यातून त्यांच्याकडलं काहीतरी ते वेगळं घेऊन येतात, माझ्याकडलं जे पाहिजे ते घेतात, असं आदान प्रदान करून मी ते जो आहे ना ते माझ्या फार्म मध्ये किंवा माझ्या शेतामध्ये लागवड करून ते पुढं त्याचं बियाणं मी वाढवतो. तर तो एक छंद आहे माझा, त्याच्यात मी व्यवसायात त्याचं रूपांतर भविष्यात माझ्याकडनं होऊन जाईल ते.
1: आता हवामान बदलाचा पूर्वीचा काळ, 20-25 वर्ष आधीचा आणि आत्ताचा, याच्यामध्ये तुम्हाला काय तफावत दिसते? हवामान बदलाची शेतीवर होणारा त्याचा नेमका परिणाम काय दिसून येतोय?
0: परिणाम हेच आहे की कधीही पाऊस पडायला लागलाय आणि कधीही काय पण व्हायला लागलाय. म्हणजे निसर्गाचा जो समतोल आहे ना ह्या मानव प्रजातीनं असं मला वाटतंय की तो कुठंतरी खालीवर झालेला आहे. का? जे शेतीमध्ये आपण रासायनिक खताचा वापर करतो किंवा जे पण करतो, चक्र आहे ते बिघडायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कधीही पाऊस पडणं किंवा आम्लयुक्त पाऊस पडणं, पाऊस हा जो आहे तो साधा पाऊस नाही पडत, आम्लयुक्त पाऊस पडतो. आम्लयुक्त पाऊस पडल्यामुळे काय होतं की जे आपलं पीक आलेलं आहे त्या पिकावर कुठंतरी कीड पडणं किंवा ते जळून जाणं किंवा अशा पद्धतीचे बरेचसे काही रोग आहेत ते त्याच्यामुळे तयार होतात. आणि त्याच्यानंतर जे वाढतं प्रदूषण आहे, जे प्रदूषणामुळे जे होणारे जे धुराळे आहेत याच्यामधून ते कुठंतरी पिकाला त्रास होतो त्या गोष्टीचा.
1: आता 26 एकर ही तुम्ही शेती करताय, तर याच्यामध्ये तुमच्या घरच्यांची तुम्हाला साथ कशी असते किंवा सर्वजण मिळून तुम्ही ही 26 एकराची शेती करता?
0: जी 26 एकर आहे ती माझी स्वतःची एकट्याची नाही, ही जी आहे ती आमची
1: एकत्र कुटुंब पद्धती आहे.
0: आम्हाला सगळ्यांचा सपोर्ट मिळतोय, माझ्या भाऊंचा पण मिळतोय किंवा माझे जे आई वडील आहेत किंवा त्यांचे आमचे काका आहेत, काकू आहेत, त्यांचा पण मला सपोर्ट मिळतो कुठं तर. आणि सगळ्यांनी एकत्र केल्यामुळे काय होतं की एक
1: नेमकं नियोजन तुम्ही शेतीचं कसं करता, कामाची वाटणी आहे ती कशी असते तुमच्याकडे?
0: कामाच्या वाटणीमध्ये कसं असतं की आता समजा एखादं पीक आपण केलं तर त्याच्यामध्ये पाळ्या असतात, पाणी देण्याच्या जे पाळ्या असतात तर ते आलटून पालटून असतात. आज जर मी माझी पाळी मी केली तर उद्या जे आहे ते आमच्या काकांची असेल, परवा त्यांच्या मुलाची असेल, अशा पद्धतीनं आम्ही वाटणी करून घेतो. आणि त्याच्यानंतर काढणी जी आहे तर काढणीचं पण सेम आहे, एकत्र सगळ्यांनी यायचं आणि सगळ्यांनी मिळून एकत्र काढायचं. त्याच्यानंतर आलेलं पीक जे आहे ते पारदर्शी पद्धतीनं ते करायचं, विक्री करायची त्याची बाजारभावामध्ये गेल्यानंतर त्याचे जेवढे आहेत ते आपण वाटणी करून पैसे घ्यायचे, अशा पद्धतीनं आमचं पारदर्शी कारभार.
1: संपूर्ण कुटुंबामध्ये तुमच्या कामासंबंधी म्हणा किंवा एकूणच नियोजनासंबंधी सगळ्यांमध्ये हा सुसंवाद आहे, त्यामुळे तुम्ही ही 26 एकराची शेती आहे ती अगदी यशस्वीपणे करताय आपण असं म्हणू शकतो. आता ह्या शेती करत असताना याच्याच जोडीला काही तुम्हाला छंद आहेत का?
0: छंदामध्ये म्हटलं तर मी तुम्हाला पहिल्यांदा तेच सांगितलं की देशी वाण जपणं आणि वाढवणं. आणि त्याच्यामध्ये जे पारंपरिक वाण आहे, जे वडिलोपार्जित आलेलं आहे, ते जपणं हा माझा एक मोठा छंद होता. आणि त्या छंदाचं रूपांतर मी आता हळूहळू माझ्या अजून जास्त त्याच्यामध्ये डीपमध्ये जाऊन जे स्थानिक लेवल आहेत ते गोळा करून अशा जवळपास मी माझ्याकडे 108 प्रकारचे जे देशी पालेभाज्या, फळभाज्या आणि वेलवर्गीय असं जे वाण आहे ते मी गोळा केलेलं आहे, जे शेतकऱ्यांच्या आदान प्रदानातून झालेलं आहे. ते काही मी एकट्यानं केलेलं नाहीये, माझ्याकडलं जे पाहिजे ते घेऊन गेले शेतकरी, त्यांच्याकडलं मला आणून दिलेलं आहे किंवा मी प्रवासादरम्यान किंवा इकडं तिकडं गेल्या दरम्यान मी ते गोळा केलेलं आहे. आणि ते गोळा करून माझ्या शेतामध्ये लागवड करून तो वाढवतोय. तर भविष्याच्या दृष्टीने माझा हाच कल किंवा हाच छंद मेन आहे की जे देशी वाण आहे ते जपायचंय आणि वाढवायचंय कुठंतरी.
1: विविध प्रकारची कृषी प्रदक्षिणं, कृषी मेळावे किंवा आपले कृषी विज्ञान केंद्र आहेत त्यांच्याकडनं कार्यक्रम आयोजित केले जातात, मग या कार्यक्रमामध्ये तुमचा सहभाग कितपत असतो?
0: त्याच्यामध्ये जे स्थानिक लेवलला जे कृषी प्रदर्शन होते किंवा ह्याच्यामध्ये जे आहे तर ते आत्मामार्फत आपलं कुठंतरी त्यांनी आपल्याला घेतलेलंच आहे. त्यामध्ये कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला मोफत असा स्टॉल मिळतो. जे स्थानिक लेवलचे जे शेतकरी आहेत त्यांनी जर असं काहीतरी विविधतेनं कुठलं जर पीक केलं असेल तर ते प्रदर्शन मध्ये लावणं, दाखवणं आणि त्याचं बियाणं किंवा त्याचं जे आहे तर कशा पद्धतीने तुम्ही पीक नियोजन केलेलं हे सगळं दाखवणं हे आहे. त्याच्यामध्ये फ्री मोफत असा स्टॉल मिळतो, त्याच्यामध्ये आपण सहभाग पण घेतो आणि

0: जे विविध आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचाही अभ्यास त्या कृषी प्रदर्शनातून आपला घडला जातो.
1: म्हणजे या संपूर्ण आत्तापर्यंतचे जे की तुम्ही शेती करताय त्याच्यामध्ये तो तुमचा यशाचा जो मंत्र आहे तो तुम्ही काय सांगाल?
0: यशाचा मंत्र हाच आहे की जी शेती आहे ती पारंपरिक शेती हा फक्त व्यवसाय नाही आहे, तर तो आपली संस्कृती आहे. तर त्या संस्कृतीला जपणं आणि वाढवणं हे आपलं काम आहे. शेतीकडे जो आता बघण्याचा दृष्टिकोन झालाय की ती त्याच्यातून आपल्याला फारसं उत्पादन मिळत नाही किंवा फारसं जसं मनासारखं आपल्याला पैसा मोबदला मिळत नाही, तर तसं नाही आहे. जर आपण व्यवस्थित नियोजन केलं, व्यवस्थित जर आपण त्याच्याकडे पाहिलं, लक्ष दिलं, तर आणि व्यवस्थित नियोजन करून त्याच्यातून कुठंतरी आपण चांगल्या पद्धतीचं पीक जर आणलं मार्केटमध्ये, किंवा जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की स्थानिक बाजाराचा अभ्यास केला मी पहिल्यांदा आणि त्याच्यातून मी तशा पद्धतीची शेती केली, तर तशाच पद्धतीने प्रत्येक जणांना जर तसं केलं तर कुठंतरी आपल्याला शेती ही फायदेशीर ठरू शकते.
1: युवा शेतकरी आहेत किंवा नवीन पिढी आहे त्यांनी शेतीकडं वळावं म्हणून तुम्ही त्यांना काय संदेश द्याल किंवा काय मार्गदर्शन करताल?
0: त्याच्यामध्ये एकच आहे की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं हे गरजेचंच आहे, पण त्याच पद्धतीने जी आपली पारंपरिक शेती आहे ती करत करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकत्र त्याचा समतोल साधणं आणि त्याच्यातून शाश्वत शेती करणं ही गरजेचं आहे. किंवा असं नाही की जर मी करत आहे तर पारंपरिकच शेती करतोय आणि पारंपरिक शेती करत असताना मला जास्त मेहनत करावी लागली आणि मेहनत केल्यानंतर कुठंतरी मला अपयश आलं, तर अशा पद्धतीने नकोय. जिथं आपण आधुनिक पद्धतीचा वापर होतोय ना तर केला पाहिजे, पण तो समतोल केला पाहिजे. जे पारंपरिक वाण असलं किंवा आधुनिक पद्धतीची यंत्रणा असली ही जर आपण एकत्र केली तर त्याच्यातून कुठंतरी आपल्याला शाश्वत शेती मिळते आणि त्याच्यातून कुठंतरी उत्पादन आपलं वाढण्याचा मार्ग होतो.
1: पंढरपूर म्हटलं की वारकरी सांप्रदायिक आध्यात्मिक वारसा आहे, तर तुमच्या कुटुंबामध्ये पण तो वारसा वारकरी संप्रदायाचा आहे का?
0: जो आध्यात्मिक वारसा आहे ना तो आमच्या पिढ्यानपिढ्या तर आहेतच, परंतु जी आहे ती आम्हाला पण आमच्या आजोबांनी पणजोबांनी पिढ्यानपिढ्या जी आलेला वारसा आहे तो दिलेला आहे कुठंतरी. आणि आम्हाला पंढरपूर हे तीर्थक्षेत्र जवळ असल्याकारणानं आध्यात्मिक वारसा एवढा मिळतोय ना की मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतं. ज्यावेळेस विठ्ठलाचं किंवा एखाद्या अभंग आम्ही ऐकतो किंवा विठ्ठलाचं नामकीर्तन ज्यावेळेस आम्ही ऐकतो ना, त्यावेळेस असं वाटतं की कुठंतरी आता जे विठ्ठलाचे जे भक्त आहेत
1: विठुरायाकडनं तुम्हाला अप्रत्यक्षपणे एक सकारात्मक ऊर्जेचा
0: ऊर्जा मिळते.
1: पुरवठा हा तुम्हाला होतच राहतोय.
0: बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये जे आपण बघतो की विठ्ठलाचे जे भक्त आहेत, संत चोखामेळा किंवा जे संत सावतामाळी, हे ज्यावेळेस त्यांनी पण शेती केलेली, ते विठ्ठलाचे भक्त तर आहेतच, परंतु त्यांनी शेती करत करत अध्यात्माचा वारसा पुढं घेत घेत पुढं त्यांनी एक मोठे संत घडून गेले. तर आपण म्हणतो की जी अभंगामध्ये तर ते आलेलंच आहे की कांदा मुळा भाजी अवघी विठाई
1: मिठाई
0: माझी,
1: माझी.
0: आपण असं म्हणतोच, तर ते खरं आहे. कारण की जर आपण अध्यात्माचा वारसा घेत जर शेती केली ना तर कुठंतरी आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. शेतकऱ्यानं जर अध्यात्माचा वारसा घेत जर शेती केली तर सकारात्मक ऊर्जा आणि एक लढण्याचं जी ताकद आहे, लढण्याचं जे बळ आहे ना, ते कुठंतरी आध्यात्मिक विठुरायाकडून मिळण्याचं.
1: तर शेतकरी बंधूंनो, आजच्या संवादातून आपल्याला एक गोष्ट नक्की जाणवली असेल, ती म्हणजे नवीन विचार, मेहनत आणि योग्य नियोजन असेल तर शेतीतही भरघोस यश मिळू शकतं. प्रगतीशील शेतकरी आपल्या प्रयोगातून केवळ स्वतःचा विकास करत नाहीत तर इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणास्थान ठरतात. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या मुलाखतीमधनं आपल्याला प्रतीक मोरे यांच्या बोलण्यातून प्रत्येक वेळी एक सकारात्मक ऊर्जा ही मिळत होती किंवा त्यांचे विचारही त्याच पद्धतीचे होते. तर आम्ही आशा करतो की आजची जी मुलाखत होती ती आपल्याला नक्कीच आवडली असेल. प्रतीक मोरे, आज आपण इथे आलात आणि आमच्या शेतकरी बंधूंशी खूप छान पद्धतीनं संवाद साधलात किंवा आपल्या प्रगतीचा जो काही आलेख आहेत किंवा ज्या पद्धतीने आपण नियोजन करता किंवा बाजारपेठेचं तंत्र सांभाळता या सगळ्या गोष्टी अगदी खूप सविस्तरपणे आपण त्यांना सांगितल्यात, याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

या कार्यक्रमाच्या आजच्या भागात प्रतीक संतोष मोरे राहणार शेगाव धुमाला, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त पुणे बाजार समितीसाठी घाऊक शेतमालाचे बाजारभाव. हे बाजारभाव निराळा उल्लेख नसल्यास क्विंटलसाठी असून रुपयांमध्ये आहेत. बाजरी महिको आवक 500 क्विंटल, कमीत कमी दर 3,500, जास्तीत जास्त 3,700, सरासरी दर 3,600. गहू शरबती आवक 601 क्विंटल, कमीत कमी दर 4,600, जास्तीत जास्त 6,000, सरासरी दर 5,300. ज्वारी मालदांडी आवक 694 क्विंटल, 5,600 ते 6,600, सरासरी दर 6,61. मका लाल आवक 4 क्विंटल, 2,400 ते 2,500, सरासरी दर 2,450. मूग हिरवा आवक 41 क्विंटल, 8,900 ते 9,400, सरासरी दर 9,150. हरभरा आवक 44 क्विंटल, 6,000 ते 7,000, सरासरी दर 6,500. उडीद आवक 5 क्विंटल, 9,200 ते 10,400, सरासरी दर 9,800. हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडनं प्राप्त पुणे बाजार समितीसाठी घाऊक शेतमालाचे बाजारभाव. श्रोते हो, याबरोबरच आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आमच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: श्रोते हो, हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूयात संगीतकार नौशाद यांच्याविषयी. येत्या 4 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मोसिकार ए आझम महान संगीतकार म्हणजेच नौशाद, आपल्या रागदारीवर आधारित संगीतासाठी प्रसिद्ध असे संगीतकार नौशाद अली यांची सतार, पियानो, तबला, बासरी, क्लारोनेट, अकॉर्डियन, मँडोलिन या वाद्यावरती हुकूमत होती. 3 चित्रपटांचा हिरक महोत्सव, 12 सुवर्ण महोत्सवी चित्रपट तर 35 रौप्य महोत्सवी चित्रपटांचे यशस्वी असे संगीतकार म्हणजेच नौशाद अली. संगीतकार नौशादजी यांच्याविषयी बोलूयात येत्या 4 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. कार्यक्रमाचं प्रसारण होईल 6 मेला दुपारी 12 ते 1 दरम्यान FM बँड 101 MHz. संपर्कासाठी क्रमांक आहे 253-1705 किंवा 1706. तेव्हा बोलूयात संगीतकार नौशाद यांच्याविषयी. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात 4 मेला सकाळी 11 ते 11:30 या वेळेत कार्यक्रम हॅलो आपकी पसंद.

श्रोतेहो शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं. सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं. सुरैया, नूरजहा, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकिळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं. आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं.

आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या वाटचाली सोबतच चित्रपट गीतांची ही मैफिल अशीच अविरत बरसत आणि बहरत राहील यात काही शंक

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी। रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी रोहित जैन तर प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती। छत्तीसगडमध्ये आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात 4 जवानांचा मृत्यू, 1 जण जखमी। आणि आगामी महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा। राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला, त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: राज्यात 12वीच्या परीक्षेत यंदा 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचं प्रमाण मुलांपेक्षा 6.35% जास्त आहे। विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागानं आघाडी घेतली, तिथं सर्वाधिक 94.14% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे। उत्तीर्णांची इतर विभागातली टक्केवारी अशी आहे। मुंबई 90.8%, पुणे 91.25%, नाशिक 90.72%, कोल्हापूर 89.97%, नागपूर 88.67%, अमरावती 90.92% आणि छत्रपती संभाजीनगर 88.68%। निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे। गुण पडताळणीसाठी उद्या 3 मे पासून येत्या 17 मे पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील। पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय।
0: आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला। या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले। केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली। हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं त्यांनी म्हटलंय। भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं। नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नेमणूक झाली आहे। विद्यमान डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा विस्तारित कार्यकाळ आज संपत असून त्यांच्या जागी जैन काम करतील। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं रोहित जैन यांच्या नेमणुकीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 3 वर्ष राहील। सध्या ते रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर आहेत। माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे। याआधी त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली। लोकप्रिय चित्रपट गीतं, जाहिरात मोहिमा आणि सामाजिक भान जोपासणारं कथाकथन या क्षेत्रात जोशी यांनी मुबलक काम केलंय। जोशी हे सर्जनशील कलावंत असून जाहिरात, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात जगभरात त्यांची प्रशंसा केली जाते अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचारी

कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी, मतमोजणी करणारे कर्मचारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांची ओळखपत्र ईसीआय नेट या ऍपवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. छत्तीसगडमध्ये कांकेर नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात सुरक्षा दलाचे 4 जवान ठार तर 1 जवान जखमी झाला. जिल्हा राखीव दलाचे जवान आयईडी निकामी करण्याच्या मोहिमेवर असताना ही घटना घडली. भूसुरुंग शोध, परिसर तपास आणि शोध मोहिमा राबवण्यासाठी हे पथक तैनात केलं होतं. शरण आलेल्या माओवादी आणि इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बस्तर क्षेत्रातून गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर आयईडी शोधून काढून निकामी केल्याची माहिती बस्तरचे पोलीस महासंचालक सुंदर राजपी यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची समुद्रधुनी सुरक्षितपणे पार करण्यासाठी जहाज कंपन्यांनी इराणला शुल्क दिलं तर त्यांच्यावर निर्बंध लादले जातील असा इशारा अमेरिकेनं दिलाय. त्यामुळे जागतिक तेल वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या या जलमार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननवर केलेल्या हवाई हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. 17 एप्रिलला शस्त्रसंधीची घोषणा होऊनही इस्रायल आणि हिजबुल्लाचे हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. गेल्या 24 तासात इस्रायलनं लेबननवर 50 हवाई हल्ले केल्याचं इस्रायलचे लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल एला वावेया यांनी सांगितलं. तर लेबननमधल्या एका गावातल्या घरात दबा भरून बसलेल्या इस्रायली सैनिकांवर ड्रोननं हल्ला केल्याचं हिजबुल्लानं म्हटलं आहे. केनियामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आणि भूस्खलन झाल्यानं 10 जणांचा मृत्यू झाला. एल्गेयो माराक्वेट काउंटीच्या काही भागांना भूस्खलनाचा फटका बसला तर क्वाले काउंटी आणि किटुई काउंटीमधल्या 2 पुलाचं नुकसान झाल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे. आगामी महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज घोषणा झाली. या संघात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया हिनं पुनरागमन केलंय. वेगवान गोलंदाज नंदिनी शर्मा या नव्या खेळाडूलाही संधी दिली गेली आहे. हरमनप्रीत कौर हिच्याकडे या संघाचं नेतृत्व असेल तर स्मृती मानधना संघाची उपकर्णधार असेल. 15 सदस्यांच्या या संघात या तिघींशिवाय शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिक्स, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्रीचरणी, यास्तिका भाटिया, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांचा समावेश आहे. भारताची अष्टपैलू खेळाडू अमनज्योत कौर दुखापतग्रस्त असल्यानं तिची निवड होऊ शकली नाही. येत्या 12 जूनपासून इंग्लंड आणि वेल्स इथं यंदाची विश्वचषक स्पर्धा होईल. विश्वचषक स्पर्धेआधी भारत 28 मेपासून इंग्लंड विरोधात 3 सामन्यांची टी20 क्रिकेट मालिका खेळणार आहे. डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या थॉमस चषक 2026 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या पुरुष संघाचा सामना फ्रान्सबरोबर होणार आहे. भारतानं उपांत्यपूर्व फेरीत काल चिनी तैपेईवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. मात्र भारताच्या लक्ष्य सेनला कोपराच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्याचे उर्वरित सामने किदंबी श्रीकांत खेळेल. उपांत्य फेरीतल्या प्रवेशामुळे भारताचं एक पदक निश्चित झालंय. याआधी भारतानं 2022 थॉमस चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. भारताला 2026 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवायचं असेल तर त्यासाठी व्यापक प्रशासकीय आणि संरचनात्मक सुधारणा करणं गरजेचं असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं भारताला दिला असल्याचं आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक बेंजामिन कोहेन यांनी म्हटलंय. भारतात जेव्हा उत्तेजक द्रव्य चाचणी पथकं पोहोचतात तेव्हा खेळाडूंना अशा चाचणी होणार असल्याची आगाऊ सूचना मिळते आणि खेळाडू तिथून पळ काढत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. भारतातल्या उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक यंत्रणा अपयशी ठरल्याचा संदेश जाऊ शकतो. या भीतीपोटी आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेसारख्या स्वायत्त संस्थेसोबत काम करण्याबद्दल भारतातून काही प्रमाणात विरोध असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आयपीएल चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला सामना चेन्नईत सुरू आहे. या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबईच्या 8 षटकात 2 बाद 70 धावा झाल्या होत्या. मुंबईनं या स्पर्धेतल्या 8 सामन्यांमध्ये 2 तर चेन्नईनं 8 मधून 3 सामन्यात विजय मिळवलाय. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. यंदाच्या मे महिन्यात देशात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता लक्षात घेता या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केलंय. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते. मे महिन्यात देशाच्या काही भागातलं तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील तर काही भागात उष्णतेची लाट राहील असा अंदाज त्यांनी सांगितला. भारतीय स्टेट बँकेसह देश

राज्यातल्या विविध बँकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या कमलेश पारेख याला भारतात आणण्याबाबत सीबीआयला यश मिळाले. सीबीआयनं पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीतून यशस्वी प्रत्यर्पण घडवून आणलं. पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर सीबीआयनं त्याला आपल्या ताब्यात घेतलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी रोहित जैन तर प्रसारभारतीच्या अध्यक्ष

0: नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी रोहित जैन तर प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती. छत्तीसगडमध्ये आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात 4 जवानांचा मृत्यू तर 1 जण जखमी. आणि आगामी महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपण आकाशवाणीचं पुणे केंद्र ऐकत आहात. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम. एक कलाकार
1: मंडळी त्यांना पूर्वेचा क्लिंट इस्टवूड म्हटलं जाई, कारण डोक्यावरील मोठी हॅट, तोंडात उंची सिगार आणि वागण्या बोलण्यात एक विलक्षण दिमाग आणि आकर्षण या गोष्टींनी त्यांनी आपली काऊबॉय ऑफ बॉलिवूड अशी इमेज तयार केली होती. बंगलोर येथे जन्म झालेल्या फिरोज खान यांची चित्रपटसृष्टीतली सुरुवात खूप छोट्या मामूली भूमिकांनी झाली आणि 8 वर्षाच्या जबरदस्त मेहनतीनंतर 1965 आलेल्या उचे लोगमधील नायकानं त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं आणि पुढे आरजू चित्रपटाद्वारे ही यशाची कमान अधिकच उंचावत राहिली.

श्रोते हो, चित्रपटात काम करून फिरोज खान यांनी यश आणि नाव दोन्ही मिळाल्यावर दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आणि ॲक्शन, कार रेस, साहसी स्टंट्स, वेगवेगळ्या बंदुका इत्यादी गोष्टींनी युक्त अशा चित्रपटांची निर्मिती केली. आणि इथल्या लोकांसाठी ते चित्रपट नवीन असल्याने लोकांनी ते चित्रपट उचलून धरले. अपराध, कुर्बानी आणि धर्मात्मा हे त्यापैकी काही चित्रपट होत. ऐकूयात कुर्बानी चित्रपटातलं हे गीत. बिदू या संगीतकारानं संगीत दिलेलं आणि पाकिस्तानी गायिका नाजिया हसन यांनी गायलेलं हे गीत या गीतानं त्या काळात प्रसिद्धीचे सर्व उच्चांक मोडीत काढले होते. ऐकूयात हे गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक फिरोज खान यांच्यावर केंद्रित एक कलाकार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 1975 मध्ये फिरोज खान यांचा निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एक चित्रपट आला, ज्याचं संपूर्ण चित्रीकरण अफगाणिस्तान येथे झालं. अफगाणिस्तान येथे चित्रपटाचं चित्रीकरण झालेला तो पहिला चित्रपट होता आणि या चित्रपटात अफगाणिस्तानचा परंपरागत पण अतिशय धोकादायक असा घोडेस्वारीचा खेळ बुचकशी दाखवला गेला. हा चित्रपट होता धर्मात्मा. या धर्मात्मा चित्रपटातून अभिनेत्री हेमा मालिनी जितकी सुंदर दिसली ती अन्य कुठल्याही चित्रपटात दिसली नाही. ऐकूयात धर्मात्मा आणि त्यांच्या जाबाज या चित्रपटातली ही दोन गीतं लागोपाठ.

श्रोते हो, असे हे प्रतिथयश निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते फिरोज खान केवळ कलावंत म्हणून नाही तर एक मित्र, एक माणूस आणि एक पिता म्हणून देखील एक सहृदय व्यक्तित्व होते. त्यांची आणि अभिनेता विनोद खन्ना यांची जशी पडद्यावर जोडी गाजली तितकीच ही जोडी वैयक्तिक जीवनात देखील या जोडीची मैत्री टिकून राहिली. एका फिल्मी पार्टीमध्ये फिरोज खान यांनी अनावधानानं विनोद खन्ना यांच्या पत्नीसोबत नृत्य केलं, ज्यामुळे विनोद खन्ना यांच्या पत्नी नाराज झाल्या आणि विनोद खन्ना देखील, आणि त्यावरून त्यांनी फिरोज खान यांना खूप सुनावलं देखील. पण या प्रसंगानंतर या दोघांमधली मैत्री तुटण्याऐवजी त्यांची ही मैत्री अधिकच घट्ट झाली. आणि खरं बघायला गेलं तर खरी आणि योग्य वाट दाखवतो तोच खरा मित्र, नाही का? ऐकूयात फिरोज खान यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली, म्हणजे सफर आणि तिसरा कौन चित्रपटातली ही दोन गीतं.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत आलेलो असताना फिरोज खान आणि विनोद खन्ना यांच्या मैत्रीबद्दल अजून बोलायचं झालं तर विनोद खन्ना आपल्या करिअरच्या पीकवर असताना अचानकपणे चित्रपटसृष्टी सोडून संन्यास घेते झाले. ते परत आले तेव्हा त्यांच्या या मित्रानेच 1988 दयावान या चित्रपटाची निर्मिती केली. यानंतर दोघंही मात्र आपल्या आपल्या कामात व्यस्त झाले, पण दोस्ती इतकी पक्की राहिली की दोघांनी एकाच दिवशी म्हणजे 27 एप्रिल रोजी कॅन्सर या एकाच आजारामुळे या जगातून एक्झिट घेतली. कार्यक्रमातलं शेवटचं गीत जरी फिरोज खान किंवा विनोद खन्ना यांच्या चित्रपटातलं नसलं तरी या माफ करा कार्यक्रमातलं शेवटचं गीत जरी फिरोज खान यांच्या चित्रपटातलं नसलं तरी त्या फिरोज खान आणि विनोद खन्ना यांच्या या मैत्रीला समर्पित.

0: श्रोते हो, याबरोबरच आजचा एक कलाकार हा कार्यक्रम इथेच समाप्त करण्याची वासंतीला अनुमती द्या. नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.